राम कृष्ण हरी। नुसतं मन समुद्रा एवढं असून चालत नाही, खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी वेदना सहन करण्याची सहनशक्ती असावी लागते, आणि तेही हसत हसत। कारण प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला होत असते। चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात, पण चांगले चारित्र्य बनवायला संपूर्ण आयुष्य लागतं। त्यामुळे धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर होऊ लागतात। रामकृष्ण।

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरे मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 11 सप्टेंबर हा दिवस जागतिक बंधुभाव आणि निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीनं सुवर्णाक्षरांनी कोरलेला दिवस मानला जातो. स्वामी विवेकानंदांचे ऐतिहासिक शिकागो भाषण. 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत तरुण संन्यासी स्वामी विवेकानंद यांनी आपले भाषण सुरू करताना उच्चारलेले शब्द अमेरिकेतल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, या शब्दांनी अवघ्या जगाला थक्क केले होते. भारताच्या सहिष्णुतेचा, अद्वैताचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवणारा ऐतिहासिक दिवस. राष्ट्रीय वनहुतात्मा दिन. जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणाचं रक्षण करताना बलिदान देणाऱ्या वीर वनरक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस देशभरात पाळला जातो. 1730 आजच्याच दिवशी राजस्थानच्या खेजरली गावात अमृतादेवी आणि 363 बिष्णोई बांधवांनी झाडांना मिठी मारून खेजरी वृक्षांसाठी सर्वोच्च बलिदान दिलं होतं. आज भूदान चळवळीचे प्रणेते आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका थोर संतांची जयंती आहे. भारतरत्न आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधींचे आध्यात्मिक वारसदार, थोर तत्वज्ञ, भूदान चळवळीचे जनक आणि आशियाचा नोबेल मानला जाणारा रॅमन मॅगेसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आचार्य विनोबा भावे यांची आज 131 जयंती. आपल्या खानदेशातील धुळे कारागृहात असताना त्यांनी दिलेली गीता प्रवचनं आजही लक्षावधी माणसांच्या जगण्याला दिशा देत आहेत. महाकवी सुब्रमण्यम भारती, तामिळ साहित्यातील महान राष्ट्रभक्त, कवी, लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक महाकवी भारती यांचा आज स्मृती दिन. आजचा मनभावन सुविचार. धर्म किंवा विचार तोच खरा जो माणसाला माणसाशी जोडतो, संकुचित सीमा तोडून टाकतो. जेव्हा अंतःकरणात विश्वबंधुत्व आणि निसर्गाप्रती कृतज्ञता असते तेव्हाच कोणत्याही बाह्य संपत्तीशिवाय खऱ्या अर्थानं श्रीमंत बनतो. आणि आजची बोधकथा. 1951 गोष्ट आहे. आचार्य विनोबा भावे शांततेचा संदेश देत तेलंगणातील पोचमपल्ली गावात पायी पोहोचले. तिथे काही गरीब भूमिहीन दलित कुटुंब विनोबाजींना भेटली आणि म्हणाली, बाबा, आमच्याकडे कसायला स्वतःची जमीन नाही. जर आम्हाला 80 जमीन मिळाली तर आम्ही स्वतःच्या कष्टानं पोट भरू आणि कोणापुढेही हात पसरणार नाही. त्या काळात हिंसाचार न करता श्रीमंतांकडून गरिबांसाठी जमीन मिळवणे अशक्य वाटत होतं. विनोबाजींनी संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जमलेल्या गावकऱ्यांना अत्यंत शांतपणे हाक मारली, या गावात असा कोणी जमीनदार आहे का जो आपल्याला या गरीब बांधवांना स्वतःच्या जमिनीचा काही हिस्सा प्रेमाने दान करू शकेल? सभेत शांतता पसरली. तेवढ्यात एक स्थानिक शेतकरी रामचंद्र रेड्डी पुढे आले. त्यांनी हात जोडून म्हटले, बाबा, माझ्या वडिलांची इच्छा होती की गरिबांना मदत करावी. मी स्वतःहून या भूमिहीन बांधवांसाठी 100 जमीन आनंदाने दान करत आहे. त्या एका निस्वार्थ घटनेने संपूर्ण भारतात प्रसिद्ध अशा भूदान चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. विनोबाजींनी दाखवून दिलं की क्रांती तलवारीने किंवा कायद्याने नाही तर माणसांच्या हृदयातील करुणेला साथ घालूनही घडवता येते. तात्पर्य हेच, जेव्हा तुमच्याकडे थोडे जास्त असते तेव्हा भिंती बांधण्याऐवजी मदतीचा हात पुढे करा. निस्वार्थ भावनेने दिलेली छोटीशी गोष्टही एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. तेव्हा आज एक संकल्प करूया. कामाचा किंवा वैयक्तिक जीवनातला ताण बाजूला ठेवूया. कोणाबद्दल मनात कटुता असेल तर ती विसरून जा आणि माणसाशी आपुलकीने जोडा. जमेल तसं एखादं झाड लावा किंवा आपल्या परिसरातील निसर्गाचं रक्षण करा. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या व्यापक विचारात आणि शुद्ध अंतःकरणात असते. जोपर्यंत तुमचे मन निर्मळ आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: कृषि संदेश।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण गाईचा मांस ओळखताना आणि कृत्रिम रेतन करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी उहापोह करणार आहोत। गाईच्या मांसासंबंधी मूलभूत जी माहिती आहे ती पशुपालकाला अत्यंत आवश्यक असते। गाय दर 21 दिवसांनी मांसाची लक्षणं दाखवते। तिच्या मांसाचा कालावधी 24 ते 30 दिवसाचा असतो। या काळात गाय काही लक्षणं दाखवत असते, विशेषतः ती अस्वस्थ होणं, सारखी ओरडणं, खाणंपिणं बंद करणं, गायाची बाह्योपयोगी सुजलेली जी आहे, बाह्य योनी जिला म्हणतो आपण, ती सुजलेली असते। तिची अंतर त्वचासुद्धा लालसर होते। योनी मार्गावाटे काचेसारखा रंगहीन, पारदर्शक, स्वच्छ व चिकट मांसाचा पदार्थ बाहेर पडताना दिसतो। तो सुरुवातीच्या काळात पातळ व नंतर घट्ट होतो। थोड्या वेळाने गाय लघवी करते आणि दूध उत्पादनामध्ये तात्पुरती घट येते। तर अशी काही लक्षणं आपल्याला आढळली तर आपण समजायचं की ती गाय माझावर आली येण्याचीही लक्षणं दिसतात। कृत्रिम रित्यन अशा वेळेस योग्य वेळेत होणं गरजेचं असतं, तेव्हा त्या दृष्टीनं सतर्क राहणं आवश्यक आहे। बहुतेक गायीत मांसाची लक्षणं संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिसण्यास सुरुवात होते। काही गायीत मांसाची लक्षणं सहज दिसत नाहीत, त्यास मुका मांस असंही म्हणतात। असा मांस लवकर लक्षात येत नाही किंवा आला तर उशिरा लक्षात येतो, त्यामुळे कृत्रिम रित्यन योग्य वेळेत होत नाही, पर्यायानं गर्भधारणा होत नाही। मांस ओळखण्यासाठी आणि त्यातही मांसाची सुरुवात होण्याची वेळ लक्षात घेण्यासाठी दिवसातून कमीत कमी 3 वेळा गायीचं आपण निरीक्षण करायला पाहिजे आणि कृत्रिम रित्यन करताना सुद्धा काही काळजी घेणं गरजेचं असतं। गर्भधारणेचं प्रमाण चांगलं राहण्याकरता कृत्रिम रित्यन करताना योग्य ते खबरदारी घ्यावी लागते। मांसाची सुरुवात झाल्यापासून साधारणतः 12 ते 18 तासाच्या दरम्यान कृत्रिम रित्यन केलं पाहिजे। या कालावधीत कृत्रिम रित्यन झालं तर गर्भधारणेची शक्यता जास्त असते। गायीची प्रजननविषयक सर्व माहिती कृत्रिम रित्यन करणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींना आपण दिली पाहिजे। रेतन शक्यतो थंड वातावरणात व सावलीत केलं पाहिजे। रेतन करण्यासाठी गाईला दूर चालवत नेऊ नये। रेतनासाठी वीर्य कांगी 37° सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यात 30 सेकंद ठेवून वापरावी। इतर कोणत्याही पद्धती वापरू नये। गाईचा पार्श्वभाग व बाह्ययोनी स्वच्छ करावी। योनी मार्ग थोडासा उघडा करून कृत्रिम रेतन करावं। गाय सावलीत बांधून ठेवावी आणि तिच्या खाण्यापिण्यात अगर दैनंदिन व्यवस्थापनात कोणताही बदल आपण करू नये। नोंदवहीत कृत्रिम रित्यन केल्याची सविस्तर आपण नोंद केली पाहिजे। ह्या झाल्या काही पायाभूत बाबी ज्या आपण गाईचा मांस ओळखण्याकरता आणि कृत्रिम रित्यन करत असताना काही मूलभूत बाबी आपण लक्षात घेऊन त्या दृष्टीनं कार्यवाही करणं गरजेचं असतं। परंतु आपल्याला या संदर्भामध्ये जास्त शास्त्रोक्त माहिती आणि मार्गदर्शन जर पाहिजे असेल तांत्रिक, तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहाय्यक आहेत त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे याच्याविषयी मार्गदर्शन मिळू शकतं। तेव्हा गरजेनुसार ही सर्व माहिती आपण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अधिक चांगल्या प्रकारे मिळवा आणि योग्य पद्धतीने फायदा घ्या। नमस्कार।
0: कृषी संदेश।

0: अमरत्व
1: कार्य म्हणजेच कारणाचं व्यक्त रूप. कार्य आणि कारण यांच्यात स्वरूपत काहीच भेद नाही. उदाहरणार्थ हा काचेचा प्यालाच घ्या. ज्या उपादानाचा किंवा कच्च्या मालाचा तो बनला आहे ते उपादान आणि ज्याने तो बनवला त्याची इच्छाशक्ती या दोहोंच्या संयोगाने तो तयार झाला आहे ही त्याची दोन कारणं आहेत आणि ती दोन्ही त्यात विद्यमान आहेत. निर्मात्याची इच्छाशक्ती त्यात आता कोणत्या रूपानं विद्यमान आहे? त्यातल्या काचेचे कण एकत्र चिकटवून ठेवण्याच्या शक्तीच्या रूपानं, समुच्चय शक्तीच्या किंवा सहती शक्तीच्या रूपानं. ती शक्ती जर यात नसती तर त्याचा प्रत्येक कण विलग होऊन गेला असता. असो, तर मग कार्य म्हणजे काय? कार्य म्हणजेच कारण, फक्त निराळ्या स्वरूपात इतकंच. कारणाची निराळ्या तऱ्हेनी घडण होऊन ते कार्य बनत असतं. कारण ज्यावेळी बदलून काही विशिष्ट कालासाठी समर्याद होऊन साकारतं त्यावेळी त्यालाच कार्य म्हणतात, हे आपण लक्षात ठेवायला हवं. जीवनासंबंधीच्या आपल्या कल्पनेस हे तत्व लागू केल्यास दिसून येतं की जीवाणूपासून तो संपूर्ण सिद्ध मनुष्याच्या नानाविध रूपांनी अभिव्यक्त झालेली ही अवघीच्या अवघी माला त्या विश्वव्यापी प्राणशक्तीशी, त्या चितकळेशी अभिन्न असली पाहिजे. प्रथम त्या चितकळेनं क्रमसंकुचित होऊन सूक्ष्मरूप धारण केलं आणि मग त्या कारणभूत अनिर्वाच्य सूक्ष्म अवस्थेतून ती क्रमविकसित होत गेली, स्वतःला अभिव्यक्त करत गेली, अधिकाधिक स्थूल होत गेली. पण अमरत्वाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आपल्याला आत्तापर्यंत काय आढळून आलं? आत्तापर्यंतच्या चर्चेमधून एवढंच निष्पन्न झालं की ह्या जगात कशाचाही ध्वंस होत नसतो. या जगात नवीन असं काहीही नाही, काही व्हायचंही नाही. एका प्रकारच्या वस्तूंचे समुच्चय एखाद्या चाकाप्रमाणे फिरून एकामागून एक पुन्हा पुन्हा उपस्थित होत आहेत. या जगातील प्रत्येक गती लाटेच्या स्वरूपात असते. एकदा वर उसळते आणि एकदा खाली कोसळते. अनंत कोटी ब्रह्मांड सूक्ष्मरूपातून बाहेर पडतात, क्रमविकसित होत जाऊन अधिकाधिक स्थूल आकार धारण करतात, फिरून जणू काही विरून त्या सूक्ष्मरूपास परत जातात, फिरून त्या सूक्ष्म अवस्थेमधून स्थूल अवस्थेत येतात, काही काळ क्रमविकसित होत जातात आणि फिरून हळूहळू आपल्या त्या कारणावस्थेत लीन होतात. प्रत्येक जीवाचं हे असं चाललं आहे. जीवनाचा प्रत्येक आविष्कार, प्रत्येक जीव अशा तऱ्हेनं सूक्ष्म स्थूल अवस्थांमध्ये गमनागमन करत आहे, बाहेर येत आहे आणि परत जात आहे. या सगळ्या प्रकारात नाहीसं काय होत असतं? रूप किंवा आकार. रूप किंवा आकार नष्ट होत असतो पण तो पुन्हा उत्पन्न होत असतो. असं म्हणता येईल की एका अर्थानं ही शरीर किंवा हे आकार सुद्धा अविनाशी आहेत, शाश्वत आहेत. एका अर्थानं हे सगळे देह आणि ही सगळी रूपही नित्य आहेत. कशी? कल्पना करा की आपण फासे खेळत आहोत. समजा की 6-3-9 असं दान पडलं आहे. आपण पुढे खेळू लागतो, पुन्हा पुन्हा ते फासे फेकले जातात, दर खेपेस निरनिराळं दान पडत जातं. पण याप्रमाणे खेळता खेळता असा एक डाव फिरून येईल की त्यावेळी पुन्हा तोच जोड आणि तेच दान येईल. फिरून बऱ्याच वेळांनी का होईना, पण तेच दान पडेल. याचप्रमाणे चालू राहील. आता या विश्वात असलेल्या प्रत्येक कणाला, प्रत्येक अणूला आपण एक एक फासा समजूया. हे सगळे फासे पुन्हा पुन्हा फेकले जात आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांचा एकेका प्रकारे संयोग होतो आहे. सध्या आपण आपल्या सभोवताली पाहत असलेले समस्त पदार्थ म्हणजे त्या अणूंचा एक विशिष्ट संयोग होय. इथे हा ग्लास, हे टेबल, हा पाण्याचा चंबू, या सगळ्या जिन्स आहेत. अणुपरमाणूंचा हा एक प्रकारचा संयोग आहे. कालांतरानं हा संयोग नष्ट होऊन जाईल, पण अशी एक वेळ खचितच येईल की जेव्हा अगदी हाच संयोग फिरून घडून येईल. त्यावेळी तुम्ही असेच इथे उपस्थित असाल. हे टेबल वगैरे सगळं सध्या आहे तसंच त्याच ठिकाणी ठेवलेलं असेल आणि आत्ता चालू असलेल्या विषयावरच व्याख्यान चाललेलं असेल. असंख्य वेळा हे असंच घडलेलं आहे आणि आणखीही असंख्य वेळा त्याची पुनरावृत्ती होईल. हे झालं बाह्य स्थूल भौतिक रूपांविषयी. यासंबंधी या सगळ्यावरून काय सिद्ध झालं? हेच की अणुपरमाणूंच्या संयोगाने निर्माण झालेली ही भौतिक रूपंसुद्धा अनादि अनंतपणे पुनरावृत्त होत असतात.

हॅलो, नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत. आजच्या युवा शक्तीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, तरुणाई म्हणजे ऊर्जा, तरुणाई म्हणजे स्वप्न, तरुणाई म्हणजे काहीतरी नवीन करण्याची जिद्द. पण या सगळ्या गोष्टींसाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ते म्हणजे आपलं आरोग्य. कारण शरीर साथ देत नसेल, मन प्रसन्न नसेल, तर मोठी स्वप्न पाहूनही ते पूर्ण करण्याची ताकद येणार कुठून ना. म्हणूनच आजच्या युवा शक्तीच्या विशेष भागात आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, युवा आणि फिटनेस, फिट शरीर फ्रेश माइंड. मित्रांनो, फिटनेस म्हणजे फक्त जिममध्ये जाऊन व्यायाम करणं नाही. फिटनेस म्हणजे चांगली झोप, संतुलित आहार, नियमित हालचाल, सकारात्मक विचार आणि शिस्त. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेणं. तर आता तुम्ही म्हणाल, फिटनेस म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, आपण फिट हा शब्द खूप सहज वापरून जातो. तो खूप फिट आहे, ती रोज जिमला जाते, त्याची बॉडी किती चांगली आहे. पण फिटनेसचा अर्थ फक्त बाहेरचं दिसणं असं नसतं. खरा फिटनेस म्हणजे तुम्ही तुमचं दैनंदिन आयुष्य उत्साहाने जगू शकता का? तुम्हाला दिवसभर काम किंवा अभ्यास करण्यासाठी एनर्जी जी असते ती मिळते का योग्य पद्धतीने, प्रॉपर? तर हे सगळं विचार म्हणजेच फिटनेस असू शकतो असं मला सुद्धा वाटतं. आणि त्यासोबतच तुमचं मन प्रसन्न आहे का? तुम्ही तणावाचा सामना करू शकता का? किंवा तुम्ही झोप व्यवस्थित घेऊ शकताय का? जर या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक असतील तर तुम्ही फिटनेसच्या योग्य दिशेने चाललेले आहात. म्हणूनच युवा मित्रांनो, फिटनेस हा लुक नसून लाईफस्टाईल आहे. आजच्या तरुणाई समोरचं एक खास आव्हान जे आपण म्हणू शकतो, आजच्या काळात आपल्या हातात स्मार्टफोन आहे, ऑनलाईन क्लासेस आहेत, सोशल मीडिया आहे, गेमिंग आहे, OTT आहे, आणि या सगळ्यामुळे आपला स्क्रीन टाईम जो आहे तो वाढत चालला आहे. आणि आपण अनेकदा तासन तास एकाच जागेवर बसून असतो. अभ्यास असो, ऑफिसचं काम असो किंवा मोबाईलचा वापर असो, शरीराची हालचाल मात्र कमी होत चालली आहे. आणि मग प्रश्न पडतो, मी एवढा थकतोय तरी का? कारण शरीराला हालचाल हवी असते. आपल्या रोजच्या दिनक्रमात थोडं चालणं, स्ट्रेचिंग, खेळ, सायकलिंग, योग किंवा आपल्या आवडीची कोणतीही सुरक्षित शारीरिक ॲक्टिव्हिटी असणं खूप खूप खूप महत्त्वाचं असतं. फिटनेससाठी नेहमी मोठी सुरुवात करण्याची गरज नसतेच मुळी. छोटी सुरुवात पण नियमित सुरुवात म्हणजेच कन्सिस्टन्सी हीच खरी गुरुकिल्ली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल, आमच्याकडे अभ्यासासाठीच वेळ कमी आहे, मग व्यायामासाठी वेळ कुठून आणायचा? आमच्याकडे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत, खूप काही शिकायचं आहे, खूप काही करायचं आहे, मग त्यावेळी व्यायामाला वेळ कसा काढणार? पण विचार करा, आपण मोबाईलवर किती वेळ घालवतो, सोशल मीडिया स्क्रोलिंगमध्ये किती वेळ जातो, त्या वेळेतून थोडा वेळ स्वतःसाठी काढला तर? शारीरिक हालचालीमुळे शरीर सक्रिय राहायला मदत होते आणि अनेकांना अभ्यास किंवा कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुद्धा फायदा होतो. म्हणून अभ्यास आणि फिटनेस हे एकमेकांचे शत्रू नाहीच आहेत मुळी. फिटनेस हा अभ्यासाला साथ देणारा मित्र आहे. तेव्हा जरूर या गोष्टीचा तुम्ही सुद्धा विचार करा आणि नक्कीच नेमकं फिटनेस म्हणजे काय हे ओळखून स्वतःमध्ये बदल करायला नक्कीच शिका. तर चला, युवा शक्तीच्या श्रोत्यांनो, तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न, की तुमच्या दिवसातील असा कोणता वेळ आहे जेव्हा तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसाठी काही मिनिटं देऊ शकता? सकाळ, संध्याकाळ, अभ्यासाच्या ब्रेकमध्ये? उत्तर तुमच्या मनात असू द्या आणि आजपासून त्याची सुरुवात करा. आणि हो, तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994933. या नंबरवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा.
तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटतो ते सुद्धा जरूर कळवा. आणि काही प्रश्न तुमच्या मनात असतील, तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, किंवा आणखी काय बदल करू शकतो या कार्यक्रमात, किंवा कुठले महत्त्वाचे विषय या कार्यक्रमात आम्ही सामावून घेऊ शकतो, त्याबद्दल सुद्धा तुम्ही आमच्याशी चर्चा करू शकता. तेव्हा नक्की संपर्क साधा रेडिओ मनभावन 90.8 FM वर. मित्रांनो, फिटनेसची चर्चा करताना आहाराचा विषय आला नाही तर चर्चा अपुरीच होईल ना. डाएट इज मस्ट. पण मग आज अनेक तरुणांचं खाणं म्हणजे असं झालंय की कधी नाश्ता स्किप करतात, कधी वेळेवर जेवण नाही, कधी सतत बाहेरचं खाणं, आणि कधी फक्त चवीनुसार खाणं. क्या बात आहे. पण शरीराला योग्य पोषणाची गरज असते हे तुम्हाला माहितीच आहे. आपल्या आहारात विविध प्रकारची पोषक अन्न असणं महत्त्वाचं आहे. धान्य असो, डाळी असतील, भाज्या, फळ, दूध किंवा योग्य पर्याय किंवा कडधान्य, सुका मेवा, हे सगळं आणि हे सगळं घेत असतानाच पाणी त्यासोबत पुरेसं पिणं तितकंच महत्त्वाचं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, फिटनेसच्या नावाखाली अतिरेकी डाएट करणं टाळलं पाहिजे. सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक डाएट किंवा प्रत्येक फिटनेस ट्रेंड जो असतो तो तुमच्यासाठी योग्य असेलच असंही नसतं बऱ्याचदा. आणि तुमच्या वयासाठी आणि शरीरासाठी योग्य आहाराबाबत गरज असल्यास पालक, डॉक्टर्स किंवा नोंदणीकृत आहार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. मित्रांनो, आपण व्यायामाबद्दल बोलत असतो, आहाराबद्दल बोलतो, पण एका गोष्टीकडे मात्र सतत दुर्लक्ष करत असतो, ते म्हणजे झोप. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणं, आता शेवटचा रील, तेव्हा शेवटचा व्हिडिओ, आता शेवटचं स्क्रोलिंग, असं म्हणत म्हणत आपण तासन तास रात्रीचे स्क्रीन स्क्रोलिंगवर वाया घालवत असतो. आणि मग शेवटचा व्हिडिओ कधी संपतं हे कळत सुद्धा नाही. पण शरीराला विश्रांतीची सुद्धा तितकीच गरज असते. चांगली झोप ही शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणून शक्य तितकी नियमित झोपेची वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम मात्र कमी करायला विसरू नका. कारण रात्रभर ऑनलाईन राहून सकाळी एनर्जेटिक राहणं हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. आता येऊया फिटनेसच्या एका अतिशय महत्त्वाच्या भागाकडे, मेंटल फिटनेस. हो, मानसिक आरोग्य. मित्रांनो, शरीर थकलं तर आपण आराम करतो, पण मन थकलं तर अनेकदा आपण ते दुर्लक्षितच करतो. परीक्षेचा स्ट्रेस, करिअरची चिंता, नात्यांमधले प्रश्न, भविष्याबद्दलची भीती, इतरांशी तुलना, सोशल मीडियावर इतरांचं परफेक्ट लाईफ पाहून स्वतःबद्दल कमीपणा वाटून घेणं, या सगळ्यांचा विचार, या सगळ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची जर्नी जी असते, प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा असतो. सोशल मीडियावर दिसणाऱ्या काही सेकंदाच्या पोस्टवरनं दुसऱ्यांचं संपूर्ण आयुष्य मोजता येत नसतं. तुमच्या स्वतःची तुलना कालच्या तुमच्या स्वतःशीच करा. आज तुम्ही कालपेक्षा एक पाऊल पुढे गेला आहात का हे नक्कीच विचार करा. आणि हीच, बस हीच करी प्रगती. आणि मनावर ताण जाणवत असेल तर विश्वासू व्यक्तीशी नक्की बोला. पालक असोत, शिक्षक, मित्र किंवा योग्य व्यावसायिक यांची मदत घेणं ही कमजोरी नाहीये, ती खरी ताकद असते पुढे जाण्याची. मदत मागणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं असतं, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, मोटिवेशन 2 दिवस टिकू शकतं, पण डिसिप्लिन म्हणजेच शिस्त आपल्याला पुढे घेऊन जात असते. पहिल्या दिवशी आपण खूप उत्साहाने वागतो, सगळं करू असं म्हणतो, उद्यापासून रोज व्यायाम. दुसऱ्या दिवशी आज थोडा थकलोय, तिसऱ्या दिवशी मात्र सोमवारवर ढकलतो आणि ते तसंच विसरतो. आणि मग सोमवार कधी येतो हे कळत सुद्धा नाही. म्हणून मोठे संकल्प करण्यापेक्षा छोटे छोटे साध्य होणारे बदल आपल्यामध्ये नक्की करा. दररोज थोडी शारीरिक हालचाल, पौष्टिक आहार, पुरेसं पाणी, नियमित झोप, स्क्रीन टाइम मधलं संतुलन आणि सकारात्मक विचार. स्मॉल स्टेप्स, कन्सिस्टंट एफर्ट्स. कन्सिस्टंट एफर्ट्स हीच फिटनेसची खरी वाट असते. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं शरीर हे तुमचं आयुष्य जगण्यासाठीचं माध्यम आहे. त्याचा आदर करा, काळजी घ्या आणि स्वतःच्या शरीराची इतरांशी तुलना करणं सोडून द्या.
प्रत्येक व्यक्तीची शरीर रचना, क्षमता, विकास वेगवेगळा असू शकतो. फिटनेस म्हणजे एखाद्या फोटोसारखं दिसण्याचा प्रयत्न अजिबात नाही. फिटनेस म्हणजे तुम्हाला मजबूत, सक्रिय, निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगता यावं यासाठीचा प्रयत्न. चला तर मग आजच्या युवा शक्तीच्या कार्यक्रमातून एक छोटंसं चॅलेंज घेऊया. 7 दिवस स्वतःसाठी. आता पुढील 7 दिवस तुम्ही काय करायचंय? तर पुढचे 7 दिवस जर हे नियम तुम्ही पाळले तर नक्कीच फिटनेस तुमच्या लुकमध्ये सुद्धा दिसेल आणि तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि दिसण्यात सुद्धा नक्कीच असेल. तर रोज थोडी शारीरिक हालचाल करा, पाणी पुरेसं प्या, शक्य तितका पौष्टिक आहार घ्या, झोपेची वेळ सांभाळा, स्क्रीन टाईममध्ये संतुलन आणि दिवसातून काही मिनटं स्वतःसाठी शांत वेळ द्या, पीसफुलनेस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना करू नका. हे चॅलेंज कोणाला दाखवण्यासाठी नाही आहे, तर हे चॅलेंज आहे स्वतःसाठी. यासाठी आपण एक उदाहरण सुद्धा घेऊ शकतो. शिल्पा शेट्टी कुंद्रा ही अभिनेत्री, या अभिनेत्रीचं उदाहरण खरोखरच एक फिटनेस मंत्र आपण त्याला म्हणू शकतो. उद्योजिका ही अभिनेत्री उद्योजिका आणि टीव्ही शो जज म्हणून व्यस्त जीवन जगत असताना सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक शिस्तबद्ध दिनचर्या पाळत असते. नुकतंच तिने आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेबद्दल तसेच घरातील साध्या आहाराबद्दल सांगितलं. तिच्या या सवयींकडे आरोग्य तज्ज्ञांनी संतुलित जीवनशैलीचा एक चांगला नमुना म्हणून पाहिलंय. सकाळची सुरुवात म्हणजेच दिवसाची ऊर्जा. शिल्पा शेट्टीने सांगितलं की ती सकाळी साधारण 6:30 ते 6:45 वाजता उठण्याचा प्रयत्न करते. तिच्या मते 6:30 ते 9 हा वेळ तिच्यासाठी सर्वात उत्पादक असतो. या वेळेत शरीर आणि मन अधिक शांत असतं. त्यामुळे दिवसाचं नियोजन, लक्ष केंद्रित करणं आणि सकारात्मक सुरुवात करणं सोपं जातं. डाएट आणि फिटनेस तज्ज्ञांच्या मते सकाळी लवकर उठल्याने शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळ अशी समतोल राखायला मदत होऊ शकते. यामुळे ऊर्जा पातळी, झोपेची गुणवत्ता आणि चयापचय क्रिया सुधारायला मदत होते. 9 ते 10 या वेळेत व्यायामासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे. शिल्पा शेट्टीच्या मते हा वेळ फक्त फिटनेससाठी असतो आणि त्या काळात ती कामाच्या कॉल्सपासून दूर राहते. तज्ज्ञांच्या मते नियमित व्यायामासाठी ठरलेली वेळ ठेवणे ही सवय टिकवण्यासाठी महत्वाची असते. योग, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा हलका कार्डिओ यासारख्या व्यायामांमुळं शरीराची ताकद वाढते, मूड सुधारतो आणि तणाव कमी व्हायला मदत होते. शिल्पा शेट्टीने आपल्या आहाराबद्दल सांगताना म्हटलं की आम्ही घरी जेवण करतो ते खूप साधं असतं. तिच्या या सवयींमध्ये आरोग्याचा एक महत्वाचा संदेश आहे. साध्या घरगुती जेवणात सामान्यतः कमी प्रक्रिया केलेले पदार्थ, भाज्या, डाळी, प्रथिनं, हेल्दी फॅट्स आणि संतुलित कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश असतो. जसा आहार शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतो आणि पचनासाठी हलका ठरू शकतो. फिटनेस तज्ज्ञांच्या मते महागडे डाएट प्लॅन करण्यापेक्षा रोजच्या आहारात पौष्टिक आणि संतुलित पदार्थांचा समावेश करणं अधिक महत्वाचं आहे. शिल्पाने 2026 एक संकल्प सांगितलाय. रात्री 9:30 जगापासून स्विच ऑफ होणं हो आणि रात्री 10 झोपून जाणं. तिच्या मते पुरेशी झोप ही तिच्या आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. तज्ज्ञांच्या मते चांगली झोप शरीरातले हार्मोन्सचं संतुलन, स्नायूंची दुरुस्ती, तणाव नियंत्रण आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारायला मदत करतं. रात्रीची पुरेशी झोप घेतल्याने दिवसभरातील व्यायाम आणि आहाराच्या चांगल्या सवयींचे फायदे अधिक प्रभावी होतात. फिट राहण्यासाठी परिपूर्णता नाही तर सातत्य खूप महत्वाचं असतं. शिल्पा शेट्टीची दिनचर्या दाखवते की निरोगी जीवनशैली म्हणजे कठोर नियम नव्हे तर रोजच्या छोट्या चांगल्या सवयींचं पालन. योग्य झोप, नियमित हालचाल, साधा आहार आणि मानसिक शांतता यांचा समतोल साधला तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहायला मदत होते. तर चला पटकन काही प्रश्न. तर श्रोते हो, मला सांगा की सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट काय? मोबाईल की पाणी? स्ट्रेस आला तर सगळं मनात ठेवणार की विश्वासू व्यक्तीशी बोलणार? फिटनेस म्हणजे काय? फक्त जिम की हेल्दी लाईफस्टाईल? आणि प्रोग्रेस म्हणजे काय तर दुसऱ्यापेक्षा पुढे जाणं की कालच्या स्वतःपेक्षा आजचं चांगलं होणं?
उत्तर स्पष्ट आहे, फिटनेस इज नॉट अ कॉम्पिटिशन, इट्स अ कमिटमेंट टू युअर सेल्फ. तर युवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या युवा शक्तीच्या प्रवासात आपण जाणून घेतलं फिटनेस म्हणजे फक्त शरीर नाही, फिटनेस म्हणजे शरीर, मन आणि जीवनशैली यांच्यातलं संतुलन. तुमची स्वप्न मोठी असतील, तुमचं करिअर मोठं असावं, तुम्हाला यश मिळवायचं असेल, तर त्या स्वप्नांना ऊर्जा देणारं शरीर आणि सकारात्मक विचारांचं मनही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करूया, मी माझ्या आरोग्याची जबाबदारी घेईन, मी माझ्या शरीराचा रिस्पेक्ट करेन आणि मी माझ्या मनाची काळजी घेईन आणि माझ्या स्वप्नांसाठी स्वतःला निरोगी आणि सक्षम ठेवेन. कारण आजची निरोगी युवा पिढी उद्याच्या सक्षम भारताची ताकद आहे. मी आहे आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM वर युवा शक्ती. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेसह. तोपर्यंत फिट रहा, फ्रेश रहा, सकारात्मक रहा आणि तुमच्या स्वप्नांना पंख द्या. आणि हो, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जे शुभांगी सोबत.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, खेळ म्हणजे केवळ पदकं जिंकणं नव्हे, तर व्यक्तिमत्व घडवणारी, शिस्त, संयम, आत्मविश्वास आणि नेतृत्व शिकवणारी जीवनशाळा आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक यशस्वी खेळाडू मागे प्रशिक्षक, पालक आणि क्रीडा व्यवस्थापनाची महत्वाची भूमिका असतेच. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत क्रीडा क्षेत्रातील एक अनुभवी आणि मान्यवर व्यक्तिमत्व, श्री सुशील कुमारजी इनामदार सर. गेली 36 वर्ष ते ॲथलेटिक्स, स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन आणि वर्ल्ड ॲथलेटिक्सचे ते टेक्निकल ऑफिशियल म्हणून कार्यरत सुद्धा आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अशा अनुभवातून आज आपण जाणून घेणार आहोत, उत्तम खेळाडू घडवण्यासाठी पालकांची भूमिका काय आहे, क्रीडेचं बौद्धिक महत्व काय आहे आणि आजच्या पिढीने खेळाकडे नेमकं कसं बघितलं पाहिजे याबद्दल, याविषयी आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार,
0: स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभावांच्या स्टुडिओमध्ये. सर, सुरुवातीला मला सांगा ना, आपल्या 36 वर्षांच्या क्रीडा प्रवासाला सुरुवात कशी झाली?
1: सुरुवात तर माझी खेळाडूच्या याच्यानेच झाली, कारण मी ज्या शहरामध्ये, अंबरनाथ शहरात राहत होतो आणि माझे वडील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कामाला होते आणि ऑर्डनन्स फॅक्टरीची कॉलनी होती आणि लक्कीली कॉलनीच्या शेजारी क्रीडांगण होतं, त्यामुळे घर आणि क्रीडांगण हे जवळजवळ असल्यामुळे आम्ही उडी मारली ती क्रीडांगणामध्ये जायचो. आणि त्यावेळेला तिथे जे फॅक्टरीचे जे एम्प्लॉईज होते तर ते सर्व देशातले नावाजलेले खेळाडू तिथे प्रॅक्टिसला यायचे, कारण तिथे त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून दिलं होतं. ऑर्डनन्स फॅक्टरीचा एक काळामध्ये खूप मोठा संघ, त्याच्यामध्ये हॉकी, फुटबॉल आणि ॲथलेटिक्स हे 3 खेळ खूप प्रचलित होते. त्यामुळे जेव्हा आम्ही त्यांना बघायचो तर त्यांना बघता बघता आम्ही पण प्रोत्साहित व्हायचो. तर त्यांच्या इंटरव्हलमध्ये आम्ही त्यांची हॉकी स्टिक घ्यायचो आणि खेळायला लागायचो, त्यांच्या इंटरव्हलमध्ये आम्ही बॉल घ्यायचो आणि खेळायला लागायचो. असं करता करता ॲथलेटिक्समध्ये आम्ही धावायला लागलो त्यांच्याबरोबर. तर त्याच वेळेला त्यांच्याही लक्षात आलं या मुलामध्ये काहीतरी आहे आणि मग त्यांच्या प्रोत्साहनात मग असा जो क्रीडेकडे जो वळण्याचा जो पाठ होता तो अशा पद्धतीने सुरू झाला. मग हळूहळू या निमित्ताने काय झालं की जे फ्रेंड सर्कल येत गेलं ते सर्व खेळाशी निगडीत असलेलेच मित्रमंडळी जोडत गेलो. म्हणजे आमचं रविवारचं जर आउटिंग असायचं ते भल्यापाठे उठायचं आणि ह्या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत धावत जाणं हाच आमचा तो नित्यक्रम झाला. कधी कधी असं व्हायचं की आम्ही धावायला सुटलो तर ते धावत धावत दुपार होऊन जायची, कळायचं नाही की आपण कुठे थांबलो. मग शेवटी येताना दमलेलं असायचो, कुणातरी सायकलचा सहारा घ्यायचो आणि मग घरी यायचो आणि मग सांगायचो नाही नाही मित्राकडे होतो, तिथे जेवलो, आता आम्ही आराम करतो. ते हळूहळू आईवडिलांना देखील कळायला लागलं. पण अशा पद्धतीने हा प्रवास आमचा हळूहळू सुरू झाला.
0: क्या बात आहे, रम्य ते बालपण असा सगळा तुमचा बालपणाचा प्रवास आहे. पण सर, अनेकांना असं वाटत असतं की खेळ फक्त शारीरिक क्षमता वाढवण्याचं कार्य करत असतं, पण यासोबतच बऱ्याचदा असं असतं की बौद्धिक क्षमतेचा सुद्धा यामुळे विकास होत असतो, त्याबद्दल आपण काय सांगाल?
1: नाही, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि आज सोसायटीमध्ये जो पालक वर्ग आहे त्या पालक वर्ग सुशिक्षित आहे, ज्ञानी आहे आणि आपल्या मुलांसाठी सर्वत्व करायला तयार आहे. त्यांना फक्त एक ती लिंक जोडणं गरजेचं आहे. आपल्या शिक्षणामध्ये किंवा शिक्षण धोरणामध्ये किंवा या पालकांनी आपल्या मुलाकडे फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातनं किंवा अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं न बघता एक ओव्हरऑल त्याची फिजिकल डेव्हलपमेंट कशी होते तर त्याच्यावर देखील नजरेमध्ये राहणं गरजेचं. आम्ही जेव्हा ठाणे महानगरपालिकेची प्रशिक्षण योजना जेव्हा राबवत होतो, गेले 22 वर्ष आम्ही ती प्रशिक्षण योजना मी स्वतः राबवत होतो, तर तिथे आमच्याकडे वय वर्ष 5 वर्षापासून मुलं यायची. तर या वयाच्या मुलांमध्ये बघायचं काय आपल्याला की त्याची घडण कशी झालेली, शारीरिक क्षमतेतनं त्याची घडण कशी झाली, इनफॅक्ट तो मुलगा चालताना कसं चालतो. तर हे जे वय आहे की ज्याला अंडर सुपरविजनमध्ये आपण अनेक मुलांना आम्ही बघतो की बघत आलो असतं की जसं वय वाढतं ते कुणाचे पाय वाकडे पडतात, कोणी तिरपे पडतात, कुणाचे लॉकनी असतात, तर असे अनेक चालण्याच्या क्रियेमध्ये अनेक डिफिशियन्सी निर्माण होते कुणाच्या कॅल्शियमच्या अभावामुळे किंवा कुणाच्या शरीर केच्यामध्ये. तर या बालवयामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला बघून करेक्ट करण्यासाठी आजकाल सायन्स डेव्हलप झालेलं आहे. तर पालकांनी मुळात ह्या गोष्टी बघण्यासाठी त्याला कुठेतरी खेळवत राहायला पाहिजे. खेळाच्या माध्यमातून असू दे किंवा इतर माध्यमातून असू दे, तुमच्या ते नजरेत येईल आणि नजरेत आल्यानंतर योग्य त्या वेळेमध्ये त्याची शारीरिक ज्या काही व्याधी असतील किंवा एक आपण त्याला म्हणू एक परफॉर्मेशन किंवा एक अलाइनमेंट जी बॉडीची असायला पाहिजे तिची ग्रोथ व्यवस्थिशीर होतीये का नाही हे फार बघण्याचे महत्व. आज तो सामान्य नागरिक म्हणून जेव्हा पुढे येईल तर तो एक वेल बॅलन्स्ड बॉडी त्याची आली पाहिजे, ज्याला आपण बॉडी अनाटॉमी म्हणतो. ते बॉडी अनाटॉमीने प्रोपोर्शनेटमध्ये येणं गरजेचं आहे आणि ते योग्य वयामध्येच त्याची सुधार व्हायला पाहिजे, योग्य वयामध्येच तो पुढे मुवमेंट बनेल. तर हे जेव्हा तुम्हा मुलगा जेव्हा खेळायला जातो तर त्याच्यातनं त्याची लिमिटेशन्स आपल्याला कळून येतात आणि ते लिमिटेशनवर काम करणं योग्य राहील आणि याची नोंद पालकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. बघा तुमचा मुलगाचे पाय वाकडे आहेत किंवा लॉकनी आहे किंवा त्याला लवकर दम लागतो किंवा का अशा काही गोष्टी असतात त्या तुम्ही योग्य त्या वयामध्ये निस्तरतायत. एक हेल्दी सोसायटी निर्माण करण्यासाठी हे जनरेशन खूप महत्त्वाचं आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला हेल्दी लाईफ जगणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. आत्ता आपण जो कोविडच्या काळामध्ये जर बघितलं तर खूप आपल्याचे आपले लिमिटेशन आपल्याला कळून आलं. ऑफकोर्स आपण जगाच्या पातळीवर आपण सक्षम निभावून गेलो पण तेवढं नाही भागणार नाही, त्याच्या पुढेही आपल्याला जावं लागेल आणि अशा पद्धतीने एक आपण आधुनिक युगामध्ये आपण जगावर प्रगती करतो तर त्या प्रगतीबरोबर शारीरिक प्रगती देखील करणं तेवढंच गरजेचं आहे.
0: खरंच खरंच शारीरिक विकास तर खेळामुळे होतच असतो पण याशिवाय अनेकही फायदे आहे खेळाचे, की जसं आपण म्हणू शकतो निर्णय क्षमता, नेतृत्व, एकाग्रता, टीमवर्क आणि समस्या सोडवण्याची शक्ती जे किंवा निर्णय घेण्याची शक्ती, हे सगळे फायदे असतातच. पण मग बऱ्याचदा पालकांचा असा कल असतो की अभ्यास महत्वाचा, खेळ बाजूला. बऱ्याचदा असं बऱ्याच घरांमध्ये पाहिलं जातं की ठराविक वयानंतर अभ्यासाला महत्व दिलं जातं, खेळाला दुय्यम महत्व दिलं जातं. त्यावेळी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल कसा साधावा?
1: नाही, आम्ही बऱ्याच वेळेला जेव्हा कॅम्पला जातो किंवा आम्ही लेक्चरला जातो तर आम्ही मुलांबरोबर आम्ही म्हणतो की आम्ही मुलांना लेक्चर नाही देणार, आम्ही पालकांना तुम्ही बोलवा. ठीक आहे, पालकांना बोलवल्यानंतर आम्हाला ॲज अ प्रोफेशनल पालकांना काय ज्या काय गोष्टी बुंबवायच्या असतात ते बिंबवण्यासाठी आम्ही त्यांना फार महत्त्वाचं. बा तुमच्या मुलाला तुम्ही कशा अर्थाने प्रोत्साहन देणार? तुम्ही त्याला अभ्यासासाठी हवं असलेलं सर्व पुस्तकं उपलब्ध करून देणार, वर्कबुक डायजेस्ट उपलब्ध करून देणार, त्याचबरोबर त्याची बुद्ध्यांक वाढण्यासाठी त्याला तुम्ही काय उपलब्ध करून दिलं? त्याला कुठला खेळायचं किट उपलब्ध करून दिलं का? त्याची कधी आवड विचार केली का? ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं. आज त्याला परिपूर्ण आहार द्यायचा असेल तर त्याला माहीत नाही आहे आज त्याला आहार कुठल्या पद्धतीचा घ्यायचं. जर घरातच परिपूर्ण जर आहार निर्माण झाला, आता मी माझ्या घरातनं जोरात करतो की मी इतक्या वर्षातनं घरातली आठवड्याची भाजी मीच आणणार. ते आणत असताना मला साती दिवस मी काय व्हरायटी देऊ शकू, पालेभाज्या देता येईल, कडधान्य देता येईल, ही आता मस्त ती माझी परंपरा मी सुरू केलेली. ह्या सर्व गोष्टी आम्ही पालकांना सांगत असतो की तुम्ही घरात मुलांना अन्न काय देताय, बॅलन्स डाएट काय देतो, कशाला पाहिजे आपल्याला वरची डाएट. आज निसर्गाने एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर बाहेरच्या वातावरण परिस्थितीनुसार या ज्या गोष्टी येत असतात त्या गोष्टी उपलब्ध करून द्या, तर त्याला गरज नाही आहे. तर त्यावेळी योग्य वयामध्ये योग्य पद्धतीने आहार पालकांनी उपलब्ध केला दिल्यानंतर एक हेल्दी चाइल्ड ज्याला म्हणू तो हेल्दी चाइल्ड आज सोसायटीमध्ये पुढे येणं फार गरजेचं आहे. तर हे पालकांचं कर्तव्य आहे की त्यांनी ह्या गोष्टी बघायला पाहिजे आणि यालाच पूरक तुम्ही त्याचा बुद्ध्यांकाने बाकीच्या गोष्टी वाढत असतात. तुम्हाला ॲज अ पालक म्हणून काय सपोर्ट द्यायचं तर त्याला या सर्व गुण इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून द्या, एक मी म्हणतो हेल्दी वातावरण निर्माण करून द्या, तो डेफिनेटली तो मुवमेंट जाईल. कारण ही पिढी घडवली ना, जर त्याला हेल्थ कॉन्शियस फिटनेस कॉन्शियस जर आज पिढी घडली ना तर पुढे येणार त्याची जी पुढची पिढी आहे ना ते ऑटोमॅटिकली तो आज मुवमेंट एक पुढे फिट देश तयार होणार. असं
0: खरंय खरंय. पण एक उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी नेमकी पालकांची भूमिका कितपत महत्वाची आहे आणि त्यासाठी कुठली मोठी जबाबदारी त्यांच्याकडे असली पाहिजे?
1: नाही, ऍज अ पालक म्हणून जर आपण जर बघू ना की आपण जर साधारण तर आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये जर बघितलं 8वी 9वी 10वीच्या वेळेला जो पाल्य येतो तर तिथे त्याचा थोडासा कल बघितला जातो की बाबा हा सायन्सकडे चांगला आहे का, फिजिक्स बायोलॉजीमध्ये चांगला आहे का, किंवा लँग्वेजमध्ये चांगला आहे का, मग त्याच्या पुढे त्या पद्धतीने त्याची 11वी 12वी आणि पुढे ठरत. जर त्याच हिशोबाने तुम्ही जर त्याची शारीरिक क्षमता बघून तर त्याचा कल जर बघितला गेला तर, आणि हेच वय जसे तुम्ही त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट तुम्हाला मिळतो, तुम्हाला त्याचे सब्जेक्टचे मार्क कळतात, पण त्याचबरोबर फिजिकलचे काही रिपोर्ट आपल्याला पण बघितले तर त्याच्यातनं कळून येईल. आणि आता सायन्स पुढे गेलेलं आहे, तुम्ही काही ठराविक टेस्टीस जर केल्या त्या टेस्टमधनं त्याच्यामध्ये जी गुण आहेत ते एक योग्य वेळी घेता येतील. ठीक आहे, आज जर बेसिक जर खेळ बघितला तर ॲथलेटिकसारखा परिपूर्ण ज्याला मॉरल मदर ऑफ द गेम म्हणतात त्याच्यातनं तुम्हाला डेव्हलपमेंट करता येते. एखाद्या विद्यार्थ्याची जर हाईट चांगली असेल तर हाईट रिलेटेड जे काही खेळ आहेत त्याच्याकडे त्याला आकर्षित कर. बास्केटबॉलसारखा खेळ आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ आहे, हॉलीबॉलसारखे खेळ आहे, तर या पद्धतीने देता येईल. आज जर तो हेल्दी जर असेल तर त्याची ओबेसिटी जर काढता आली तर तुम्ही ओबेसिटी काढू शकाल, आणि त्याची जर परिपूर्ण इनबॉर्न जर त्याच्याकडे हेल्थ असेल आज तो स्विमिंग चांगला करू शकेल. त्याच्यानंतर स्ट्रेंथ ओरिएंटेड ॲक्टिव्हिटीज अनेक खेळात निर्माण झाले. जर आज आपण जर जुडोसारखे खेळ बघितले, पॉवरलिफ्टिंग वेटलिफ्टिंगसारखे खेळ बघितले, आज आपले भारतीय आंतरराष्ट्रीय स्तरावर एशियन स्तरावर चांगले पदक मिळवतात. म्हणजे इंडियन कल्चर जे आहे ते या स्ट्रॉंग बेसिसवर पण आहे. आज नीरज चोप्रा आज जर बघितलं तर आज नीरज चोप्रा आज कॉमनवेल्थच्या सिल्वर मेडल घेऊन, त्याच्यावर दुसऱ्या खेळाडूंनी पण आज ब्रॉन्झ मेडल घेऊन त्या लेवलवर तो गेलेला आहे. त्यामुळे त्या अँगलनी पण बघणं फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही शिक्षणाची मात्रा बघता आणि त्याच्यानुसार त्याचा कल ठरवतात असेल, त्याचबरोबर शारीरिक क्षमता देखील बघून त्याची पुढे तुम्ही निवड करणं फार गरजेचं आहे.
0: सर, आता ॲथलेटिक्स बद्दल बोलायचं म्हटलं तर तरुणांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की करिअरच्या कोणत्या संधी आज उपलब्ध आहेत.
1: नाही, जर क्रीडेमधले जर करिअर बघितले जसं ॲज अ खेळाडू म्हणले तर अनेक खेळाडूच्या पद्धतीने तुम्ही आज जर उशिरा पण सुरू केलं असेल खेळ, पण तुमच्या क्षमतेनुसार त्यांना अनेक प्रकारचे खेळ आहेत. आज जर नुसतं जर सामान्य जर म्हणलं की कुठल्या खेळाचं साधन न करता आपण जर खेळ खेळायचा असेल तर आज धावण्यासारखा तुमचा जो प्रकार आहे तर तो त्याच्यामध्ये आज जर तुम्ही लेटेस्ट जर मॅरेथॉन खेळाडूचा जर वय बघितलं तर त्यांनी नॅशनल रेकॉर्ड वयाच्या 36व्या वर्षी बनवलेलं आहे. त्यामुळे असे खेळ पण आहेत की जे तुम्हाला खूप वरच्या वयापर्यंत नेऊन घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे अशाही वेळेला तुम्ही अशा वेळेला एंट्री मारली तरी हरकत नाही. बरेचसे खेळाडू ड्रॉपआउट होतात, अर्ली एजला सुरू केलं, त्याचं व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं नाही तर ते पुढच्या वयामध्ये ते ड्रॉपआउट होतात. तर हा ड्रॉपआउट पण एक मोठा फॅक्टर आहे की त्याला आपल्याला एक कन्स्ट्रक्टिव्ह प्लॅनिंग ट्रेनिंग अशा पद्धतीचं घेणं गरजेचं आहे की कुठल्या वयामध्ये त्याची क्षमता कुठल्या पद्धतीने वाढली पाहिजे आणि त्याची खेळाविषयी किंवा फिटनेसची प्रगती ते ग्राफिकल पोझिशनमध्ये जाते का नाही ते बघणं गरजेचं आहे, जेणेकरून यू कॅन प्ले अँड हेल्दी फ्री लाईफ.
0: खरंय खरंय.
1: अशा पद्धतीने
0: सर, तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासातला एखादा असा प्रसंग सांगा ना की जो आजही तुम्हाला प्रेरणा देतो किंवा अविस्मरणीय वाटतो, असा काही प्रसंग आहे का?
1: जर इथे दोन पार्ट आहेत माझ्याकडे, म्हणजे ॲज अ खेळाडू म्हणून आणि ॲज अ ॲडमिनिस्ट्रेशन जर म्हणलं तर त्या पद्धतीने पण. आज मी 2007-08 साली मी कॉमनवेल्थ जेव्हा भारतात भरवले होते तर तिथे कॉमनवेल्थ कमिशनसाठी मी काम केलं होतं, तो माझा आंतरराष्ट्रीय क्षेत्रातला अनुभव आहे. त्याच्यातलं जे मॅनेजमेंट असेल ते ॲडमिनिस्ट्रेशन असेल ते मला त्याच्यातनं भरपूर शिकता आलं. बरेचसे IPS IAS अधिकाऱ्यांबरोबर माझे बैठका होत असतात तर तो प्रशासन कसे मुवमेंट करतं ते मला त्याच्यातनं गोष्टी शिकता आल्या. पण ॲज अ खेळाडू म्हटल्यानंतर अनेक गोष्टी आहेत, स्टोरीज आहेत की ज्याच्यातनं मी पुढे कसं निभवू शकू. पण नेहमी माझ्या कटू अनुभवातनं मी लोकांना परत मी पुढे मोटिवेट करत असतो की जेव्हा मी खेळाडू होतो तर मला त्यावेळेला आज 90च्या सालाच्या दरम्यान मला प्रशिक्षक असे नव्हते, त्यामुळे प्रशिक्षक नव्हत्यामुळे आमचं ट्रेनिंग जे होतं ते एकदम ऑर्थोडॉक्स टाईप ऑफ ट्रेनिंग होतं. म्हणजे आत्ताचे जे ट्रेनिंग आहे आणि ज्या आम्ही करत असलं ट्रेनिंग याच्यामध्ये जर बघितलं तर 70% डिफिसिट आहे. म्हणजे 170% जास्ती ट्रेनिंग आम्ही करत होतो जी ज्याची गरज नव्हती. त्यामुळे आम्ही त्या वयामध्ये यायच्या पीक वयामध्ये यायच्या अगोदर आम्ही इंजरी पोझिशनला गेलो. माझ्या बाबतीत म्हटलं तर माझ्या पायाचे 2 ऑपरेशन झाले. आज मला तो ॲज अ कॉम्पिटिटिव्ह लेवलवर गिवअप करावं लागलं. पण मी म्हटलं की मी ॲज अ खेळाडू म्हणून गिवअप केलं तर पण हे भविष्यात येणाऱ्या खेळाडूला घडू नये म्हणून मी खूप कमी वयामध्ये मला सोडावं लागलं कॉम्पिटिशन.
0: पण
1: ते कंटिन्यू करण्यासाठी मग मी एनएस केलं, ॲथलेटिकमध्ये एनएस केलं, ज्याला ॲथलेटिक्सची कोचिंगची जी कोर्स असतो तो केला. मग मी स्वतः खेळाडू घडवण्यासाठी केले. त्यावेळेला मी जवळजवळ 7-8 राज्यस्तरीय राज्यविजेते खेळाडू मी माझ्या हातात त्यावेळेला घडत आले आणि अशा पद्धतीने ॲज अ खेळाडू म्हणून नाही जमलं म्हणून प्रशिक्षक म्हणून या हाय लेवल केलं. मग कालांतरे पुढे मला असं वाटलं की ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठेतरी आपला कमी पडतोय. मग तांत्रिक दृष्टिकोनातनं फेडरेशनच्या परीक्षा पास करून तांत्रिक नियोजनाकडे हा मी घेऊन गेलो. त्याच्यानंतर मी ज्या ठाणे जिल्ह्यातनं येतोय त्या जिल्ह्याचं मी प्रतिनिधित्व केलं. परत मी महाराष्ट्र राज्याचा कन्व्हेनर म्हणून टेक्निकल सर्व जबाबदारी माझ्याकडे बरेच वर्ष होती आणि आज वर्ल्ड ॲथलेटिक्स म्हणजे ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचा एक मान्यतावर टेक्निकल ऑफिशियल आहे आणि माझ्याकडे सध्या जो दर्जा आहे तो ब्रांच लेवलचा दर्जा आहे. हा दर्जा या महाराष्ट्रामध्ये 14 जणांच्याकडे आहे आणि अख्ख्या देशामध्ये जसं 46 जणच या दर्जावर आहेत. त्यामुळे फेडरेशनच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा जे भारतात होऊ घालतात त्यांचं तांत्रिक नियोजन करायची माझ्याकडे जबाबदारी असते ती मी पार पाडत असतो या नव्या परीने.
0: अगदी अभिनंदन सर तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा. पण सर मला सांगा ना, आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि स्क्रीनच्या युगात मुलांना मैदानाकडे कसं वळवता येईल?
1: आजचं जे मी म्हणेन एक आपण भले किती प्रगत मध्ये राहत असेल तरी पण मी म्हणेल की आपण काय म्हणतात त्याला एक डर्टी एन्व्हायरमेंटमध्ये आपण चाललेलो आहोत की आता आपण त्याच्यामध्ये
0: अशी परिस्थिती बघायला मिळते की क्रीडा क्षेत्र जे आहे ते ओस पडत चाललेलं आहे की काय?
1: नाही, आता त्याच्यासाठी असं एक अशा प्रकारची योजना किंवा एक स्कीम म्हणा किंवा एक बूस्टिंग फॅक्टर परत सुरू करावं लागेल की जसं यंग इंडिया, टॅलेंट इंडिया, असे जे जसे फिट इंडिया असे जसे जे प्रोजेक्ट आले ते हे ग्रासरूट लेवलवर मुलांपर्यंत या योजना राबवाव्या लागतील. जसं आम्ही एक मुंबईमध्ये वी मूव्ह द किट्स म्हणून एक योजना राबवतोय की वी मूव्ह द किट्सचा पर्पज आहे की आम्हाला या मुलांना हलवायचं आहे.
0: बरं,
1: हां, हलवायचं का? तर आज त्याच्याकडे मी मोबाईलमधनं बाहेर का जाऊ ह्याचा कुठेतरी पर्याय निर्माण करायला पाहिजे ना.
0: अगदी अगदी.
1: आज आपण दोष देतोय पण हा मोबाईलचा हँडसेट पालकानेच घेऊन दिला. ते अतिरेक होस्तोपर्यंत तुम्ही शांत बसलात. पण हे देत असताना त्याला तुम्ही काहीतरी पर्याय पण उपलब्ध करून द्यायचे. त्याला पर्याय दिला नाही ना.
0: बरोबर.
1: आज पर्याय न दिल्यामुळे आज शाळा संपल्यानंतर पालक बघतो की तो शिकवणीला कसा जाईल. एक शिकवणी संपली तर दुसऱ्या शिकवणीला कसा जाईल. पण हे नाही बघत की त्याला तास 2 तासमध्ये कुठेतरी क्रीडांगणावर, कुठेतरी इनडोअर आउटडोअर कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्याला इन्वॉल्व करायला पाहिजे ना. त्याला फ्री झोन जेव्हा असेल तर फ्री झोनमध्ये त्याला तुम्ही मोबाईल उपलब्ध करून दिला.
0: आजकाल घराघरात ही समस्या आहे मोबाईल की लहान मुलगा रडतोय म्हणजे मोबाईल दिला की तो शांत होतो, इथून सुरुवात असते. मग त्या गोष्टीला आपण कसा नेमका आळा घालू शकतो?
1: हा ॲक्च्युली हा पालकांनी शॉर्टकट मार्ग घेतला आहे ना. रडत असल्या मुलाला रडू द्यावं. रडण्याचे पण एक शारीरिक क्रियामधनं त्याची क्षमता वाढते. तो एक टिअरेबल फॅक्टर आहे की बरं रडायचं तर अनेक त्याच्यातनं गोष्टी निर्माण होतात. त्याच्या अनोटॉमी बघितली तर गरजेचं आहे. साधा आम्ही म्हणतो की जर एखाद्या लहान मुलांना सर्दी झाली तर सर्दी 3-4 दिवसात बरी होते. पण पालक काय म्हणतो, नुसतं एक ड्रॉप पाणी आलं तर लगेच जा अँटीबायोटिक घे काय हे घे आणि त्याची सर्दी तिथे मारते. आज ते करण्याने आज आपण त्याची जी श्वास क्रिया आहे नॅचरली जी नाकाची क्रिया आहे की ज्याचे जे फुफ्फुसाचे रिलेटेड आहे ना ती आपण तो ब्लो जो आहे ना तो बंद करतोय की त्याचं उलटं व्हायला पाहिजे. आज ह्या सर्व आहे त्याच्या मागे भरपूर सायन्स. तिथे आपण त्याचा उपयोग त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे.
0: अगदी खरं आहे. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये कुठले गुण नेमके असावेत असं तुम्हाला वाटतं?
1: नाही, गुण म्हणण्यापेक्षा आपल्याला काय हवं आहे, आपल्याला बेसिकली टॅलेंट सर्च प्रोग्राम हवा आहे.
0: बरोबर.
1: आज जर मी अनेक युरोपियन देशाच्या जे प्रगती देश आहेत त्यांचा मी थोडा स्टडी करतो आणि बाहेरचे देश पण आपल्या देशाची स्टडी करत आहेत, तर आमच्यामध्ये एक अशी चर्चामध्ये विषय निघाला होता. आम्ही एक ॲथलेटिक्स किड्स कप नावाचा एक टॅलेंट सर्च प्रोग्राम मुंबईमध्ये राबवतोय. मी ज्या संस्थेला रिप्रेझेंट करतो स्ट्रायडस फाउंडेशन म्हणून, त्या माध्यमातून आपण 7 ते 15 वर्षाच्या मुलांचा एक आपण टॅलेंट सर्च प्रोग्राम राबवतो आहे. तर त्या प्रोग्राम राबवताना आपण याच गोष्टी बघत असतो की त्या मुलांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी काय काय क्षमतेत आपण त्याला वाढ घेऊ शकू अशा पद्धतीने आपण तो प्रोग्राम राबवतो आहे. तर ते राबवत असताना अशी आम्ही चर्चा केली की आपण एक ऑलिम्पिक ते दुसरा ऑलिम्पिक 4 वर्षाचा अवधी असतो. आपण काय करतोय की एक ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी 4 वर्ष आपण देत असतो.
0: बरं.
1: पहिल्या वर्ष शासन केंद्र काय करते, ऑलिम्पिक आलं म्हणून बजेट वाढवते. ठीक आहे. ते तिसऱ्या वर्षी बजेट वाढलं जातं. पहिलं प्लॅनिंग असतं 1 वर्ष, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी बजेट वाढतं, तिसऱ्या वर्षी त्याचं टॉप रेटेड कोण आहे, ऑलिम्पिक पदक विजेते कोण असू शकतात त्याची लिस्टिंग होते आणि 1 वर्ष त्याला अवधी लागतं. जर ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवायचे असेल आणि त्याला ती चेन प्रोसेस पाहिजे. ठीक
0: आहे.
1: आज युरोपियन कंट्रीजमध्ये दे हॅव एन 4 ऑलिम्पिक्स प्लॅनिंग. ठीक आहे. 4 ऑलिम्पिक म्हणजे किती झाले, 16 वर्ष, 4 4 4 4 असे 16 वर्षाचं प्लॅनिंग झालं. आणि ती रिपो सायकलमध्ये सतत खेळाडू कसे घडता येईल, समजा आता माझ्याकडे मी पूर्ण देशामध्ये 10 वर्षाच्या मुलाचं मी एकच वयगट, अख्ख्या देशामध्ये 10 वर्षाची जी मुलं आहेत मुली आहेत त्यांचा मी टॅलेंट सर्च केला. ठीक आहे. काही शारीरिक क्षमतेचे नॉर्म्स आहेत, त्या नॉर्म्समधनं तुम्ही टॅलेंट सर्च केला. आज समजा आपण पूर्ण देशामध्ये 10 वर्षाची 10 लाख मुलं आहेत, 10 लाख मुलांची आपण टॅलेंट सर्च केला आणि त्याच्यातनं आपण मेरिट काढत गेलो.
0: बरोबर.
1: ठीक आहे. 10 वर्षाची मुलं 10 लाखातनं आपण 1 लाख निवडले, परत त्याला थोडंसं बेसिक ट्रेनिंग दिलं, त्याच्यातनं आपण 1000 मुलं निवडली. आज 10 लाखातनं 1000 मुलांमध्ये काहीतरी गुण असेल म्हणून त्याचे नंबर मिळाले त्यांना.
0: बरोबर.
1: त्याच्यावर आपल्याला पुढचे 10 वर्षाचं प्लॅनिंग करायचंय. 10 लाखाच्या मुलांमध्ये 1000 मुलांचं एकच वयगट सांगतोय, त्यांचं 10 वर्षाचं प्लॅनिंग घ्यायचं. ते 10 वर्ष प्लॅनिंग म्हणजे 10 वर्षाचा मुलगा अधिक 10 वर्ष म्हणजे 20 वर्षाचं त्याचं तंतोतंत प्लॅनिंग झालं. त्याच्यानंतर तो त्याची क्षमता बघून त्याला आंतरराष्ट्रीय दर्जेची ट्रेनिंग पुढचे 6 वर्ष द्यायची. आज पीक वय काय, आंतरराष्ट्रीय वर्ल्ड म्हणा वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणा ऑलिम्पिकचं वय 26 ते 29 वय आहे. म्हणजे 10 वर्षाच्या मुलाला जर टॅलेंट सर्च झाला, त्याच्यावर ट्रेनिंग दिलं, तो वयाच्या 26व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदकच्या लेवलची तयारी जर करून घेतली तर तो लायजेबल होईल. बरं, ही क्रिया थांबायची नाहीये. यावर्षी 10 वर्ष आहे, पुढच्या वर्षी जो 9 वर्षाचा मुलगा त्याला हीच प्रक्रिया राहायला सुरू राहायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ह्या 16 वर्षाचा प्लॅनिंग जेव्हा होईल त्याच वेळेला तुम्ही एक चेन ऑफ इंटरनॅशनल ऑलिम्पिक आपण घडू शकू. नुसतं 1-2 घडून नाही चालणार, ती चेन आपल्याला पाहिजे आहे.
0: अगदी.
1: तर भविष्यात असं होईल, आणखीन होत राहील आणि प्रक्रिया सुरू केलेली. आजच केंद्राने जे धोरण जाहीर केलेलं आहे, आजपर्यंत आपल्याकडे 5 वर्षाचं धोरण यायचं, पण पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये केंद्राने 15 वर्षाचं धोरण सुरू केलेलं आहे. 15 वर्षाचं धोरणमध्ये पहिलं धोरण हेच आहे की टू फाइंड आउट द ग्रासरूट टॅलेंट फ्रॉम द इंडियन कल्चर. तर भविष्यात बघूया. केंद्रांचं पॉझिटिव्ह आहे, शासन पण बऱ्याचशा योजना आता कालच मला वाटतं केंद्राने एक भल्या मोठ्या स्वरूपामध्ये निधी जाहीर केलेला आहे, जो आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढा मोठा निधी कधी दिला नव्हता, तर तेवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तर भरपूर काही काही गोष्टी आपल्याकडनं घरू चालण्या घडतील असा विश्वास आहे मला, आणि जरूर आपण त्या पद्धतीने पुढे जाऊ.
0: जाता जाता आमच्या पालकांना, आमच्या श्रोत्यांना किंवा तरुण खेळाडूंना तुम्ही काय संदेश द्याल?
1: बघा, जेव्हा जेवण इम्पॉर्टंट आहे अभ्यास इम्पॉर्टंट आहे त्याच पद्धतीने खेळ पण इम्पॉर्टंट आहे. मी जेव्हा लहान मुलांकडे बोलायला जातो तर ते मी काय भाषण देत नाही, मी 5 मिनिटाचं फक्त 4 मुद्दे त्यांना देतो आणि ते घोकून घेतो त्यांच्याकडनं. की पालक नेहमी म्हणत असतो मुलांना की हे नका करू ते नका करू, ते नचा पाडा जो दिलेला असतो त्या नचाच मी उपयोग करत असतो आणि मुलांना सांगत असतो की 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली कुठल्या गोष्टी आहे की पडणं, त्याला न आलं पडणं आणि का पडणं तर ते आपल्याला बुद्धी वाढवायची आणि पडणं. त्याच्यानंतर त्यांना सांगतो की खेळणं, अगर आप पढ़ते हो तब तुमको खेलना मिलेगा, पढ़ाई नहीं करोगे तो कोई तुम्हारा पेरेंट्स तुमको अलाउ नहीं करेंगे, ठीक है. त्याच्यानंतर पढ़ना हुआ खेलना हुआ तो सोना, सोना क्यों है कि एक प्रकार की रेस्ट है. ओनली इफ देर इज नो रेस्ट देर इज नो रिकवरी, यू कैन प्रोसीड फर्दर, ठीक है ना. और खाना, या 4

0: तर विचार, शिस्त, आत्मविश्वास आणि आयुष्य घडवत असतात. प्रत्येक यशस्वी खेळाडू मागे पालकांचा विश्वास, प्रशिक्षकांचं मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत ही असतेच. रेडिओ मनभावन 90.8 FM च्या वतीनं आपल्या अमूल्य वेळेबद्दल आणि प्रेरणादायी विचारांबद्दल मनस्वी आभार. धन्यवाद सर.
1: धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप मजा वाटली तुमच्या बरोबर बोलायला, गप्पा मारायला. त्यानिमित्ताने मला विशेष माझ्या मनातले तुमच्या समोर मांडता आले.
0: धन्यवाद सर.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत। आजच्या या खास कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी आहे आरजे शुभंगी आणि आजच्या शिक्षकाच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत। जिल्हा परिषद जळगाव, रेडिओ मन भवन आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या खास कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करत असतो आणि त्यांच्याशी गप्पा करत असतो आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा आहे याबद्दल चर्चा करत असतो। म्हणून आज सुद्धा आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय काशीनाथ बागुल, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वराड बुद्रुक, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव इथून ते आलेले आहेत। तेव्हा आपण त्यांचं स्वागत करूया। सर, तुमचं रेडिओ मनभवनच्या टीम कडनं हार्दिक स्वागत।
1: धन्यवाद मॅडम।
0: सर, सुरुवातीला मला सांगा ना, विनोबा ऍप मध्ये काम करत असताना सध्या तुम्हाला कुठला रिवॉर्ड मिळाला?
1: मला अगोदर आमचा क्लस्टर लेवलचा रिवॉर्ड मिळाला, त्यानंतर मला एक वेगळा असा आनंद फिलिंग आलं की आपण पुढे अजून काहीतरी केलं पाहिजे।
0: बरोबर।
1: अनेक प्रेरणा मिळाल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पुढच्याच महिन्यात लगेच ब्लॉक लेवलचा मिळाला आणि आत्ताच एक 8 दिवसापूर्वी सन्माननीय शिक्षणाधिकाऱ्यांच्या हातून आणि डेप्युटी शिवनच्या हातून मला जिल्हा स्तरावरचा पोस्ट ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाला।
0: अरे वा, खूप खूप अभिनंदन सर आपलं।
1: धन्यवाद मॅडम।
0: नक्कीच मला जाणून घ्यायलाही आवडेल की हा जो तुम्हाला रिवॉर्ड मिळाला आहे ते कुठल्या नेमक्या कुठल्या उपक्रमासाठी मिळाला?
1: आता मागचा जर का माझा POM घेतला तर जिल्हा स्तरावरचा विनोबा ऍप मार्फत महाकथा वाचनची स्पर्धा होती विद्यार्थ्यांसाठीची। मला सांगायला आनंद वाटेल की ग्रामीण भागातली मुलंही बोलताना लाजतात, पण काही विद्यार्थी असे असतात की ते आपल्या भावना छान प्रकारे प्रकट करू शकतात, फक्त ते विद्यार्थ्याला शोधता आलं, आपल्या शिक्षकाला ते शोधता आलं पाहिजे। आणि माझ्या वर्गातली वैष्णवी माझ्या नावाची विद्यार्थिनी होती, तिला मी एक कथा दिली माणुसकी नावाची, तिने ती सुंदर प्रकारे प्रेझेंट केली, मला ती आवडली आणि मग मी तिचा छानपैकी व्हिडिओ केला आणि तो विनोबावरती अपलोड केला आणि तिला ते पोस्ट ऑफ मंथचा पुरस्कार,
0: त्याला भरपूर लाइक्स मिळाले,
1: लाइक्स वगैरे मिळाले
0: आणि त्यानुसार तुम्हाला तो पुरस्कार मिळाला। छानच। आणखी कुठले कुठले उपक्रम तुमच्या शाळेत तुम्ही राबवत असता?
1: मी माझ्या शाळेमध्ये तर खरंतर बरेचसे उपक्रम राबवतो, पण प्रामुख्याने आता बघतो आपण की ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीच्या बाबतीत जरा बरेचसे उदासीनता आहे, त्यांच्यामध्ये थोडस न्यूनगंड आहे।
0: खरं।
1: मग तो न्यूनगंड दूर करण्यासाठी इंग्रजीच्या बाबतीतले बरेचसे उपक्रम मी विद्यार्थ्यांमध्ये सुरू केलेले आहेत की मला सांगायला आनंद वाटेल की त्यांना मी सहज एक दिवशी असं 5 स्पेलिंग दिले आणि जो उद्या कोणी पाठ करून आणेल त्याला मी बक्षीस देईल। तर असा एक विद्यार्थी सुमित नावाचा की तो काही करत नव्हता, अभ्यास त्याचा फार कमी होता, पण त्याने सहज पाठ करून आणले, माझ्याजवळ आला, सर म्हणे मी 5 स्पेलिंग पाठ केले, मला इतका आनंद झाला आणि त्याने फाड फाड बोलून दाखवले, मी त्याला पेन बक्षीस दिला। म्हणजे कुठेतरी मुलांना ही प्रेरणा मिळाली ती विनोबाच्या माध्यमातून, जरी मी करत होतो पण मला प्रेरणा मिळाली विनोबाच्या माध्यमातून।
0: अगदी खरं।
1: कुठेतरी विनोबानेही आमच्या शिक्षकांसाठी एक चौकट निर्माण करून दिली, कुठेतरी प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला की तुम्ही पुढे जाता, तुमच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जा।
0: अगदीच अगदी।
1: हे खूप छान काम विनोबाने केलेले
0: आणि
1: या निमित्ताने की बरीचशी मुलं आता रोज स्वतःहून येतात की सर आम्हाला उद्यासाठीचा अभ्यास द्या आणि स्पेलिंग द्या, प्रचंड उत्साह विद्यार्थ्यांमध्ये वाढलेला आहे आणि ती भीती इंग्रजीच्या बाबतीतली हळूहळू त्यांच्यामधनं दूर होते, कमी होते।
0: खरंच खरंच विनोबा तर्फे राबवण्यात येणारे हे उपक्रम जे आहेत स्तुत्य आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करण्याचं कार्य नक्कीच यातून घडतंय। आणि मला सांगा ना, कृतीयुक्त शिक्षण देत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही करता, म्हणजे वर्गाच्या बाहेर सुद्धा मुलांना नेऊन तुम्ही काही गायडन्स करत असता का?
1: येस आताच मी परवाचा एक व्हिडिओ अपलोड केला विनोबावरती। ग्रामीण भागामध्ये खेळांच्या बाबतीत आपण जर बघितलं तर मुलं ही आता अलीकडच्या काळात खेळामध्ये जर पाहिलं तर ग्रामीण भागातल्या मुलांचंच वर्चस्व आपल्याला आढळतं।
0: अगदी खरं।
1: जरी कुठल्याही सुविधा नसल्या तरी देखील मुलं त्या ठिकाणी पुढे
0: प्रावीण्य मिळवतात।
1: मी सहज संध्याकाळी 4:15 मुलांना बाहेर खेळायला काढलं तर आमच्या आवारामध्ये एक पडलेलं तुटलेलं झाड होतं, अर्ध साधारणतः त्याची 4 ते 5 फुटाची उंची होती। मग माझ्या सहज लक्षात आलं की अरे चला या मल्लखांब आपल्याकडे नाही म्हणून काय झालं की या मुलांना आपण याच्यावरती चढण्याचं थोडस एक आयडिया देऊया। मी सहज एका मुलाला म्हटलं का अरे तू उभा राहतो का, त्याने प्रयत्न केला, पहिल्या प्रयत्नात तो सक्सेस नाही झाला, पण दुसऱ्यांदा तो चढला, उभा राहिला आणि त्याने खूप छानपैकी बॅलन्स सांभाळला आणि सॅल्यूट मारला आणि सगळ्या मुलांनाच नाही तर मुलींना सुद्धा प्रेरणा मिळाली आणि मुली देखील त्या ठिकाणी उभ्या राहिल्यात। म्हणजे आहेत त्या परिस्थितीमध्ये आपण जर का प्रयत्न केला तर आपण पुढे जाऊ शकतो. हा एक महत्वाचं विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणं हे आपलं काम आहे. त्या निमित्ताने मी ते करत असतो.
0: एक वेगळी शिकवण मिळाली की कुठल्याही गोष्टी असाध्य गोष्टीतून साध्य करता येऊ शकतात.
1: नक्की नक्की.
0: खूप सुंदर.
1: परिस्थितीच्या नावाने खडे न फोडता आपण जर काहीतरी मार्ग काढला तर आपण त्यात पुढे जाऊ शकतो. असं काही उदाहरणं आपण पुस्तकातनं पाहिलेले जिवंत घडलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे.
0: आणि प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलंच की एक नवीन शिकवण त्यांना मिळाली. खूप छान सर. शिक्षक असा असावा की ज्यातून विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन, प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढू शकेल. हे कार्य सतत आपले शिक्षक करत असतात आणि असेच कार्य करणारे शिक्षक आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. सर मला सांगा ना, पूर्वीची आणि फळा ही पद्धती जाऊन आता डिजिटलायझेशन झालेलं आहे, त्याचा कितपत वापर तुमच्या शाळेत होतो आणि कसा?
1: नक्कीच मॅडम, मला सांगायला आनंद वाटेल की ज्याप्रमाणे विनोबा भावे ओपन लिंक्स फाउंडेशन आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे एक फाउंडेशन आहे. त्या फाउंडेशन अंतर्गत आणि गव्हर्नमेंट अंतर्गत आम्हाला दोन मोठे स्मार्ट टीव्ही मिळालेले आहेत आयसीएनचे. या व्यतिरिक्त आम्हाला 5 कॉम्प्युटर देखील मिळालेले आहेत आणि प्रत्येक वर्गात आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून टीव्ही देखील घेतले. गेल्या वर्षी आम्हाला ते मिळालेले आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून आपल्याला कसा देता येईल संबोध तो देण्याचा प्रयत्न करतो. काही वेळेला आम्ही मागे पडतो पण आमच्यापेक्षा इतर काही चांगले शिक्षक असतील की ते जर चांगल्या कन्सेप्टने विद्यार्थ्यांना शिकवत असतील तर ते व्हिडिओ आम्ही त्या माध्यमातून त्या ठिकाणी स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून देत असतो. एवढंच नाही तर त्या ठिकाणी डिजिटल बोर्ड देखील आहे. विद्यार्थी आता आमच्या वर्गातले विद्यार्थी स्वतःहून त्या ठिकाणी बोर्डकडे जातात आणि स्वतः ते ऑपरेट करतात. पाहिजे ती कविता त्या ठिकाणी ते लावतात. युट्यूबवर ते सांगतात सर तुमचे व्हिडिओ पाहू का, ते आमच्या वर्गातले व्हिडिओ बघतात. इतर सगळे मागचे व्हिडिओ पण पाहतात. एवढंच नाही तर सर आता आम्ही असं असं करतो आमचे व्हिडिओ अपलोड कराल का, म्हटलं येस मी तुमचा युट्यूबला व्हिडिओ अपलोड करतो, काही हरकत नाही तुम्ही करा. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं असं मला म्हणायला वाटेल.
0: आपसुकच विद्यार्थी स्वतःहून सहभागी होत आहे.
1: नक्की नक्की.
0: म्हणजे विनोबा ऍपचा नक्कीच कुठेतरी फायदा शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि त्यासोबत पालकांना सुद्धा आहे की पालकांना सुद्धा नेमका आपला विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर काय करतो हे बघायला मिळतंय. पालकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला?
1: पालकांचा प्रतिसाद चांगलाच आहे असं मी म्हणेल. पण होतंय काय की ग्रामीण भागातले बरेचसे पालक हे शेतामध्ये आपण बघतो जातो, पण तसं जरी नसलं तर ज्यावेळेस ते भेटायला येतात त्यावेळेस सांगतात की सर मला तुम्ही घेतलेला उपक्रम खूप आवडला, आमची मुलं बोलायला लागलीत. म्हणजे त्यांना कुठेतरी वाटतंय की आपले पुढे मुलं आता पुढे जात आहेत या माध्यमातून.
0: बरोबर बरोबर. एक वेगळं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला जाणवून येत असेल. आतापर्यंतच्या प्रवासातला असा खास अविस्मरणीय अनुभव काही आहे का, त्याबद्दल शेअर करा ना.
1: आतापर्यंतचा प्रवासाचा अनुभव अविस्मरणीय तसे तर खरंच आहेत आमचे शिक्षक या नात्याने. म्हणजे मला सांगायला असं आवडेल की मी 89 साली शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली.
0: अच्छा.
1: मसास तालुका पाचोरा या गावातनं. मॅडम त्यावेळेची आमची शाळा अगदी पत्र्याची शाळा होती.
0: बर.
1: त्याला आपण गोठा म्हणूया. आजूबाजूला पूर्ण जनावरं बांधलेली असायची. आम्ही जायचो सकाळी 10 गेलो की ते जनावरांच्या दोऱ्या फेकायच्यात, ते खुंट उपटून फेकायचे मुलांच्या हातून, आम्ही स्वतः हातात खराटे घेऊन ते परिसर स्वच्छ केला. अशा काळात आमची शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात झाली.
0: बापरे. खडतर
1: खडतर अगदी. त्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही सुरुवात केलेली. म्हणजे आम्ही अगदी भिंती सुद्धा आमच्या हाताने लेपलेल्या आहेत. मी माझ्या वर्गात माझ्या हाताने जळगाव जिल्ह्याचा नकाशा काढलेला आहे, महाराष्ट्राचे नकाशे काढलेले. त्या काळात पेंटर भेटत नव्हतात. आम्ही पुस्तकातनं पाहून पाहून ते नकाशे रेखाटलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना ते संबोध दिले. या अविस्मरणीय गोष्ट फक्त मी यासाठी तुम्हाला सांगतो की गेल्या 2 वर्षापूर्वी माझ्या एका विद्यार्थ्यानं माझा फेसबुकवरती एक फोटो पाहिला आणि माझी प्रतिक्रिया बघितली माझ्या पोस्ट संदर्भात. आणि त्याने पाहिलं अरे हे तर मला शिकवणारे बागुल सर आहेत.
0: क्या बात है.
1: आणि 24 वर्षानंतर त्याचा मला फोन आला. तो मुलगा आता ठाण्याला शिओनकडे आहे, तो क्लर्क म्हणून काम करतोय. आणि त्याचा फोन आल्यानंतर इतका आनंदी झाला तो की सर म्हणे मला खूप आवडलं म्हणे आणि इतक्या वर्षानंतर मी बघतोय की बागुल सर जसे आहेत तसेच आहेत म्हणे.
0: छान.
1: मलाही आनंद वाटला. आणि मग तो म्हटलं की सर आपण एक गेट टुगेदर करूया. म्हटलं चालतंय, काही अडचण नाही. मॅडम म्हणजे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. बघा शिक्षकाने जर पाया चांगला केला तर मुलं किती उंच पदावर जाऊ शकतात. ज्यावेळेस ती मुलं एकत्र आली की त्यांचे प्रतिकूल परिस्थितीत झोपड्यात राहणारी ती मुलं, फाटक्या तुकड्या कप्प्यांवर येणारी ती मुलं, खायला एक वेळेचं बोटभर नसणारी मुलं, त्यावेळच्या मुलांना आम्ही शिकवलं. आज मला आनंद वाटेल की त्यातल्या 2 मुलांची सुरतला हिरे घासण्याची फॅक्टरी, त्यांच्याकडे 150 ते 200 मुलं कामाला आहेत.
0: मस्तच.
1: एक मुलगा आमचा औरंगाबादला वकील आहे. 2 मुलं डोंबिवलीला शिक्षक आहेत. असे चांगल्या चांगल्या पदावर ते गेलेत आणि ते सारे अगदी स्लम एरियातले आहेत. आणि म्हणून ही आमच्यासाठी फार मोठी देणगी, फार मोठी पावती की शिक्षक काय करू शकतो याचं हे जिवंत उदाहरण.
0: खरं अगदी खरं.
1: आणि मी तर असं म्हणेन की आई वडिलांनंतर जर कोणाचं जास्त श्रेष्ठ स्थान असेल तर शिक्षकाचं. ते साऱ्यांना विसरतील, आई वडिलांना विसरणार नाही, त्याच्यानंतर दुसरं असेल कोण तर शिक्षक. आणि आमचा खूप छान कार्यक्रम त्यांनी घेतला, जवळपास त्यांनी लाखो रुपये जमा केले मॅडम, सगळ्यांना फेटे काढून आमची मिरवणूक काढली. आम्हाला अपेक्षाही नव्हती की ते शिक्षकांचं एवढं कौतुक करतील, म्हणजे इतके छान मुलं शिक्षकांचं कौतुक देखील करतात, चांगलं काम करण्याचं कौतुक होतं. ही पावती त्या ठिकाणी आम्हाला
0: ज्वलंत उदाहरण आहे. आणि तो कृतज्ञता भाव ते विद्यार्थी दाखवतात हे त्यांचे संस्कार म्हणायला हवेत, आणि ते संस्कार सुद्धा शिक्षकांनी घडवलेलेच असतात. असं म्हणतात ना की एखादा शिक्षक एका मेणबत्तीसारखा असतो, स्वतः जळतो पण दुसऱ्यांना प्रकाश देत असतो. तर नक्कीच हे सगळे शिक्षक ज्ञानदानाचं मोठं कार्य करत असतात, नक्कीच यांना आपण सर्वांनी सलाम केलाच पाहिजे. तर आजच्या या मुलाखतीतून खूपच छान संवाद आपला सरांशी चालू आहे. जे श्रोते आपल्याला ऐकत आहेत ते नक्कीच यातून प्रेरणा घेतील, आणि नक्कीच या क्षेत्राकडे वळण्याची त्यांची सुद्धा इच्छा असेल ती बळावेलच अशी मी आशा करते. सर, पुढचे तुमचे काय उपक्रम आहेत ते सांगा ना.
1: पुढचे उपक्रम असे आहेत मॅडम की माझ्या वर्गामध्ये काही विद्यार्थी आहेत की थोडस ते अभ्यासाच्या बाबतीत मागे पडतायत, तर अशा विद्यार्थ्यांना आपल्याला इतरांबरोबर कसं आणता येईल, त्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असेल किंवा त्यांच्यासाठी आपल्याला वेगळी काय ऍक्टिव्हिटी घेता येईल की जेणेकरून ती मनापासून शिकतील. कारण शेवटी कसं आहे, जोपर्यंत आपण त्याला प्रेरणा देत नाही, शिकण्याची उर्मी त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण निर्माण करत नाही. प्रत्येक मूल शिकू शकतं, आपल्याला निर्माण करायची फक्त. तर ते थोडंफार वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न भविष्यात माझा चालू आहे.
0: बरोबर. प्रत्येकाला ईश्वराने कुठली ना कुठली कला देऊन पाठवलेलं असतं, फक्त ती हेरणं हे शिक्षकाच्या हाती असतं. एकदा का त्या शिक्षकाच्या लक्षात आलं की ह्या मुलामध्ये हे गुण आहेत, तर नक्कीच शिक्षक त्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि त्याला भविष्याच्या वाटचालीत नक्कीच मार्गदर्शन करतात. खूप छान सर की जिल्हा परिषदच्या शाळांकडे उदासीनतेने पाहिलं जात आहे, तर ती जी मानसिकता आहे ती कशी बदलवू शकतो एखादा शिक्षक?
1: हा, तर ते तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे खरं तर गावातल्या पालकांचं सहकार्य, असं म्हणतात की शाळा आणि समाज हे दोन घटक ज्यावेळेस एकत्र येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या गावाचा आणि विद्यार्थ्यांचा विकास होईल. किंबहुना विविध चिपळूणकर यांनी असं म्हटलंय की उद्याचं भविष्य शाळा शाळांमधून घडत असतं, आणि हे भविष्य घडत असताना पालकांनी विशेषतः गावातल्या पदाधिकाऱ्यांनी जर का शिक्षकांना सहकार्य केलं तर मी शिक्षक याने नक्कीच सांगू शकतो की एक चांगला उद्याचा नागरिक घडू शकतो. मग या ठिकाणी बऱ्याचदा आम्हाला भौतिक सुविधांमध्ये अडचणी येतात, मग त्या खोल्यांच्या बाबतीत असतील, इतर बाकीच्या ज्या काही सुविधा आहेत, मग खेळाचे साहित्याच्या संदर्भातल्या असतील, अनेक सुविधा आहेत. या सुविधा नसतात आमच्याकडे, पण तरी देखील आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थिती पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो, आणि सगळ्यांच्या सहकार्याने जर एकत्र आलं तर आपण पुढे जाऊ शकतो आणि नक्कीच सक्सेस होऊ शकतो असं मला वाटतं.
0: खरंच हा प्रवास चालत असताना तुम्हाला बरीच आव्हानं सुद्धा आली असतील, त्याबद्दल सांगा ना.
1: नक्कीच आव्हानं तर आहेतच, प्रत्येक क्षेत्रामध्ये आव्हानं आहेत तो विषयच नाही. आत्ताच जर का बघितलं, आपण बघतो की शहरांच्या शाळा या अतिशय बंदिस्त असतात, त्यांना वॉल कंपाऊंड असतं, त्यांच्या खोल्या अगदी आखीव रेखीव असतात. आता आमच्याकडे जर आहे ग्राउंड मोठं आहे परंतु वॉल कंपाऊंड नाही. बऱ्याचदा आम्ही जिल्हा परिषदकडनं मागणी केली, जिल्हा परिषदकडनं आम्हाला आलेले आहे, जळगाव जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री यांनी देखील आम्हाला ग्रँड मंजूर केलेली आहे, आम्ही पाठपुरावा केला, आणि मला आनंद वाटेल की लवकरच त्याच्या कामाला आता सुरुवात होते आणि आमची शाळा अगदी सर्वांग सुंदर करण्याचा आम्ही प्रयत्न आगामी काळामध्ये नक्कीच करणार आहोत.
0: तर काही मुलं अशी असतात सर की जी बोलकी असतात ती पटकन कॅप्चर करतात, पण काही अबोल असतात, पटकन आपल्या भावना व्यक्त करत नाही आणि कुठेतरी त्यांच्या मनात कुठेतरी काहीतरी दडलेलं असतं, तर त्यावेळी त्या मुलांना तुम्ही कसं हँडल करता?
1: आता माझ्या वर्गातल्या दोन तीन मुलींचं उदाहरण सांगायला मला आवडेल. एक रोशनी आहे, एक मोनिका आहे.
0: बर,
1: ह्या मुली ज्या आहेत त्या अगदी कमी बोलतात, पण आता एक 8 दिवसापूर्वी मी त्यांचं निरीक्षण केलं, इतर मुली ज्यावेळेस पाठांतर करतात त्यावेळेस ते माझ्या कळायला, सर म्हणे मामालाही पाठांतर करायला द्या. म्हटलं तुम्ही करणार का? म्हणे हो. म्हटलं तुम्हाला काय आवडतं ते पाठ करा, मी तुम्हाला देत नाही. म्हणे चालेल सर. सर म्हणे आम्ही हिंदीची एक कविता पाठ करतो. बघा, भिल्ल समाजाच्या त्या मुली आहेत, म्हणे हिंदीची कविता आम्ही पाठ करतो. म्हटलं जमेल का तुम्हाला? म्हणे येस. म्हटलं काही हरकत नाही करा. त्यांनी मस्त कागदावरती छोटं चिटोर केलं आणि लिहिलं, तिघ चारी मुलींचा ग्रुप अगदी छानपैकी पाठ करतायत. काल माझ्याकडे येऊन ते म्हटले, सर माझे हे 3 कडवे पाठ झालेत आमचे 3 कडवे पाठ घ्या. म्हणजे त्यांच्या मुलांच्या कलेकलेने जर का आपण गेलो तर मुलं शिकतात. उगीच आपणच बर्डन आणायचं, हे झालंच पाहिजे, हे केलंच पाहिजे, मला आत्ताच पाहिजे असं न करता त्याचा जो प्रवास आहे त्याची शिकण्याची जी गती आहे. कारण वर्गामध्ये काही मुलं हे लगेच तात्काळ शिकतात, काही मुलं हे गतिमंद असतात आपण म्हणतो, टप्प्याटप्प्याने त्यांना शिकावं लागतं, त्याप्रमाणे मग तसे टप्पे पाडून त्यांना आपल्याला शिकवावं लागणार आहे, त्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागणार.
0: म्हणजे लर्न विथ फन ही संकल्पना तुम्ही राबवत असतात, आनंदातून शिक्षण. खूपच छान सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुमचे अनुभव या ठिकाणी शेअर केले त्याबद्दल मनस्वी आभार. जाता जाता एक प्रश्न विचारेल, तुम्ही इतका वर्षांचा तुमचा प्रवास आहे शिक्षण क्षेत्रातला, तर जाता जाता जे श्रोते आपल्याला ऐकतायत त्यामधले काहींना अशी इच्छा असते की मला सुद्धा शिक्षण क्षेत्रात यायचं आहे, क्रांती करायची आहे, काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे आणि मुलांना घडवून दाखवायचं आहे, तर अशा शिक्षकांना तुम्ही काय सांगाल?
1: नक्कीच, मी तर आजच्या पिढीला असंच म्हणेल आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण आपल्या घरात चारच मुले आहेत, पण मला इतका आनंद होतो मॅडम की ज्यावेळेस आम्ही आवरात पाऊल ठेवतो त्यावेळेस सगळे मुलं जवळ येतात, सेकंड देतात, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग
0: आनंद
1: तो पहिलीचा असेल दुसरीचा असेल, त्यांच्या मनात ही भावना राहत नाही की हे माझे शिक्षक नाही ते चौथीचे असत किंवा सातवीचे, तसं सगळे येऊन येतात, गलका करतात आणि हा जो आनंद आहे तो कुठे बाजारात विकत मिळत नाही,
0: ते समाधान वेगळं असतं.
1: अगदी निर्मळ मुलं असतात, ते आपल्याला सगळ्या प्रकारचा आनंद देतात आणि म्हणून शिक्षक या नात्याने मी तर हेच म्हणेल की आजच्या पिढीला की खरोखर जे हुशार आहेत, ज्यांना असं वाटतं की मला काहीतरी देशासाठी करायचं आहे, मला देशासाठी एक चांगला नागरिक उभा करायचा आहे, त्यांनी या शिक्षण क्षेत्राकडे वळवावं आणि आपल्या ज्ञानाचा, जे गरीब मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, महात्मा फुलेंनी जी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली पण आजही असा प्रकार आपण बघतोय की अशिक्षित पालकांमुळे चांगली मुलं शाळेत येत नाही किंवा ती शाळेत आल्यानंतर ती शिकायला धजत नाही किंवा काही आर्थिक कारणांमुळे ते शाळेपर्यंत पोहोचत नाही, बऱ्याचदा त्यांना शेतात जावं लागतं आणि त्यांचं शिक्षण कुठेतरी खंडित होत. आणि मग अशा वेळेस आपण जर स्वयंप्रेरणेनं या पालकांना कन्व्हिन्स केलं, या पालकांची समजूत घातली, त्या मुलांमध्ये जर का आपण चांगला एक विश्वास निर्माण केला आपलेपणाचा, तर ती मुलं देखील शिक्षणाकडे येतील. आणि म्हणून आजच्या पिढीला मी असं सांगेल की शिक्षण हे क्षेत्र पवित्र आहे,
0: अगदी खरं,
1: या पवित्र क्षेत्रामध्ये पाऊल ठेवताना फक्त एकच मनाची भावना ठेवा की मला उद्याच एक चांगला नागरिक घडवायचा आहे आणि मी एक स्वतः वैयक्तिक चांगला शिक्षक असणार आहे. कारण असं म्हणतात की शिक्षकाचं व्यक्तिमत्व आहे त्याच्या राहण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून दिसतं, म्हणजे त्याचं दिसणं महत्वाचं नसून असणं महत्वाचं,
0: अगदी खरं,
1: त्याचं वर्तणूक कशी आहे, तो वागतो कसं, मुलांशी कसं बोलतो, समाजात कसं बोलतो, समाजात कसा राहतो, त्याची प्रतिमा समाजात कशा प्रकारची आहे, आणि ही प्रतिमा उंचवायचं जर आपल्याला असेल तर एक शिक्षण हे एक प्रभावी साधन आहे असं मला वाटतं मॅडम.
0: खूप छान समाज उपयोगी विचार तुम्ही आपल्या शब्दातून मांडलाय सर. खरं तर एका शिक्षकासाठी सगळे पुरस्कार खोटे ठरतात जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याची प्रगती त्याच्या डोळ्यासमोर एखादा शिक्षक बघतो आणि तो कृतज्ञता भाव तो विद्यार्थी शिक्षकांप्रती दाखवतो तेव्हा सगळं जग जिंकल्यासारखं त्या शिक्षकांना नक्कीच वाटत असतं आणि मला वाटतं हीच खरी संपत्ती प्रत्येक शिक्षकासाठी असते. तर धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात, वेळ दिलात, रेडिओ मनभवनच्या टीमकडनं हार्दिक आभार.
1: धन्यवाद धन्यवाद, आपण ही संधी दिली त्याबद्दल आपलं हे मनापासून आभारी आहे.
0: धन्यवाद.

आम्ही 3-4 महिनेच पैठणला राहिलो. पैठणला संगीताचे पोहेकर गुरुजी आणि अन्य अनेक लोकांनी खूप प्रयत्न करून संगीत नाटिकाही बसवली होती. त्यावेळच्या पैठणच्या भारत टॉकीजमध्ये ती नाटिका गाजली. अभ्यासापेक्षा या बाकी कार्यक्रमातच 2 महिने गेले. त्यावेळच्या समाज कल्याण अधिकारी इंदुमती चिपळूणकर कोल्हापूरला गेल्या, कारण त्यांनी शिरूरहून आम्हाला कोल्हापूरला पाठवलं होतं. 2-3 वर्ष झाली, पोरी कशा काय आहेत म्हणून चौकशीसाठी त्या तिथं गेल्या, तर आम्ही दोघी नाही. त्या सुप्रिटेंडेंट भिडेताईंना रागवल्या, म्हणाल्या त्यांना का आणि कुणाच्या परवानगीने पाठवलं. त्यांनी आमच्या वडिलांचं पत्र दाखवलं की माझ्या मुलीची 2 वर्ष झाली, एकदाही भेट नाही. इतक्या लांब ठेवण्यापेक्षा मराठवाड्यातच जवळपासच्या वसतिगृहात तिला आणावंय, म्हणजे 5-6 महिन्यातून एकदा तरी भेट ही होत राहील. ते पत्र वाचलं आणि तडक त्या औरंगाबाद जेलमध्ये जाऊन माझ्या वडिलांना तसेच चव्हाणला भेटल्या. वडिलांची खूप कानुघाडणी केली, म्हणाल्या तुमच्या पोरीच्या भेटीसाठी तुम्ही पोरीच्या आयुष्याचं नुकसान करतात. जरा नीट विचार करा जाधव, तुम्हीही शिक्षक होता, शिक्षणाचं महत्व तुम्हाला कळतंय. पोरींचं कल्याण व्हावंसं वाटत असेल तर त्यांना मी आत्ता कोल्हापूरला परत घेऊन जाते. वडिलांच्या लक्षात आली चूक, माफी मागितली त्यांनी. बायसाहेब, पोरांच्या प्रेमापोटी आंधळा झालोय, दुसरा कसला सहारा नाही. निदान 4-6 महिन्यातून भेट तरी व्हावी म्हणून तिला मी जवळ बोलावून घेतलं. चिपळूणकर बाई म्हणाल्या ठीक आहे, वर्षातून एकदा तुमची भेट होईल अशी मी व्यवस्था करते, मग तर झालं. आणि त्यांनी सप्टेंबर अखेरला आम्हाला पुन्हा कोल्हापूरला छात्रालयात आणलं. त्यांचे आमचे कोणते ऋणानुबंध होते माहीत नाही. त्यांच्या त्या कडक धोरणामुळे आमच्या आयुष्याचं खरंच कल्याण झालं. कोल्हापूरच्या छात्रालयामुळे, तिथल्या माणसांमुळे, त्यांनी केलेल्या संस्कारांमुळेच आम्ही घडलो. वडिलांना भेटण्यासाठी दर दिवाळीच्या सुट्टीत औरंगाबादला मी आणि कमल यायचो. शिशू सदन मध्ये राहायचो. तिथं जालन्याहून श्रीराम यायचा. रमेश तर तिथंच होता. आम्हा भावंडांना 8-10 दिवस एकत्र घालवायला मिळायचं. वडिलांचीही भेट व्हायची. पण हा सुट्टीतला प्रवास उलटा सुलटा मिरवत पोलिसांबरोबर चालायचा. खूप अपराध्यासारखं वाटायचं, पण काय करणार. छात्रालयाच्या गायकवाड काकांना, ताईबाईंना हे खटकलं. पण अखेर काकांनी घ्यायला आलेल्या पोलिसांजवळ खरमरीत पत्र लिहून दिलं. आमच्या छात्रालयातल्या या मुली आहेत, कैदी नाही, गुन्हेगार तर मुळीच नाही. तेव्हा त्यांना पोलिसांमार्फत नेण्याची बिलकुल गरज नाही. तुमच्याकडे माणूस नसेल तर आम्हाला सांगा, मी स्वतःहून पोलींना आणून सोडेन. आणि खरोखरच त्यानंतरची सततची 2 वर्ष स्वतः काकांनी आम्हाला औरंगाबादला आणून सोडलं. पोलिसांबरोबर पुन्हा कधीच पाठवलं नाही. भर दुपारची रणरणती उन, पायाखाली डांबरी रस्ता, तापलेल्या तव्यासारखा. त्यावरून आम्ही दोघी भराभर चाललो होतो. मी त्यावेळी असेन 8-10 वर्षांची. पायात चप्पल नाही, डोक्यावर सूर्य आग ओघत होता. कडक तापलेल्या रस्त्यावरून उघड्या पायांनी चालताना वाटत होतं की पोळलेले पाय उचलून थंडगार पाण्यात घालावेत. पण ते तर शक्य नव्हतं. रस्ता नुसता उघडा बोडका, कुठं झाड नाही की सावली नाही. डांबरी रस्ता सोडून फुपाट्यातून कडेकडेने चालले होते. रस्त्यात कुठे चिंधी दिसली की त्यावर पाय ठेवून क्षणभर उभी राहायची. तिचाही त्या क्षणी आधार वाटायचा. तळपायाशी आग आग होऊन लालबुंद झाले होते. अजून थोडा वेळ जरी डांबरी रस्त्यावरून चालले असते तरी पायांना फुगलेल्या भाकरीसारखे टम्म फोड आले असते. मी आणि बाई, म्हणजे वसुंधरा देशमाने, चाललो होतो. त्यापुढे आणि त्यांच्या मागे मी. त्या जिथं जायच्या तिथे मला बरोबर न्यायच्या. आजही त्यांचं शिशू सदन मधलं काम संपल्यावर मला त्या नेत होत्या. कुठं ते माहीत नाही. त्या पुढे आणि मी मागे, रस्त्यावरून कसरत करत करत त्यांच्या पाठी धावतच होते. बाई बऱ्याच पुढे गेल्या होत्या. त्यांनी बऱ्याच वेळानंतर मागे वळून बघितलं आणि लगबगीने त्याच पावली मागे परतल्या. जवळ आल्या, स्वतःच्या पायातली चप्पल काढून माझ्या पायात घातली. कितीतरी मोठी चप्पल होती, पण त्या क्षणी ढालीसारखी वाटली मला.
तोटाशी जवळ घेऊन पदरांनी माझं तोंड पुसलं. घाम पुसला आणि माझ्याकडे पाहून म्हणाल्या, काय गो बाई, मामेलीच्या लक्षात कसं कोण आलं? किती घामाघूम झालं ग बाई माझं लेकरू, कसं लाल भडक आजरावानी झालं या. त्यांच्या या शब्दांनी आणि उबदार मायेच्या पदरांनी ती रखरखती उन्हाही मला चांदण्यासारखी शीतल वाटली. मी दोन्ही हातांनी बाईंच्या कमरेला खट्ट मिठी मारली रस्त्यातच. चणू आम्हा माय लेकींना त्या क्षणी कुणाचीच पर्वा नव्हती. त्यावेळी बाई मला जैन मंदिरात घेऊन गेल्या. मी प्रथमच जैन मंदिर आणि जैन मूर्ती पाहत होते. देवांच्या त्या नग्न मूर्ती पाहून त्यावेळी माझ्या बालमनालाच खूप लाज वाटली आणि दोन्ही हातांनी मी डोळे गच्च मिटून घेतले. ते बाईंजवळ आल्यावरच उघडले. बाईंना जवळ पाहताच विचारलं, बाई हे सगळे देव नागडे काऊ आहेत? तेव्हा त्यांना माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं संयुक्तिक वाटलं नसावं, पण त्या एवढंच म्हणाल्या, बेटा देवाबद्दल असं वेडवाकडं बोलू नये. हा, मी मनाशीच विचार करायला लागले, मी काय बरं वेडवाकडं बोलले? बाईंनी माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलं? बाई अगदी साध्या सुध्या, रेखी, मोठा भांग, मानेवर मोठा आंबाडा, चालताना थोडस उजव्या बाजूने लवून चालायच्या, डोळ्यात मनात अपरंपार माया काठोकाठ भरलेली. नुसती माझ्यासाठीच नाही, माझ्या दोन्ही भावंडांसाठी सुद्धा. त्या फारशा शिकल्या सवरलेल्या नसतील, पण जगाच्या रीतीभातींचा दांडगा अनुभव असल्याने मोठमोठ्या साहेबांशी सुद्धा नीट मोजकच अदबीनं बोलणार आणि परक्यांशी मोजून मापूनच वागणार. घरात भरपूर समृद्धी असताना काही लोक दुसऱ्यांसाठी स्वतःला चीज लावतीलच असं नाही, पण बाई घरात फारसं काही नसताना, बेताचंच उत्पन्न असताना सुद्धा घरी येणाऱ्याचा पाहुणचार करत आतिथ्य त्यांच्याकडूनच शिकावं अशा स्वभावाच्या बाईंनी आम्हाला स्वतःच्या घासातला घास खायला घातला. त्यांना स्वतःची 3 मुलं, 2 मुली आणि 1 मुलगा, ते तिघ आणि आम्ही तिघ एकत्र केव्हा तरी जमत असो, त्यावेळी बाईंचा आनंद गगनात मावत नसे. आम्हाला सगळ्यांना ओळीत बसवून परात एवढ्या मोठ्या पांढऱ्या शुभ्र भाकरी, तुरीच्या डाळीचं आंबट, चिंचगुळाचं पातळ वरण फुरक्या मारून मारून संपवायचं. त्यांच्या त्या साध्याच पण चविष्ट अन्नाला अवीट गोडी होती. आजही ती चव जिभेवर रिंगाळल्यासारखी वाटते. त्यांच्या मुलांएवढाच आमच्यासाठी त्यांनी जीव ओतला. बाईंचं आयुष्य म्हणजे एक शांत निर्मळ संत गंगाच. कुठून साधला त्यांना हा शांतपणा, निर्मळपणा? नाव वसुंधरा, पृथ्वी, सर्व काही सहन करणारी, आलय प्रलय तुफान सगळं सगळं पोटात खेळणारी ती वसुंधरा. त्यांच्या नावाचा कृतीचा एक सुरेल सुरेख संगमच झालाय. आयुष्यात आलेली कित्येक सुख दुःख संकट भोगली पार वयाच्या 20-22 वर्षापासूनच. ज्या वयात संसार फळाफुलाला यायचा तो फुलण्याआधीच पार कोमेजून वाळून पाचोळा झाला. 3 पोरं मागे सोडून पती निधनाचं दुःख पचवावं लागलं. ते कवय होतं एवढा मोठा आघात सहन करण्याचा, पण बाईंनी कंबर कसली. घरात वृद्ध सासू सासरे, नणंद, जावा फावा कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्या दारात बांधलेल्या गायीसारखी अवस्था झालेल्या बाईनं आपली 3ही कच्ची बच्ची बरोबर घेऊन नेसत्या वस्त्रानिशी त्या बाहेर पडल्या. मुलांना काही वर्षासाठी अनाथाश्रमात ठेवलं, स्वतः प्रौढ शिक्षणाच्या वर्गात जाऊन बसून नेटाने अभ्यास करून 7वी पास केली. नंतर अटेंडन्सचं वर्षाचं ट्रेनिंग घेतलं आणि समाज कल्याण खात्याच्या शिशु सदनमध्ये कामाला लागल्या. काम करताना समाज कल्याण खात्यातल्या एकेक प्रकारची असंख्य माणसं भेटली, पण बाईनं ऐन तारुण्य उर्मिलेसारखं स्वतःहून करपवून टाकलं. समाजात जगायचं म्हणजे या सर्व प्रकारचा त्याग करायलाच हवा ना. स्वाभिमानानं
निर्मळ चारित्र्यानं जगत असताना बुभुक्षू समाजानं त्यांना कितीपर्यंत त्रास दिला असेल. पण बाई मोठी धीराची, नेटाची आणि नेकीची. कुणाचीही पै कधी घेतली नाही. उपाशी तापाशी राहिली पण कधी कुणापुढे हात पसरले नाहीत. उलट उलट त्यांचे हात पुढे झाले ते आमच्या सारख्यांना आपलंसं करण्यासाठी. मी आणि रमेश त्यावेळी शिशु सदन मध्ये होतो. बाईंची ड्युटी आली की मला अतोनात आनंद व्हायचा. त्यांच्या सगळ्या प्रकारच्या कामात मी त्यांना मदत करायची. लहान सहान 60-70 अनाथ पोर त्यांना दुधाच्या बाटल्या तोंडात देण्यापासून ते त्यांची शी काढण्यापर्यंत सगळी कामं मी करायची. सकाळच्या आंघोळी, त्यांचे कपडे, नाश्ता पाणी सगळ्यात माझी मदत त्यांना झाल्याने खूप आधार वाटायचा. त्यामुळे बाई माझ्यावर एकदम खुश असायच्या. कधी कधी सायंकाळच्या प्रार्थनेच्या वेळी मुलांना नीट ओळीनं बसवणं, त्यांना स्वच्छ करणं, पावडर काजळ घालून, मांडी घालून प्रार्थनेसाठी डोळे मिटायला लावायची. सगळ्या प्रार्थना तोंडपाठ असल्यानं तेही काम मी करून टाकायची. स्वयंपाकाच्या माईंनाही मदत करायची. पोरांना कापडी पट्ट्यांवर नीट बसवून जेवायला घालण्यापर्यंतची सगळी आणि जवळपास इथल्या सगळ्यांचीच मला जमेल तशी मी कामं करायची. पण काही जणींना ते आवडायचं नाही. माझं बाईंकडे जाणं येणं सारखं चालू असायचं. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी श्रीराम आम्हा दोघांना रिमांड होम मधून भेटायला यायचा पायी चालत. त्यावेळी आम्ही बोर्डिंगातून त्याला पाण्याशिवाय दुसरं काय देणार. मग बाईच त्याला घरी घेऊन जायच्या. घरात असेल ते पोटभर खायला घालायच्या. डोक्यावरून, पाठीवरून मायेचा ओल्यावरचा हात फिरला की खूप खूप बरं वाटायचं. या आदल्या जन्मी आपल्या आई किंवा मावशी वगैरे तर नसतील मनात येऊन जायचं. अशाच एका रविवारी बाईंचा सुट्टीचा दिवस होता. त्यांना आम्हा भावंडांवरून, विशेषतः माझ्यावरून कुणीतरी सहकारी काहीतरी वेडवाकडं बोलले. त्या दिवशी त्यांनी दिवसभर स्वयंपाक केला नाही की कुणाशी एका शब्दाने बोलल्या नाही. दिवसभर घराचं दार बंद करून स्वतःला त्यांनी कोंडून घेतलं. मला हे कुणाकडून तरी कळल्याबरोबर माझाही जीव त्यांच्यासाठी तगमगायला लागला. काय करावं, कसं करावं, केव्हा जावं. दिवसा गेले आणि कोणी पाहिलं म्हणजे माझ्यामुळे आणखीनच त्रास. रात्रीचे 9:30 वाजून गेले. सगळं बोर्डिंग, आजूबाजूचा परिसर शांत झाला. त्यावेळी वॉचमन असलेले वाळूजकर गुरुजी त्यांना विचारून हळूच तिथून सटकले आणि बाईंकडे आले. त्या अगोदर रमेश नीट झोपलाय की नाही, पडणार नाही ना याची पूर्ण काळजी घेऊनच बाहेर पडले. बोर्डिंग पासून 15-20 पावलांवर बाईंचं घर. हळूच मांजरांच्या पावलांनी गेले, कानोसा घेतला. पण आज सगळं शांत शांत. आवाज दिले, विनवण्या केल्या, क्षमा मागितली. पुन्हा येणार नाही, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही, फक्त एकदाच माझ्यासाठी दार उघडा म्हणाले. पण बाईंनी दार उघडलं नाही. दाराला खेटूनच गुडघ्यात मान खाली हलून बसून राहिले. आता नाही तर थोड्या वेळानं तरी उघडतील ना. पण छे, तिथं बसल्या बसल्याच मी शरीराचा मुटका करून कधी झोपले ते मला आणि त्यांनाही कळलंच नाही. जेव्हा जाग आली त्यावेळी बरीच मध्यरात्र झाली असावी. त्यांनी दार उघडलं ते माझ्यासाठी नाही, त्यांच्या दूरवरून आलेल्या कुलकर्णी नावाच्या मैत्रिणीसाठी. अगं वसुंधरा, अगं मी पद्मा, असं म्हणताच त्यांनी दार उघडलं तर मी त्यांच्या दोघींच्याही पायाशी थंडीत कुडकुडत मुटका करून पडलेली होते. मला तशी पाहताच बाई म्हणाल्या, काय करावं बाई या काठीला, म्हणजे 2-3 तासापासून इथंच थंडीत कुडकुडतीये. फारच हट्टी आणि जिद्दीची पोरगी आहे ग ही पद्मा. आणि हळूच उचलून मला आतल्या बिछाण्यावर टाकलं. मीही सोंग करून पडले होते आणि मनाशीच म्हणत होते, आत्ता कसं घरात घेतलं. त्यांची मैत्रीण येताच मी जागी झाले होते. पण मुद्दामच झोपेचं सोंग घेतलं. जागी झाले असते तर त्यांनी घरात घेतलं असतं का. त्या रात्री त्या जीवाभावाच्या मैत्रिणी खूप बोलत राहिल्या. खायला तेवढ्या रात्री केलं. बाईंनीही बहुधा त्या दिवसभरात ते प्रथमच खाल्लं असेल. पण माझी झोप केव्हाच उडाली होती. त्या दोघी अंधुक प्रकाशात एकमेकींच्या सुखदुःखांचा पाढा एकमेकींसमोर कथन करत होत्या. तर मी
ती बाईंच्या मागच्या बाजूच्या पांढऱ्या भिंतीवर बेपासून ते पावकी निमकीपर्यंतचे पाढे लिहून काढले होते. कित्येक महिने आणि कित्येक वर्ष ते पाढे अंधारात नीट न दिसता वेड्या वाकड्या रेषा आखून लिहिलेले पाढे ससेच्या तसे होते. येईल त्याला सांगायच्या. माया इंदूनही लिहिलेत. त्यांच्या वागण्यात क्षणभर राग टिकायचा, पण अनंत काळची मायाही असायची. आमच्याबद्दल अभिमानही वाटायचा. आम्ही शिकलो, पायावर उभे राहिलो. त्यांचीही मुलं शिकली सवरली, मुलींची लग्न झाली, त्या अर्थानं त्या समाधानी झाल्या. पण काहींच्या नशिबात अखंड कष्ट लिहिलेले असतात, त्या सतत कष्टात बुडालेल्या असतात. पण सतत हसत मुखानं आनंदानं कष्ट उपसत असतात.

हॅलो नमस्कार श्रोते हो, मी तुमची आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकत आहात आरजे कट्टा रेडिओ मनभावन 90.8 एफएम वर ऑलवेज हार्ट टचिंग। आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जी जवळपास प्रत्येक मध्यम वर्गीय घरात सापडते, पण तिच्याबद्दल कधी आपण विचारच करत नाही। स्वयंपाक घराच्या दारामागे लटकणारी पिशव्यांची पिशवी हो तीच, भाजीची, मेडिकलची, कपड्यांच्या दुकानाची, किराण्याची, एका मागोमाग एक जमा होत जाणारी पिशवी। आजचा हा विषय फक्त प्लास्टिकच्या पिशव्यांचा नाही, तर आपल्या मनात साठलेल्या आठवणींचा, अपेक्षांचा, रागाचा, अहंकाराचा आणि कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलेल्या भावनांचाही आहे। चला तर मग हलक्याशा हास्यातून आणि एका सुंदर विचारातून आजचा प्रवास सुरू करूया। पिशव्यांची पिशवी, मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराची काही वैशिष्ट्ये असतात। डब्याला झाकण सापडत नाही, पण झाकण मात्र फेकायचं नसतं। घरात कुठेतरी एक डब्बा असतो ज्यात स्क्रू, खिळे, रबर बँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले दोन प्लास्टिकचे पार्ट्स असतात। आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते पिशव्यांची पिशवी। तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहित नसतं। भाजीची पिशवी आली आत, मेडिकलची आली आत, कपड्यांच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन, ही ठेव हं चांगली आहे। आता आपल्या घरात चांगली पिशवी ही फार व्यापक संकल्पना आहे, जिला भोक नाही ती चांगली। कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुकते की दारामागून बाहेर डोकावू लागते। मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो, एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? त्यावर उत्तर येतं, तुला काय त्रास होतोय, राहू दे, कधीतरी लागतील। मध्यमवर्गीय संसारात कधीतरी या दोन शब्दांची जेवढी जागा व्यापली आहे तेवढी बहुधा फर्निचरने सुद्धा व्यापलेली नाही। 10 वर्षापूर्वीचा मोबाईलचा चार्जर आहे, मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्ट सुद्धा इतिहास जमा झाला, पण चार्जर मात्र आहे। दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे, त्यात मिठाई नाही, सध्या काहीच नाही, पण डबा फेकायचा नाही कारण चांगला आहे। आणि एक शर्ट आहे जो सध्या बसत नाही, पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही, 5 किलो कमी झालं की होईल मला तो। तो शर्ट कपडा नसतो, तो आशावादाचा पुरावा असतो। मला कधी कधी वाटत आपण वस्तू साठवतच नाही, आपण कधीतरी साठवत असतो। कधीतरी लागेल, कधीतरी उपयोग होईल, कधीतरी वेळ मिळेल, कधीतरी मी पुन्हा तसा होईन हं। आणि मग एक दिवस जाणवतं आपल्या मनात सुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे। 10 वर्षांपूर्वी कुणीतरी केलेला अपमान अजून आहे, 5 वर्षांपूर्वीचं कौतुकही आहे, एक निर्णय चुकीचा घेतला होता तो आहे, त्याचं गिल्ट आहे, कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं त्याची अपेक्षा आहे, आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय। कशासाठी? बहुधा कधीतरी लागेल। भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरंकारः शांतिमधिगच्छति। माझं म्हणून प्रत्येक गोष्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही तो शांततेकडे जातो। गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही, ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते, कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा अडते, मनातल्या पिशव्यांनी आयुष्यच अडतं। जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा, सगळंच कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलं तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे? कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे, कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं,
हे ठरवता येणं. त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरवून आवरायला घेतली तर एक पिशवी आणखी उघडून पाहूया मनातली. उपयोगाचं असेल ते ठेवू, शिकण्यासारखं असेल ते ठेवू, बाकीचं सरळ टाकून देऊ. कारण प्रत्येक गोष्टीला कधीतरी लागेल असं म्हणत राहिलो तर एक दिवस आज ठेवायलाच जागा उरणार नाही. मित्रांनो, घरातल्या पिशव्या आवरताना कदाचित आपल्याला काही मिनिटं लागतील, पण मनातल्या पिशव्या आवरायला कदाचित थोडं धैर्य लागेल. ज्या आठवणी आपल्याला बळ देतात त्या जपून ठेवूया, ज्या चुका आपल्याला शिकवतात त्यांनाही सोबत ठेवूया, पण ज्या गोष्टी फक्त मनाचा कोपरा अडवून बसल्या आहेत त्या अलगद सोडून देऊया. कारण आयुष्यात नवीन आनंद, नवीन माणसं आणि नवीन संधी यांना जागा हवीच ना. भगवद्गीतेचा संदेशही हाच सांगतो, जे अनावश्यक आहे त्याला धरून बसू नका, जे आवश्यक आहे तेच मनात ठेवा. आज घरी गेल्यावर कपाटातली पिशव्यांची पिशवी आवरा आणि शक्य असेल तर मनातलीही. मी आहे आरजे शुभांगी आणि हा होता आरजे कट्ट्या. पुन्हा एकदा भेटूया नव्या विषयासह, जे हसवेलही आणि विचार करायलाही भाग पडेल. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ श्रोते हो। आज सत्र वल्लभभाई पटेल यांच्या कारखाने वर प्रती कृतज्ञयुक्त राष्ट्रांच्या WH कलेच्या विश्वात क्रांती नरेंद्रजी मोदी नेतृत्व करण्या 1930 आणि सुट्टी कर त्या तरुणाने डोळ्यात चमक आणून उत्तराभर रंगमार्च भर जपल। सप्टेंबरचा हा गुरुवार

राम कृष्ण हरी। नुसतं मन समुद्रा एवढं असून चालत नाही, खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी वेदना सहन करण्याची सहनशक्ती असावी लागते, आणि तेही हसत हसत। कारण प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला होत असते। चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात, पण चांगले चारित्र्य बनवायला संपूर्ण आयुष्य लागतं। त्यामुळे धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर होऊ लागतात।

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरे मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 11 सप्टेंबर हा दिवस जागतिक बंधुभाव आणि निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीनं सुवर्णाक्षरांनी कोरलेला दिवस मानला जातो. स्वामी विवेकानंदांचे ऐतिहासिक शिकागो भाषण 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत तरुण संन्यासी स्वामी विवेकानंद यांनी आपले भाषण सुरू करताना उच्चारलेले शब्द अमेरिकेतल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, या शब्दांनी अवघ्या जगाला थक्क केले होते. भारताच्या सहिष्णुतेचा, अद्वैताचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा ऐतिहासिक दिवस. राष्ट्रीय वन हुतात्मा दिन जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणाचं रक्षण करताना बलिदान देणाऱ्या वीर वनरक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस देशभरात पाळला जातो. 1730 आजच्याच दिवशी राजस्थानच्या खेजरली गावात अमृतादेवी आणि 363 बिष्णोई बांधवांनी झाडांना मिठी मारून खेजरी वृक्षांसाठी सर्वोच्च बलिदान दिलं होतं. आज भूदान चळवळीचे प्रणेते आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका थोर संतांची जयंती आहे. भारतरत्न आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधींचे आध्यात्मिक वारसदार, थोर तत्वज्ञ, भूदान चळवळीचे जनक आणि आशियाचा नोबेल मानला जाणारा रॅमन मॅगेसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आचार्य विनोबा भावे यांची आज 131 जयंती. आपल्या खानदेशातील धुळे कारागृहात असताना त्यांनी दिलेली गीता प्रवचन आजही लक्षावधी माणसांच्या जगण्याला दिशा देत आहेत. महाकवी सुब्रमण्यम भारती, तामिळ साहित्यातील महान राष्ट्रभक्त, कवी, लेखक आणि स्वातंत्र्य सैनिक महाकवी भारती यांचा आज स्मृती दिन. आजचा मनभावन सुविचार, धर्म किंवा विचार तोच खरा जो माणसाला माणसाशी जोडतो, संकुचित सीमा तोडून टाकतो. जेव्हा अंतःकरणात विश्वबंधुत्व आणि निसर्गाप्रती कृतज्ञता असते तेव्हाच कोणत्याही बाह्य संपत्तीशिवाय खऱ्या अर्थानं श्रीमंत बनतो. आणि आजची बोधकथा, 1951 गोष्ट आहे. आचार्य विनोबा भावे शांततेचा संदेश देत तेलंगणातील पोचमपल्ली गावात पायी पोहोचले. तिथे काही गरीब भूमिहीन दलित कुटुंब विनोबाजींना भेटली आणि म्हणाली, बाबा, आमच्याकडे कसायला स्वतःची जमीन नाही. जर आम्हाला 80 एकर जमीन मिळाली तर आम्ही स्वतःच्या कष्टानं पोट भरू आणि कोणापुढेही हात पसरणार नाही. त्या काळात हिंसाचार न करता श्रीमंतांकडून गरिबांसाठी जमीन मिळवणे अशक्य वाटत होतं. विनोबाजींनी संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जमलेल्या गावकऱ्यांना अत्यंत शांतपणे हाक मारली, या गावात असा कोणी जमीनदार आहे का जो आपल्याला या गरीब बांधवांना स्वतःच्या जमिनीचा काही हिस्सा प्रेमाने दान करू शकेल? सभेत शांतता पसरली. तेवढ्यात एक स्थानिक शेतकरी रामचंद्र रेड्डी पुढे आले. त्यांनी हात जोडून म्हटले, बाबा, माझ्या वडिलांची इच्छा होती की गरिबांना मदत करावी. मी स्वतःहून या भूमिहीन बांधवांसाठी 100 एकर जमीन आनंदाने दान करत आहे. त्या एका निस्वार्थ घटनेने संपूर्ण भारतात प्रसिद्ध अशा भूदान चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. विनोबाजींनी दाखवून दिलं की क्रांती तलवारीने किंवा कायद्याने नाही तर माणसांच्या हृदयातील करुणेला साद घालूनही घडवता येते. तात्पर्य हेच, जेव्हा तुमच्याकडे थोडे जास्त असते तेव्हा भिंती बांधण्याऐवजी मदतीचा हात पुढे करा. निस्वार्थ भावनेने दिलेली छोटीशी गोष्टही एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. तेव्हा आज एक संकल्प करूया, कामाचा किंवा वैयक्तिक जीवनातला ताण बाजूला ठेवूया. कोणाबद्दल मनात कटुता असेल तर ती विसरून जा आणि माणसाशी आपुलकीने जोडा. जमेल तसं एखादं झाड लावा किंवा आपल्या परिसरातील निसर्गाचं रक्षण करा. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या व्यापक विचारात आणि शुद्ध अंतःकरणात असते. जोपर्यंत तुमचे मन निर्मळ आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण गाईचा माज ओळखताना आणि कृत्रिम रेतन करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी उहापोह करणार आहोत. गाईच्या माजासंबंधी मूलभूत जी माहिती आहे ती पशुपालकाला अत्यंत आवश्यक असते. गाय दर 21 दिवसांनी माजाची लक्षणं दाखवते. तिच्या माजाचा कालावधी 24 ते 30 दिवसाचा असतो. या काळात गाय काही लक्षणं दाखवत असते, विशेषतः ती अस्वस्थ होणं, सारखी ओरडणं, खाणंपिणं बंद करणं, गायाची बाह्योपयोगी सुजलेली जी आहे, बाह्ययोनी जिला म्हणतो आपण, ती सुजलेली असते. तिची अंतर त्वचासुद्धा लालसर होते. योनी मार्गावरती काचेसारखा रंगहीन, पारदर्शक, स्वच्छ व चिकट माजाचा पदार्थ बाहेर पडताना दिसतो. तो सुरुवातीच्या काळात पातळ व नंतर घट्ट होतो. थोड्या वेळाने गाय लघवी करते आणि दूध उत्पादनामध्ये तात्पुरती घट येते. तर अशी काही लक्षणं आपल्याला आढळली तर आपण समजायचं की ती गाय माजावर आली येण्याचीही लक्षणं दिसतात. कृत्रिम रित्तेन अशा वेळेस योग्य वेत होणं गरजेचं असतं. तेव्हा त्या दृष्टीनं सतर्क राहणं आवश्यक आहे. बहुतेक गाईत माजाची लक्षणं संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिसण्यास सुरुवात होते. काही गाईत माजाची लक्षणं सहज दिसत नाहीत, त्यास मुका माज असंही म्हणतात. असा माज लवकर लक्षात येत नाही किंवा आला तर उशिरा लक्षात येतो, त्यामुळे कृत्रिम रित्तेन योग्य वेत होत नाही, पर्यायानं गर्भधारणा होत नाही. माज ओळखण्यासाठी आणि त्यातही माजाची सुरुवात होण्याची वेळ लक्षात घेण्यासाठी दिवसातून कमीत कमी 3 वेळा गाईचं आपण निरीक्षण करायला पाहिजे आणि कृत्रिम रित्तेन करताना सुद्धा काही काळजी घेणं गरजेचं असतं. गर्भधारणेचं प्रमाण चांगलं राहण्याकरता कृत्रिम रित्तेन करताना योग्य ते खबरदारी घ्यावी लागते. माजाची सुरुवात झाल्यापासून साधारणतः 12 ते 18 तासाच्या दरम्यान कृत्रिम रित्तेन केलं पाहिजे. या कालावधीत कृत्रिम रित्तेन झालं तर गर्भधारणेची शक्यता जास्त असते. गायीची प्रजननविषयक सर्व माहिती कृत्रिम रित्तेन करणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींना आपण दिली पाहिजे. रेतन शक्यतो थंड वातावरणात सावलीत केलं पाहिजे. रेतन करण्यासाठी गाईला दूर चालवत नेऊ नये. रेतनासाठी वीर्य कांगी 37 सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यात 30 सेकंद ठेवून वापरावी. इतर कोणत्याही पद्धती वापरू नये. गाईचा पार्श्वभाग व बाह्ययोनी स्वच्छ करावी. योनी मार्ग थोडासा उघडा करून कृत्रिम रेतन करावं. गाय सावलीत बांधून ठेवावी आणि तिच्या खाण्यापिण्यात अगर दैनंदिन व्यवस्थापनात कोणताही बदल आपण करू नये. नोंदवहीत कृत्रिम रित्तेन केल्याची सविस्तर आपण नोंद केली पाहिजे. ह्या झाल्या काही पायाभूत बाबी ज्या आपण गाईचा माज ओळखण्याकरता आणि कृत्रिम रित्तेन करत असताना काही मूलभूत बाबी आपण लक्षात घेऊन त्या दृष्टीने कार्यवाही करणं गरजेचं असतं. परंतु आपल्याला या संदर्भामध्ये जास्त शास्त्रोक्त माहिती आणि मार्गदर्शन जर पाहिजे असेल तांत्रिक, तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहायक आहेत त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे याच्याविषयी मार्गदर्शन मिळू शकतं. तेव्हा गरजेनुसार ही सर्व माहिती आपण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अधिक चांगल्या प्रकारे मिळवा आणि योग्य पद्धतीने फायदा घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: अमरत्व
1: कार्य म्हणजेच कारणाचं व्यक्त रूप. कार्य आणि कारण यांच्यात स्वरूपतः काहीच भेद नाही. उदाहरणार्थ हा काचेचा प्यालाच घ्या. ज्या उपादानाचा किंवा कच्च्या मालाचा तो बनला आहे ते उपादान आणि ज्याने तो बनवला त्याची इच्छाशक्ती या दोहोंच्या संयोगाने तो तयार झाला आहे ही त्याची दोन कारणं आहेत आणि ती दोन्ही त्यात विद्यमान आहेत. निर्मात्याची इच्छाशक्ती त्यात आता कोणत्या रूपानं विद्यमान आहे? त्यातल्या काचेचे कण एकत्र चिकटवून ठेवण्याच्या शक्तीच्या रूपानं, समुच्चय शक्तीच्या किंवा संहती शक्तीच्या रूपानं. ती शक्ती जर यात नसती तर त्याचा प्रत्येक कण विलग होऊन गेला असता. असो, तर मग कार्य म्हणजे काय? कार्य म्हणजेच कारण, फक्त निराळ्या स्वरूपात इतकंच. कारणाची निराळ्या तऱ्हेने घडण होऊन ते कार्य बनत असतं. कारण ज्यावेळी बदलून काही विशिष्ट कालासाठी समर्याद होऊन साकारतं त्यावेळी त्यालाच कार्य म्हणतात, हे आपण लक्षात ठेवायला हवं. जीवनासंबंधीच्या आपल्या कल्पनेस हे तत्व लागू केल्यास दिसून येतं की जीवाणूपासून तो संपूर्ण सिद्ध मनुष्याच्या नानाविध रूपांनी अभिव्यक्त झालेली ही अवघीच्या अवघी माला त्या विश्वव्यापी प्राणशक्तीशी, त्या चितकळेशी अभिन्न असली पाहिजे. प्रथम त्या चितकळेनं क्रमसंकुचित होऊन सूक्ष्म रूप धारण केलं आणि मग त्या कारणभूत अनिर्वाच्य सूक्ष्म अवस्थेतून ती क्रमविकसित होत गेली, स्वतःला अभिव्यक्त करत गेली, अधिकाधिक स्थूल होत गेली. पण अमरत्वाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आपल्याला आत्तापर्यंत काय आढळून आलं? आत्तापर्यंतच्या चर्चेमधून एवढंच निष्पन्न झालं की ह्या जगात कशाचाही ध्वंस होत नसतो. या जगात नवीन असं काहीही नाही, काही व्हायचंही नाही. एका प्रकारच्या वस्तूंचे समुच्चय एखाद्या चाकाप्रमाणे फिरून एकामागून एक पुन्हा पुन्हा उपस्थित होत आहेत. या जगातील प्रत्येक गती लाटेच्या स्वरूपात असते. एकदा वर उसळते आणि एकदा खाली कोसळते. अनंत कोटी ब्रह्मांड सूक्ष्म रूपातून बाहेर पडतात, क्रमविकसित होत जाऊन अधिकाधिक स्थूल आकार धारण करतात, फिरून जणू काही विरून त्या सूक्ष्म रूपास परत जातात, फिरून त्या सूक्ष्म अवस्थेमधून स्थूल अवस्थेत येतात, काही काळ क्रमविकसित होत जातात आणि फिरून हळूहळू आपल्या त्या कारणावस्थेत लीन होतात. प्रत्येक जीवाचं हे असं चाललं आहे. जीवनाचा प्रत्येक आविष्कार, प्रत्येक जीव अशा तऱ्हेनं सूक्ष्म स्थूल अवस्थांमध्ये गमनागमन करत आहे, बाहेर येत आहे आणि परत जात आहे. ह्या सगळ्या प्रकारात नाहीसं काय होत असतं? रूप किंवा आकार. रूप किंवा आकार नष्ट होत असतो पण तो पुन्हा उत्पन्न होत असतो. असं म्हणता येईल की एका अर्थानं ही शरीर किंवा हे आकार सुद्धा अविनाशी आहेत, शाश्वत आहेत. एका अर्थानं हे सगळे देह आणि ही सगळी रूपही नित्य आहेत. कशी? कल्पना करा की आपण फासे खेळत आहोत. समजा की 6-3-9 असं दान पडलं आहे. आपण पुढे खेळू लागतो, पुन्हा पुन्हा ते फासे फेकले जातात, दर खेपेस निरनिराळं दान पडत जातं. पण याप्रमाणे खेळता खेळता असा एक डाव फिरून येईल की त्यावेळी पुन्हा तोच जोड आणि तेच दान येईल. फिरून बऱ्याच वेळाने का होईना, पण तेच दान पडेल. याचप्रमाणे चालू राहील. आता या विश्वात असलेल्या प्रत्येक कणाला, प्रत्येक अणूला आपण एक एक फासा समजूया. हे सगळे फासे पुन्हा पुन्हा फेकले जात आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांचा एकेका प्रकारे संयोग होतो आहे. सध्या आपण आपल्या सभोवताली पाहत असलेले समस्त पदार्थ म्हणजे त्या अणूंचा एक विशिष्ट संयोग होय. इथे हा ग्लास, हे टेबल, हा पाण्याचा चंबू, या सगळ्या जिन्स आहेत. अणुपरमाणूंचा हा एक प्रकारचा संयोग आहे. कालांतरानं हा संयोग नष्ट होऊन जाईल, पण अशी एक वेळ खचितच येईल की जेव्हा अगदी हाच संयोग फिरून घडून येईल. त्यावेळी तुम्ही असेच इथे उपस्थित असाल. हे टेबल वगैरे सगळं सध्या आहे तसंच त्याच ठिकाणी ठेवलेलं असेल आणि आत्ता चालू असलेल्या विषयावरच व्याख्यान चाललेलं असेल. असंख्य वेळा हे असंच घडलेलं आहे आणि आणखीही असंख्य वेळा त्याची पुनरावृत्ती होईल. हे झालं बाह्य स्थूल भौतिक रूपांविषयी. यासंबंधी या सगळ्यावरून काय सिद्ध झालं? हेच की अणुपरमाणूंच्या संयोगाने निर्माण झालेली ही भौतिक रूपंसुद्धा अनादि अनंतपणे पुनरावृत्त होत असतात.

हॅलो, नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आपण ट्यून केलंय रेडिओ अमन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. आजच्या युवा शक्तीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, तरुणाई म्हणजे ऊर्जा, तरुणाई म्हणजे स्वप्न, तरुणाई म्हणजे काहीतरी नवीन करण्याची जिद्द. पण या सगळ्या गोष्टींसाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ते म्हणजे आपलं आरोग्य. कारण शरीर साथ देत नसेल, मन प्रसन्न नसेल, तर मोठी स्वप्न पाहूनही ते पूर्ण करण्याची ताकद येणार कुठून ना. म्हणूनच आजच्या युवा शक्तीच्या विशेष भागात आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, युवा आणि फिटनेस, फिट शरीर फ्रेश माइंड. मित्रांनो, फिटनेस म्हणजे फक्त जिममध्ये जाऊन व्यायाम करणं नाही. फिटनेस म्हणजे चांगली झोप, संतुलित आहार, नियमित हालचाल, सकारात्मक विचार आणि शिस्त. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेणं. तर आता तुम्ही म्हणाल, फिटनेस म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, आपण फिट हा शब्द खूप सहज वापरून जातो. तो खूप फिट आहे, ती रोज जिमला जाते, त्याची बॉडी किती चांगली आहे. पण फिटनेसचा अर्थ फक्त बाहेरचं दिसणं असं नसतं. खरा फिटनेस म्हणजे तुम्ही तुमचं दैनंदिन आयुष्य उत्साहाने जगू शकता का? तुम्हाला दिवसभर काम किंवा अभ्यास करण्यासाठी एनर्जी जी असते ती मिळते का योग्य पद्धतीने, प्रॉपर? तर हे सगळं विचार म्हणजेच फिटनेस असू शकतो असं मला सुद्धा वाटतं. आणि त्यासोबतच तुमचं मन प्रसन्न आहे का? तुम्ही तणावाचा सामना करू शकता का? किंवा तुम्ही झोप व्यवस्थित घेऊ शकताय का? जर या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक असतील तर तुम्ही फिटनेसच्या योग्य दिशेने चाललेले आहात. म्हणूनच युवा मित्रांनो, फिटनेस हा लुक नसून लाईफस्टाईल आहे. आजच्या तरुणाई समोरचं एक खास आव्हान जे आपण म्हणू शकतो, आजच्या काळात आपल्या हातात स्मार्टफोन आहे, ऑनलाईन क्लासेस आहेत, सोशल मीडिया आहे, गेमिंग आहे, OTT आहे, आणि या सगळ्यामुळे आपला स्क्रीन टाईम जो आहे तो वाढत चालला आहे. आणि आपण अनेकदा तासन तास एकाच जागेवर बसून असतो. अभ्यास असो, ऑफिसचं काम असो किंवा मोबाईलचा वापर असो, शरीराची हालचाल मात्र कमी होत चालली आहे. आणि मग प्रश्न पडतो, मी एवढा थकतोय तरी का? कारण शरीराला हालचाल हवी असते. आपल्या रोजच्या दिनक्रमात थोडं चालणं, स्ट्रेचिंग, खेळ, सायकलिंग, योग किंवा आपल्या आवडीची कोणतीही सुरक्षित शारीरिक ॲक्टिव्हिटी असणं खूप खूप खूप महत्त्वाचं असतं. फिटनेससाठी नेहमी मोठी सुरुवात करण्याची गरज नसतेच मुळी. छोटी सुरुवात पण नियमित सुरुवात म्हणजेच कन्सिस्टन्सी, हीच खरी गुरुकिल्ली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल, आमच्याकडे अभ्यासासाठीच वेळ कमी आहे, मग व्यायामासाठी वेळ कुठून आणायचा? आमच्याकडे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत, खूप काही शिकायचं आहे, खूप काही करायचं आहे, मग त्यावेळी व्यायामाला वेळ कसा काढणार? पण विचार करा, आपण मोबाईलवर किती वेळ घालवतो, सोशल मीडिया स्क्रोलिंगमध्ये किती वेळ जातो, त्या वेळेतून थोडा वेळ स्वतःसाठी काढला तर? शारीरिक हालचालीमुळे शरीर सक्रिय राहायला मदत होते आणि अनेकांना अभ्यास किंवा कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुद्धा फायदा होतो. म्हणून अभ्यास आणि फिटनेस हे एकमेकांचे शत्रू नाहीच आहेत मुळी. फिटनेस हा अभ्यासाला साथ देणारा मित्र आहे. तेव्हा जरूर या गोष्टीचा तुम्ही सुद्धा विचार करा आणि नक्कीच नेमकं फिटनेस म्हणजे काय हे ओळखून स्वतःमध्ये बदल करायला नक्कीच शिका. तर चला, युवा शक्तीच्या श्रोत्यांनो, तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न, की तुमच्या दिवसातील असा कोणता वेळ आहे जेव्हा तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसाठी काही मिनिटं देऊ शकता? सकाळ, संध्याकाळ, अभ्यासाच्या ब्रेकमध्ये? उत्तर तुमच्या मनात असू द्या आणि आजपासून त्याची सुरुवात करा. आणि हो, तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994933. या नंबरवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा.
तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटतो ते सुद्धा जरूर कळवा. आणि काही प्रश्न तुमच्या मनात असतील, तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, किंवा आणखी काय बदल करू शकतो या कार्यक्रमात, किंवा कुठले महत्त्वाचे विषय या कार्यक्रमात आम्ही सामावून घेऊ शकतो, त्याबद्दल सुद्धा तुम्ही आमच्याशी चर्चा करू शकता. तेव्हा नक्की संपर्क साधा रेडिओ मनभावन 90.8 FM. मित्रांनो, फिटनेसची चर्चा करताना आहाराचा विषय आला नाही तर चर्चा अपुरीच होईल ना. डाएट इज मस्ट. पण मग आज अनेक तरुणांचं खाणं म्हणजे असं झालंय की कधी नाश्ता स्किप करतात, कधी वेळेवर जेवण नाही, कधी सतत बाहेरचं खाणं आणि कधी फक्त चवीनुसार खाणं. क्या बात आहे. पण शरीराला योग्य पोषणाची गरज असते हे तुम्हाला माहितीच आहे. आपल्या आहारात विविध प्रकारची पोषक अन्न असणं महत्त्वाचं आहे. धान्य असो, डाळी असतील, भाज्या, फळ, दूध किंवा योग्य पर्याय किंवा कडधान्य, सुकामेवा, हे सगळं सगळं आणि हे सगळं घेत असतानाच पाणी त्यासोबत पुरेसं पिणं तितकंच महत्त्वाचं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, फिटनेसच्या नावाखाली अतिरेकी डाएट करणं टाळलं पाहिजे. सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक डाएट किंवा प्रत्येक फिटनेस ट्रेंड जो असतो तो तुमच्यासाठी योग्य असेलच असंही नसतं बऱ्याचदा. आणि तुमच्या वयासाठी आणि शरीरासाठी योग्य आहाराबाबत गरज असल्यास पालक, डॉक्टर्स किंवा नोंदणीकृत आहार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. मित्रांनो, आपण व्यायामाबद्दल बोलत असतो, आहाराबद्दल बोलतो, पण एका गोष्टीकडे मात्र सतत दुर्लक्ष करत असतो, ते म्हणजे झोप. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणं, आता शेवटचा रील, तेव्हा शेवटचा व्हिडिओ, आता शेवटचं स्क्रोलिंग, असं म्हणत म्हणत आपण तासन तास रात्रीचे स्क्रीन स्क्रोलिंगवर वाया घालवत असतो. आणि मग शेवटचा व्हिडिओ कधी संपतं हे कळत सुद्धा नाही. पण शरीराला विश्रांतीची सुद्धा तितकीच गरज असते. चांगली झोप ही शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणून शक्य तितकी नियमित झोपेची वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम मात्र कमी करायला विसरू नका. कारण रात्रभर ऑनलाईन राहून सकाळी एनर्जेटिक राहणं हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. आता येऊया फिटनेसच्या एका अतिशय महत्त्वाच्या भागाकडे, मेंटल फिटनेस. हो, मानसिक आरोग्य. मित्रांनो, शरीर थकलं तर आपण आराम करतो, पण मन थकलं तर अनेकदा आपण ते दुर्लक्षितच करतो. परीक्षेचा स्ट्रेस, करिअरची चिंता, नात्यांमधले प्रश्न, भविष्याबद्दलची भीती, इतरांशी तुलना, सोशल मीडियावर इतरांचं परफेक्ट लाईफ पाहून स्वतःबद्दल कमीपणा वाटून घेणं, या सगळ्यांचा विचार, या सगळ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची जर्नी जी असते, प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा असतो. सोशल मीडियावर दिसणाऱ्या काही सेकंदाच्या पोस्टवरनं दुसऱ्यांचं संपूर्ण आयुष्य मोजता येत नसतं. तुमच्या स्वतःची तुलना कालच्या तुमच्या स्वतःशीच करा. आज तुम्ही कालपेक्षा एक पाऊल पुढे गेला आहात का हे नक्कीच विचार करा. आणि हीच, बस हीच खरी प्रगती. आणि मनावर ताण जाणवत असेल तर विश्वासू व्यक्तीशी नक्की बोला. पालक असोत, शिक्षक, मित्र किंवा योग्य व्यावसायिक यांची मदत घेणं ही कमजोरी नाहीये, ती खरी ताकद असते पुढे जाण्याची. मदत मागणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं असतं, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, मोटिवेशन 2 दिवस टिकू शकतं, पण डिसिप्लिन म्हणजेच शिस्त आपल्याला पुढे घेऊन जात असते. पहिल्या दिवशी आपण खूप उत्साहाने वागतो, सगळं करू असं म्हणतो, उद्यापासून रोज व्यायाम, दुसऱ्या दिवशी आज थोडा थकलोय, तिसऱ्या दिवशी मात्र सोमवारवर ढकलतो आणि ते तसंच विसरतो. आणि मग सोमवार कधी येतो हे कळत सुद्धा नाही. म्हणून मोठे संकल्प करण्यापेक्षा छोटे छोटे साध्य होणारे बदल आपल्यामध्ये नक्की करा. दररोज थोडी शारीरिक हालचाल, पौष्टिक आहार, पुरेसं पाणी, नियमित झोप, स्क्रीन टाइम मधलं संतुलन आणि सकारात्मक विचार. स्मॉल स्टेप्स, कन्सिस्टंट एफर्ट्स. कन्सिस्टंट एफर्ट्स हीच फिटनेसची खरी वाट असते. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं शरीर हे तुमचं आयुष्य जगण्यासाठीचं माध्यम आहे. त्याचा आदर करा, काळजी घ्या आणि स्वतःच्या शरीराची इतरांशी तुलना करणं सोडून द्या.
प्रत्येक व्यक्तीची शरीर रचना, क्षमता, विकास वेगवेगळा असू शकतो. फिटनेस म्हणजे एखाद्या फोटोसारखं दिसण्याचा प्रयत्न अजिबात नाही. फिटनेस म्हणजे तुम्हाला मजबूत, सक्रिय, निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगता यावं यासाठीचा प्रयत्न. चला तर मग आजच्या युवा शक्तीच्या कार्यक्रमातून एक छोटंसं चॅलेंज घेऊया. 7 दिवस स्वतःसाठी. आता पुढील 7 दिवस तुम्ही काय करायचंय? तर पुढचे 7 दिवस जर हे नियम तुम्ही पाळले तर नक्कीच फिटनेस तुमच्या लुकमध्ये सुद्धा दिसेल आणि तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि दिसण्यात सुद्धा नक्कीच असेल. तर रोज थोडी शारीरिक हालचाल करा, पाणी पुरेसं प्या, शक्य तितका पौष्टिक आहार घ्या, झोपेची वेळ सांभाळा, स्क्रीन टाईममध्ये संतुलन आणि दिवसातून काही मिनटं स्वतःसाठी शांत वेळ द्या, पीसफुलनेस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना करू नका. हे चॅलेंज कोणाला दाखवण्यासाठी नाही आहे, तर हे चॅलेंज आहे स्वतःसाठी. यासाठी आपण एक उदाहरणसुद्धा घेऊ शकतो. शिल्पा शेट्टी कुंद्रा ही अभिनेत्री, या अभिनेत्रीचं उदाहरण खरोखरच एक फिटनेस मंत्र आपण त्याला म्हणू शकतो. उद्योजिका ही अभिनेत्री उद्योजिका आणि टी व्ही शो जज म्हणून व्यस्त जीवन जगत असताना सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक शिस्तबद्ध दिनचर्या पाळत असते. नुकतंच तिने आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेबद्दल तसेच घरातील साध्या आहाराबद्दल सांगितलं. तिच्या या सवयींकडे आरोग्य तज्ज्ञांनी संतुलित जीवनशैलीचा एक चांगला नमुना म्हणून पाहिलंय. सकाळची सुरुवात म्हणजेच दिवसाची ऊर्जा. शिल्पा शेट्टीने सांगितलं की ती सकाळी साधारण 6:30 ते 6:45 वाजता उठण्याचा प्रयत्न करते. तिच्या मते सकाळी 6:30 ते 9 हा वेळ तिच्यासाठी सर्वात उत्पादक असतो. या वेळेत शरीर आणि मन अधिक शांत असतं. त्यामुळे दिवसाचं नियोजन, लक्ष केंद्रित करणं आणि सकारात्मक सुरुवात करणं सोपं जातं. डाएट आणि फिटनेस तज्ज्ञांच्या मते सकाळी लवकर उठल्याने शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळ अशी समतोल राखायला मदत होऊ शकते. यामुळे ऊर्जा पातळी, झोपेची गुणवत्ता आणि चयापचय क्रिया सुधारायला मदत होते. 9 ते 10 या वेळेत व्यायामासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे. शिल्पा शेट्टीच्या मते हा वेळ फक्त फिटनेससाठी असतो आणि त्या काळात ती कामाच्या कॉल्सपासून दूर राहते. तज्ज्ञांच्या मते नियमित व्यायामासाठी ठरलेली वेळ ठेवणे ही सवय टिकवण्यासाठी महत्वाची असते. योग, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा हलका कार्डिओ यासारख्या व्यायामांमुळं शरीराची ताकद वाढते, मूड सुधारतो आणि तणाव कमी व्हायला मदत होते. शिल्पा शेट्टीने आपल्या आहाराबद्दल सांगताना म्हटलं की आम्ही घरी जेवण करतो ते खूप साधं असतं. तिच्या या सवयींमध्ये आरोग्याचा एक महत्वाचा संदेश आहे. साध्या घरगुती जेवणात सामान्यत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ, भाज्या, डाळी, प्रथिनं, हेल्दी फॅट्स आणि संतुलित कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश असतो. जसा आहार शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतो आणि पचनासाठी हलका ठरू शकतो. फिटनेस तज्ज्ञांच्या मते महागडे डाएट प्लॅन करण्यापेक्षा रोजच्या आहारात पौष्टिक आणि संतुलित पदार्थांचा समावेश करणं अधिक महत्वाचं आहे. शिल्पाने 2026 साठी एक संकल्प सांगितलाय. रात्री 9:30 जगापासून स्विच ऑफ होणं हो आणि रात्री 10 झोपून जाणं. तिच्या मते पुरेशी झोप ही तिच्या आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. तज्ज्ञांच्या मते चांगली झोप शरीरातले हार्मोन्सचं संतुलन, स्नायूंची दुरुस्ती, तणाव नियंत्रण आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारायला मदत करतं. रात्रीची पुरेशी झोप घेतल्याने दिवसभरातील व्यायाम आणि आहाराच्या चांगल्या सवयींचे फायदे अधिक प्रभावी होतात. फिट राहण्यासाठी परिपूर्णता नाही तर सातत्य खूप महत्वाचं असतं. शिल्पा शेट्टीची दिनचर्या दाखवते की निरोगी जीवनशैली म्हणजे कठोर नियम नव्हे तर रोजच्या छोट्या चांगल्या सवयींचं पालन. योग्य झोप, नियमित हालचाल, साधा आहार आणि मानसिक शांतता यांचा समतोल साधला तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहायला मदत होते. तर चला पटकन काही प्रश्न. तर श्रोते हो, मला सांगा की सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट काय? मोबाईल की पाणी? स्ट्रेस आला तर सगळं मनात ठेवणार की विश्वासू व्यक्तीशी बोलणार? फिटनेस म्हणजे काय? फक्त जिम की हेल्दी लाईफस्टाईल? आणि प्रोग्रेस म्हणजे काय तर दुसऱ्यापेक्षा पुढे जाणं की कालच्या स्वतःपेक्षा आजचं चांगलं होणं?
उत्तर स्पष्ट आहे, फिटनेस इज नॉट अ कॉम्पिटिशन, इट्स अ कमिटमेंट टू युअर सेल्फ. तर युवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या युवा शक्तीच्या प्रवासात आपण जाणून घेतलं फिटनेस म्हणजे फक्त शरीर नाही, फिटनेस म्हणजे शरीर, मन आणि जीवनशैली यांच्यातलं संतुलन. तुमची स्वप्न मोठी असतील, तुमचं करिअर मोठं असावं, तुम्हाला यश मिळवायचं असेल, तर त्या स्वप्नांना ऊर्जा देणारं शरीर आणि सकारात्मक विचारांचं मनही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करूया, मी माझ्या आरोग्याची जबाबदारी घेईन, मी माझ्या शरीराचा रिस्पेक्ट करेन आणि मी माझ्या मनाची काळजी घेईन आणि माझ्या स्वप्नांसाठी स्वतःला निरोगी आणि सक्षम ठेवेन. कारण आजची निरोगी युवा पिढी उद्याच्या सक्षम भारताची ताकद आहे. मी आहे आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM वर युवा शक्ती. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेसह. तोपर्यंत फिट रहा, फ्रेश रहा, सकारात्मक रहा आणि तुमच्या स्वप्नांना पंख द्या. आणि हो, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जे शुभांगी सोबत.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर्य शुभांगी सोबत. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, खेळ म्हणजे केवळ पदकं जिंकणं नव्हे, तर व्यक्तिमत्व घडवणारी, शिस्त, संयम, आत्मविश्वास आणि नेतृत्व शिकवणारी जीवनशाळा आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक यशस्वी खेळाडू मागे प्रशिक्षक, पालक आणि क्रीडा व्यवस्थापनाची महत्वाची भूमिका असतेच. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत क्रीडा क्षेत्रातील एक अनुभवी आणि मान्यवर व्यक्तिमत्व, श्री सुशील कुमारजी इनामदार सर. गेली 36 वर्ष ते ॲथलेटिक्स, स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन आणि वर्ल्ड ॲथलेटिक्सचे ते टेक्निकल ऑफिशियल म्हणून कार्यरत सुद्धा आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अशा अनुभवातून आज आपण जाणून घेणार आहोत, उत्तम खेळाडू घडवण्यासाठी पालकांची भूमिका काय आहे, क्रीडेचं बौद्धिक महत्व काय आहे आणि आजच्या पिढीने खेळाकडे नेमकं कसं बघितलं पाहिजे याबद्दल, याविषयी आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार,
0: स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभावांच्या स्टुडिओमध्ये. सर, सुरुवातीला मला सांगा ना, आपल्या 36 वर्षांच्या क्रीडा प्रवासाला सुरुवात कशी झाली?
1: सुरुवात तर माझी खेळाडूच्या याच्याने झाली, कारण मी ज्या शहरामध्ये अंबरनाथ शहरात राहत होतो आणि माझे वडील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कामाला होते आणि ऑर्डनन्स फॅक्टरीची कॉलनी होती आणि लक्कीली कॉलनीच्या शेजारी क्रीडांगण होतं, त्यामुळे घर आणि क्रीडांगण हे जवळजवळ असल्यामुळे आम्ही उडी मारली ती क्रीडांगणामध्ये जायचो. आणि त्यावेळेला तिथे जे फॅक्टरीचे जे एम्प्लॉईज होते तर ते सर्व देशातले नावाजलेले खेळाडू तिथे प्रॅक्टिसला यायचे, कारण तिथे त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून दिलं होतं. ऑर्डनन्स फॅक्टरीचा एक काळामध्ये खूप मोठा संघ, त्याच्यामध्ये हॉकी, फुटबॉल आणि ॲथलेटिक्स हे 3 खेळ खूप प्रचलित होते. त्यामुळे जेव्हा आम्ही त्यांना बघायचो तर त्यांना बघता बघता आम्ही पण प्रोत्साहित व्हायचो. तर त्यांच्या इंटरव्हलमध्ये आम्ही त्यांची हॉकी स्टिक घ्यायचो आणि खेळायला लागायचो, त्यांच्या इंटरव्हलमध्ये आम्ही बॉल घ्यायचो आणि खेळायला लागायचो. असं करता करता ॲथलेटिक्समध्ये आम्ही धावायला लागलो त्यांच्याबरोबर. तर त्याच वेळेला त्यांच्याही लक्षात आलं या मुलामध्ये काहीतरी आहे, आणि मग त्यांच्या प्रोत्साहनात मग असा जो क्रीडेकडे जो वळण्याचा जो पाठ होता तो अशा पद्धतीने सुरू झाला. मग हळूहळू या निमित्ताने काय झालं की जे फ्रेंड सर्कल येत गेलं ते सर्व खेळाशी निगडीत असलेलेच मित्रमंडळी जोडत गेलो. म्हणजे आमचं रविवारचं जर आउटिंग असायचं तर ते भल्यापाठे उठायचं आणि या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत धावत जाणं हाच आमचा तो नित्यक्रम झाला. कधी कधी असं व्हायचं की आम्ही धावायला सुटलो तर ते धावत धावत दुपार होऊन जायची, कळायचं नाही की आपण कुठे थांबलो. मग शेवटी येताना दमलेलं असायचो, कुणातरी सायकलचा सहारा घ्यायचो आणि मग घरी यायचो आणि मग सांगायचो नाही नाही मित्राकडे होतो, तिथे जेवलो, आता आम्ही आराम करतो. ते हळूहळू आई वडिलांना देखील कळायला लागलं, पण अशा पद्धतीने हा प्रवास आमचा हळूहळू सुरू झाला.
0: क्या बात आहे, रम्य ते बालपण, असा सगळा तुमचा बालपणाचा प्रवास आहे. पण सर, अनेकांना असं वाटत असतं की खेळ फक्त शारीरिक क्षमता वाढवण्याचं कार्य करत असतं, पण यासोबतच बऱ्याचदा असं असतं की बौद्धिक क्षमतेचा सुद्धा यामुळे विकास होत असतो, त्याबद्दल आपण काय सांगाल?
1: नाही, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि आज सोसायटीमध्ये जो पालक वर्ग आहे त्या पालक वर्ग सुशिक्षित आहे, ज्ञानी आहे आणि आपल्या मुलांसाठी सर्वत्व करायला तयार आहे. त्यांना फक्त एक ते लिंक जोडणं गरजेचं आहे. आपल्या शिक्षणामध्ये किंवा शिक्षण धोरणामध्ये किंवा या पालकांनी आपल्या मुलाकडे फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातनं किंवा अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं न बघता एक ओव्हरऑल त्याची फिजिकल डेव्हलपमेंट कशी होते तर त्याच्यावर देखील नजरेमध्ये राहणं गरजेचं. आम्ही जेव्हा ठाणे महानगरपालिकेची प्रशिक्षण योजना जेव्हा राबवत होतो, गेले 22 वर्ष आम्ही ती प्रशिक्षण योजना मी स्वतः राबवत होतो, तर तिथे आमच्याकडे वय वर्ष 5 वर्षापासून मुलं यायची. तर या वयाच्या मुलांमध्ये बघायचं काय आपल्याला की त्याची घडण कशी झालेली, शारीरिक क्षमतेतनं त्याची घडण कशी झाली, इनफॅक्ट तो मुलगा चालताना कसं चालतो. तर हे जे वय आहे की ज्याला अंडर सुपरविजनमध्ये आपण ठरवा. अनेक मुलांना आम्ही बघतो की बघत आलो असतं की जसं वय वाढतं ते कुणाचे पाय वाकडे पडतात, कोणी तिरपे पडतात, कुणाचे लॉकनी असतात, तर असे अनेक चालण्याच्या क्रियेमध्ये अनेक डिफिशियन्सी निर्माण होते कुणाच्या कॅल्शियमच्या अभावामुळे किंवा कुणाच्या शरीर केच्यामध्ये. तर या बालवयामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला बघून करेक्ट करण्यासाठी आजकाल सायन्स डेव्हलप झालेलं आहे. तर पालकांनी मुळात ह्या गोष्टी बघण्यासाठी त्याला कुठेतरी खेळवत राहायला पाहिजे. खेळाच्या माध्यमातून असू दे किंवा इतर माध्यमातून असू दे, तुमच्या ते नजरेत येईल आणि नजरेत आल्यानंतर योग्य त्या वेळेमध्ये त्याची शारीरिक ज्या काही व्याधी असतील किंवा एक आपण त्याला म्हणू एक परफॉर्मेशन किंवा एक अलाइनमेंट जी बॉडीची असायला पाहिजे तिची ग्रोथ व्यवस्थिशीर होतीये का नाही हे फार बघण्याचे महत्व. आज तो सामान्य नागरिक म्हणून जेव्हा पुढे येईल तर तो एक वेल बॅलन्स्ड बॉडी त्याची आली पाहिजे, ज्याला आपण बॉडी अनाटॉमी म्हणतो. ते बॉडी अनाटॉमीने प्रोपोर्शनेटमध्ये येणं गरजेचं आहे आणि ते योग्य वयामध्येच त्याची सुधार व्हायला पाहिजे, योग्य वयामध्येच तो पुढे मुवमेंट बनेल. तर हे जेव्हा तुम्हा मुलगा जेव्हा खेळायला जातो तर त्याच्यातनं त्याची लिमिटेशन्स आपल्याला कळून येतात आणि ते लिमिटेशनवर काम करणं योग्य राहील आणि याची नोंद पालकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. बघा तुमच्या मुलगाचे पाय वाकडे आहेत किंवा लॉकनी आहे किंवा त्याला लवकर दम लागतो काही का अशा काही गोष्टी असतात त्या तुम्ही योग्य त्या वयामध्ये निस्तरतायत. एक हेल्दी सोसायटी निर्माण करण्यासाठी हे जनरेशन खूप महत्त्वाचं आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला हेल्दी लाईफ जगणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. आता आपण जो कोविडच्या काळामध्ये जर बघितलं तर खूप आपल्याचे आपले लिमिटेशन आपल्याला कळून आलं. ऑफकोर्स आपण जगाच्या पातळीवर आपण सक्षम निभावून गेलो पण तेवढं नाही भागणार नाही, त्याच्या पुढेही आपल्याला जावं लागेल आणि अशा पद्धतीने एक आपण आधुनिक युगामध्ये आपण जगावर प्रगती करतो तर त्या प्रगतीबरोबर शारीरिक प्रगती देखील करणं तेवढंच गरजेचं आहे.
0: खरंच खरंच शारीरिक विकास तर खेळामुळे होतच असतो पण याशिवाय अनेकही फायदे आहे खेळाचे, की जसं आपण म्हणू शकतो निर्णय क्षमता, नेतृत्व, एकाग्रता, टीमवर्क आणि समस्या सोडवण्याची शक्ती जे किंवा निर्णय घेण्याची शक्ती, हे सगळे फायदे असतातच. पण मग बऱ्याचदा पालकांचा असा कल असतो की अभ्यास महत्वाचा, खेळ बाजूला. बऱ्याचदा असं बऱ्याच घरांमध्ये पाहिलं जातं की ठराविक वयानंतर अभ्यासाला महत्व दिलं जातं, खेळाला दुय्यम महत्व दिलं जातं. त्यावेळी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल कसा साधावा?
1: नाही, आम्ही बऱ्याच वेळेला जेव्हा कॅम्पला जातो किंवा आम्ही लेक्चरला जातो तर आम्ही मुलांबरोबर आम्ही म्हणतो की आम्ही मुलांना लेक्चर नाही देणार, आम्ही पालकांना तुम्ही बोलवा. ठीक आहे, पालकांना बोलवल्यानंतर आम्हाला ॲज अ प्रोफेशनल पालकांना काय ज्या काय गोष्टी बिंबवायच्या असतात ते बिंबवण्यासाठी आम्ही त्यांना फार महत्त्वाचं. बा तुमच्या मुलाला तुम्ही कशा अर्थाने प्रोत्साहन देणार? तुम्ही त्याला अभ्यासासाठी हवं असलेलं सर्व पुस्तकं उपलब्ध करून देणार, वर्कबुक डायजेस्ट उपलब्ध करून देणार, त्याचबरोबर त्याची बुद्ध्यांक वाढवण्यासाठी त्याला तुम्ही काय उपलब्ध करून दिलं? त्याला कुठलं खेळायचं किट उपलब्ध करून दिलं का? त्याची कधी आवड विचार केली का? ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं. आज त्याला परिपूर्ण आहार द्यायचा असेल तर त्याला माहीत नाही आहे आज त्याला आहार कुठल्या पद्धतीचं घ्यायचं. जर घरातच परिपूर्ण जर आहार निर्माण झाला, आता मी माझ्या घरातनं जोरात करतो की मी इतक्या वर्षातनं घरातली आठवड्याची भाजी मीच आणणार. ते आणत असताना मला साती दिवस मी काय व्हरायटी देऊ शकू, पालेभाज्या देता येईल, कडधान्य देता येईल, ही आता मस्त ती माझी परंपरा मी सुरू केलेली. ह्या सर्व गोष्टी आम्ही पालकांना सांगत असतो की तुम्ही घरात मुलांना अन्न काय देताय, बॅलन्स डाएट काय देतो, कशाला पाहिजे आपल्याला वरची डाएट. आज निसर्गाने एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर बाहेरच्या वातावरण परिस्थितीनुसार या ज्या गोष्टी येत असतात त्या गोष्टी उपलब्ध करून द्या, तर त्याला गरज नाही आहे. तर त्यावेळी योग्य वयामध्ये योग्य पद्धतीने आहार पालकांनी उपलब्ध केला दिल्यानंतर एक हेल्दी चाईल्ड ज्याला म्हणू तो हेल्दी चाईल्ड आज सोसायटीमध्ये पुढे येणं फार गरजेचं आहे. तर हे पालकांचं कर्तव्य आहे की त्यांनी ह्या गोष्टी बघायला पाहिजे आणि यालाच पूरक तुम्ही त्याचं बुद्ध्यांकाने बाकीच्या गोष्टी वाढत असतात. तुम्हाला ॲज अ पालक म्हणून काय सपोर्ट द्यायचं तर त्याला या सर्व गुण इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून द्या, एक मी म्हणतो हेल्दी वातावरण निर्माण करून द्या, तो डेफिनेटली तो मुवमेंट जाईल. कारण ही पिढी घडवली ना, जर त्याला हेल्थ कॉन्शियस फिटनेस कॉन्शियस जर आज पिढी घडली ना तर पुढे येणारं त्याची जी पुढची पिढी आहे ना ते ऑटोमॅटिकली तो आज मुवमेंट एक पुढे फिट देश तयार होणार असं.
0: खरंय खरंय. पण एक उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी नेमकी पालकांची भूमिका कितपत महत्वाची आहे आणि त्यासाठी कुठली मोठी जबाबदारी त्यांच्याकडे असली पाहिजे?
1: नाही, ॲज अ पालक म्हणून जर आपण जर बघू ना की आपण जर साधारणतः आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये जर बघितलं 8वी 9वी 10वीच्या वेळेला जो पाल्य येतो तर तिथे त्याचा थोडासा कल बघितला जातो.
0: बरोबर.
1: की बाबा हा सायन्सकडे चांगला आहे का, फिजिक्स बायोलॉजीमध्ये चांगला आहे का, किंवा लँग्वेजमध्ये चांगला आहे, तर मग त्याच्या पुढे त्या पद्धतीने त्याची 11वी 12वी आणि पुढे ठरत. तर त्याच हिशोबाने तुम्ही जर त्याची शारीरिक क्षमता बघून तर त्याचा कल जर बघितला गेला तर, आणि हेच वय आहे, जसे तुम्ही त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट तुम्हाला मिळतो, तुम्हाला त्याचे सब्जेक्टचे मार्क कळतात, पण त्याचबरोबर फिजिकलचे काही रिपोर्ट आपल्याला पण बघितले तर त्याच्यातनं कळून येईल. आणि आता सायन्स पुढे गेलेलं आहे, तुम्ही काही ठराविक टेस्टीस जर केल्या त्या टेस्टमधनं त्याच्यामध्ये जी गुण आहेत ते एक योग्य वेळी घेता येतील. ठीक आहे, आज जर बेसिक जर खेळ बघितला तर ॲथलेटिकसारखा परिपूर्ण, ज्याला मॉरल मदर ऑफ द गेम म्हणतात, त्याच्यातनं तुम्हाला डेव्हलपमेंट करता येते. एखाद्या विद्यार्थ्याची जर हाईट चांगली असेल तर हाईट रिलेटेड जे काय खेळ आहे त्याच्याकडे त्याला आकर्षित करा. बास्केटबॉलसारखा खेळ आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ आहे, हॉलीबॉलसारखे खेळ आहे, तर या पद्धतीने देता येईल. आज जर तो हेल्दी जर असेल तर त्याची ओबेसिटी जर काढता आली तर तुम्ही ओबेसिटी काढू शकाल, आणि त्याची जर परिपूर्ण इनबॉर्न जर त्याच्याकडे हेल्थ असेल आज तो स्विमिंग चांगला करू शकेल. त्याच्यानंतर स्ट्रेंथ ओरिएंटेड ॲक्टिव्हिटीज अनेक खेळात निर्माण झाले. जर आज आपण जर जुडोसारखे खेळ बघितले, पॉवर लिफ्टिंग वेटलिफ्टिंगसारखे खेळ बघितले, आज आपले भारतीय आंतरराष्ट्रीय स्तरावर एशियन स्तरावर चांगले पदक मिळवतात. म्हणजे इंडियन कल्चर जे आहे ते या स्ट्रॉंग बेसिसवर पण आहे. आज नीरज चोप्रा आज जर बघितलं तर आज नीरज चोप्रा आज कॉमनवेल्थच्या सिल्वर मेडल घेऊन, त्याच्यावर दुसऱ्या खेळाडूंनी पण आज ब्रॉन्झ मेडल घेऊन त्या लेवलवर तो गेलेला आहे. त्यामुळे त्या अँगलनी पण बघणं फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही शिक्षणाची मात्रा बघता आणि त्याच्यानुसार त्याचा कल ठरवतात असेल, त्याचबरोबर शारीरिक क्षमता देखील बघून त्याची पुढे तुम्ही निवड करणं फार गरजेचं आहे.
0: सर, आता ॲथलेटिक्स बद्दल बोलायचं म्हटलं तर तरुणांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की करिअरच्या कोणत्या संधी आज उपलब्ध आहेत.
1: नाही, जर क्रीडेमधले जर करिअर बघितले, जसं ॲज अ खेळाडू म्हणले तर अनेक खेळाडूच्या पद्धतीने तुम्ही आज जर उशिरा पण सुरू केलं असेल खेळ, पण तुमच्या क्षमतेनुसार त्याने अनेक प्रकारचे खेळ आहेत. आज जर नुसतं जर सामान्य जर म्हणलं की कुठला खेळाचा साधन न करता आपण जर खेळ खेळायचा असेल, तर आज धावण्यासारखा तुमचा जो प्रकार आहे तर तो त्याच्यामध्ये, आज जर तुम्ही लेटेस्ट जर मॅरेथॉन खेळाडूचा जर वय बघितलं तर त्यांनी नॅशनल रेकॉर्ड वयाच्या 36व्या वर्षी बनवलेला आहे. त्यामुळे असे खेळ पण आहेत की जे तुम्हाला खूप वरच्या वयापर्यंत नेऊन घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे अशाही वेळेला तुम्ही अशा वेळेला एंट्री मारली तरी हरकत नाही. बरेचसे खेळाडू ड्रॉपआउट होतात, अर्ली एजला सुरू केलं, त्याचं व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं नाही तर ते पुढच्या वयामध्ये ते ड्रॉपआउट होतात. तर हा ड्रॉपआउट पण एक मोठा फॅक्टर आहे की त्याला आपल्याला एक कन्स्ट्रक्टिव्ह प्लॅनिंग ट्रेनिंग अशा पद्धतीचं घेणं गरजेचं आहे की कुठल्या वयामध्ये त्याची क्षमता कुठल्या पद्धतीने वाढली पाहिजे आणि त्याची खेळाविषयी किंवा फिटनेसची प्रगती ते ग्राफिकल पोझिशनमध्ये जाते का नाही ते बघणं गरजेचं आहे, जेणेकरून यू कॅन प्ले अँड हेल्दी फ्री लाईफ.
0: खरंय खरंय.
1: अशा पद्धतीने
0: सर, तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासातला एखादा असा प्रसंग सांगा ना की जो आजही तुम्हाला प्रेरणा देतो किंवा अविस्मरणीय वाटतो, असा काही प्रसंग आहे का?
1: जर इथे दोन पार्ट आहेत माझ्याकडे, म्हणजे ॲज अ खेळाडू म्हणून आणि ॲज अ ॲडमिनिस्ट्रेशन जर म्हणलं तर त्या पद्धतीने पण. आज मी 2007-08 साली मी कॉमनवेल्थ जेव्हा भारतात भरवले होते तर तिथे कॉमनवेल्थ कमिशनसाठी मी काम केलं होतं. तो माझा आंतरराष्ट्रीय क्षेत्रातला अनुभव आहे. त्याच्यातलं जे मॅनेजमेंट असेल, ते ॲडमिनिस्ट्रेशन असेल, ते मला त्याच्यातनं भरपूर शिकता आलं. बरेचसे IPS IAS अधिकाऱ्यांबरोबर माझे बैठका होत असतात तर तो प्रशासन कसे मुवमेंट करतं ते मला त्याच्यातनं गोष्टी शिकता आल्या. पण ॲज अ खेळाडू म्हटल्यानंतर अनेक गोष्टी आहेत, स्टोरीज आहेत की ज्याच्यातनं मी पुढे कसं निभवू शकू. पण नेहमी माझ्या कटु अनुभवातनं मी लोकांना परत मी पुढे मोटिवेट करत असतो की जेव्हा मी खेळाडू होतो तर मला त्यावेळेला आज 90च्या सालाच्या दरम्यान मला प्रशिक्षक असे नव्हते, त्यामुळे प्रशिक्षक नव्हत्यामुळे आमचं ट्रेनिंग जे होतं ते एकदम ऑर्थोडॉक्स टाईप ऑफ ट्रेनिंग होतं. म्हणजे आत्ताचे जे ट्रेनिंग आहे आणि ज्या आम्ही करत असलं ट्रेनिंग याच्यामध्ये जर बघितलं तर 70% डिफिसिट आहे. म्हणजे 170% जास्ती ट्रेनिंग आम्ही करत होतो जी ज्याची गरज नव्हती. त्यामुळे आम्ही त्या वयामध्ये यायच्या पीक वयामध्ये यायच्या अगोदरच आम्ही इंजरी पोझिशनला गेलो. माझ्या बाबतीत म्हटलं तर माझ्या पायाचे 2 ऑपरेशन झाले. आज मला तो ॲज अ कॉम्पिटिटिव्ह लेवलवर गिव्ह अप करावा लागला. पण मी म्हटलं की मी ॲज अ खेळाडू म्हणून गिव्ह अप केलं तर पण हे भविष्यात येणाऱ्या खेळाडूला घडू नये म्हणून मी खूप कमी वयामध्ये मला सोडावं लागलं कॉम्पिटिशन.
0: पण
1: ते कंटिन्यू करण्यासाठी मग मी एनएस केलं, ॲथलेटिकमध्ये एनएस केलं, जे ॲथलेटिक्सची कोचिंगची जी कोर्स असतो तो केला. मग मी स्वतः खेळाडू घडवण्यासाठी केले. त्यावेळेला मी जवळजवळ 7-8 राज्यस्तरीय राज्यविजेते खेळाडू मी माझ्या हातात त्यावेळेला घडत आले आणि अशा पद्धतीने ॲज अ खेळाडू म्हणून नाही जमलं म्हणून प्रशिक्षक म्हणून या हाय लेवल केलं. मग कालांतरे पुढे मला असं वाटलं की ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठेतरी आपला कमी पडतोय. मग तांत्रिक दृष्टिकोनातनं फेडरेशनच्या परीक्षा पास करून तांत्रिक नियोजनाकडे हा मी घेऊन गेलो. त्याच्यानंतर मी ज्या ठाणे जिल्ह्यातनं येतोय त्या जिल्ह्याचं मी प्रतिनिधित्व केलं. परत मी महाराष्ट्र राज्याचा कन्व्हेनर म्हणून टेक्निकल सर्व जबाबदारी माझ्याकडे बरेच वर्ष होती आणि आज वर्ल्ड ॲथलेटिक्स म्हणजे ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचा एक मान्यतावर टेक्निकल ऑफिशियल आहे आणि माझ्याकडे सध्या जो दर्जा आहे तो ब्रांच लेवलचा दर्जा आहे. हा दर्जा म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 14 जणांच्याकडे आहे आणि अख्ख्या देशामध्ये जवळजवळ 46 जणच या दर्जावर आहेत. त्यामुळे फेडरेशनच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा जे भारतात होऊ घालतात त्यांचं तांत्रिक नियोजन करायची माझ्याकडे जबाबदारी असते ती मी पार पाडत असतो या नव्या परीने.
0: अगदी अभिनंदन सर तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा. पण सर मला सांगा ना, आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि स्क्रीनच्या युगात मुलांना मैदानाकडे कसं वळवता येईल?
1: आजचं जे मी म्हणेन एक आपण भले किती प्रगत मध्ये राहत असेल तरी पण मी म्हणेल की आपण आपण काय म्हणतात त्याला एक डर्टी एन्व्हायरमेंट मध्ये आपण चाललेलो आहोत की आता आपण त्याच्यामध्ये
0: परिस्थिती बघायला मिळते की क्रीडा क्षेत्र जे आहे ते ओस पडत चाललेलं आहे की काय?
1: नाही, आता त्याच्यासाठी असं एक अशा प्रकारची योजना किंवा एक स्कीम म्हणा किंवा एक बुस्टिंग फॅक्टर परत सुरू करावं लागेल. की जसं यंग इंडिया, टॅलेंट इंडिया, असे जे जसे फिट इंडिया असे जसे जे प्रोजेक्ट आले ते हे ग्रासरूट लेवलवर मुलांपर्यंत या योजना राबवाव्या लागतील. जसं आम्ही एक मुंबईमध्ये वी मूव्ह द किट्स म्हणून एक योजना राबवतोय की वी मूव्ह द किट्सचा पर्पज आहे की आम्हाला या मुलांना हलवायचं आहे.
0: बरं,
1: हां हलवायचं का? तर आज त्याच्याकडे मी मोबाईलमधनं बाहेर का जाऊ ह्याचा कुठेतरी पर्याय निर्माण करायला पाहिजे ना.
0: अगदी अगदी.
1: आज आपण दोष देतोय पण हा मोबाईलचा हँडसेट पालकानेच घेऊन दिला. ते अतिरेक होस्तोपर्यंत तुम्ही शांत बसलात. पण हे देत असताना त्याला तुम्ही काहीतरी पर्याय पण उपलब्ध करून देत, त्याला पर्याय दिला नाही ना.
0: बरोबर.
1: आज पर्याय न दिल्यामुळे आज शाळा संपल्यानंतर पालक बघतो की तो शिकवणीला कसा जाईल. एक शिकवणी संपली तर दुसऱ्या शिकवणीला कसा जाईल. पण हे नाही बघत की त्याला तास दोन तासमध्ये कुठेतरी क्रीडांगणावर, कुठेतरी इनडोअर आउटडोअर कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्याला इन्वॉल्व करायला पाहिजे ना. त्याला फ्री झोन जेव्हा असेल तर फ्री झोनमध्ये त्याला तुम्ही मोबाईल उपलब्ध करून दिला.
0: आजकाल घराघरात ही समस्या आहे मोबाईल, की लहान मुलगा रडतोय म्हणजे मोबाईल दिला की तो शांत होतो, इथून सुरुवात असते. मग त्या गोष्टीला आपण कसा नेमका आळा घालू शकतो?
1: हा ॲक्च्युली ना हा पालकांनी शॉर्टकट मार्ग घेतलाय ना. रडत असल्या मुलाला रडू द्यावं. रडण्याचे पण एक शारीरिक क्रियामधनं त्याची क्षमता वाढते. तो एक टिअरेबल फॅक्टर आहे की बरं रडायचं तर अनेक त्याच्यातनं गोष्टी निर्माण होतात. त्याच्या अनोटॉमी बघितली तर गरजेचं आहे. साधा आम्ही म्हणतो की जर एखाद्या लहान मुलांना सर्दी झाली तर सर्दी 3-4 दिवसात बरी होते. पण पालक काय म्हणतो, नुसतं एक ड्रॉप पाणी आलं तर लगेच जा अँटीबायोटिक घे काय हे घे आणि ती सर्दी तिथे मारते. आज ते करण्याने आज आपण त्याची जी श्वास क्रिया आहे नॅचरली जी नाकाची क्रिया आहे की ज्याचे जे फुफ्फुसाशी रिलेटेड आहे ना ती आपण तो ब्लो जो आहे ना तो बंद करतोय की त्याचं उलटं व्हायला पाहिजे. आज या सर्व आहे त्याच्या मागे भरपूर सायन्स. तिथे आपण त्याचा उपयोग त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे.
0: अगदी खरं खरं आहे. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये कुठले गुण नेमके असावेत असं तुम्हाला वाटतं?
1: नाही, गुण म्हणण्यापेक्षा आपल्याला काय हवंय, आपल्याला बेसिकली टॅलेंट सर्च प्रोग्राम हवाय.
0: बरोबर.
1: आज जर मी अनेक युरोपियन देशाच्या जे प्रगती देश आहेत त्यांचा मी थोडा स्टडी करतो आणि बाहेरचे देश पण आपल्या देशाची स्टडी करतात,
0: तर
1: आमच्यामध्ये अशी चर्चामध्ये विषय निघाला होता. आम्ही एक ॲथलेटिक्स किड्स कप नावाचा एक टॅलेंट सर्च प्रोग्राम मुंबईमध्ये राबवतोय. मी ज्या संस्थेला रिप्रेझेंट करतो स्ट्रायडस फाउंडेशन म्हणून, त्या माध्यमातून आपण 7 ते 15 वर्षाच्या मुलांचा एक आपण टॅलेंट सर्च प्रोग्राम राबवतो आहे. तर त्या प्रोग्राम राबवताना आपण याच गोष्टी बघत असतो की त्या मुलांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी काय काय क्षमतेतनं आपण त्याला वाढ घेऊ शकू, अशा पद्धतीने आपण तो प्रोग्राम राबवतो आहे. तर ते राबवत असताना अशी आम्ही चर्चा केली की आपण एक ऑलिम्पिक ते दुसरा ऑलिम्पिक 4 वर्षाचा अवधी असतो. आपण काय करतोय की एक ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी 4 वर्ष आपण देत असतो. पहिल्या वर्ष शासन केंद्र काय करते, ऑलिम्पिक आलं म्हणून बजेट वाढवते. ठीक आहे, ते तिसऱ्या वर्षी बजेट वाढलं जातं. पहिलं प्लॅनिंग असतं 1 वर्ष, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी बजेट वाढतं, तिसऱ्या वर्षी त्याचं टॉप रेटेड कोण आहे, ऑलिम्पिक पदक विजेते कोण असू शकतात त्याची लिस्टिंग होते आणि 1 वर्ष त्याला अवधी लागतं. जर ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवायचे असेल आणि त्याला ती चेन प्रोसेस पाहिजे. ठीक
0: आहे,
1: आज युरोपियन कंट्रीजमध्ये दे हॅव एन 4 ऑलिम्पिक्स प्लॅनिंग. ठीक आहे, 4 ऑलिम्पिक म्हणजे किती झाले, 16 वर्ष, 4 4 4 4 असे 16 वर्षाचं प्लॅनिंग झालं. आणि ती रिपो सायकलमध्ये सतत खेळाडू कसे घडता येईल, समजा आता माझ्याकडे मी पूर्ण देशामध्ये 10 वर्षाच्या मुलाचं मी एकच वयगट, अख्ख्या देशामध्ये 10 वर्षाची जी मुलं आहेत मुली आहेत त्यांचा मी टॅलेंट सर्च केला. ठीक आहे, काही शारीरिक क्षमतेचे नॉर्म्स आहेत, त्या नॉर्म्समधनं तुम्ही टॅलेंट सर्च केला. आज समजा आपण पूर्ण देशामध्ये 10 वर्षाची 10 लाख मुलं आहेत, 10 लाख मुलांची आपण टॅलेंट सर्च केला आणि त्याच्यातनं आपण मेरिट काढत गेलो.
0: बरोबर.
1: ठीक आहे, 10 वर्षाची मुलं 10 लाखातनं आपण 1 लाख निवडले, परत त्याला थोडंसं बेसिक ट्रेनिंग दिलं, त्याच्यातनं आपण 1000 मुलं निवडली. आज 10 लाखातनं 1000 मुलांमध्ये काहीतरी गुण असेल म्हणून त्याचे नंबर मिळाले त्यांना.
0: बरोबर.
1: हा, त्याच्यावर आपल्याला पुढचे 10 वर्षाचं प्लॅनिंग करायचं आहे.
0: बरोबर.
1: 10 लाखाच्या मुलांमध्ये 1000 मुलांचं एकच वयगट सांगतोय, त्यांचं 10 वर्षाचं प्लॅनिंग घ्यायचं. ते 10 वर्ष प्लॅनिंग म्हणजे 10 वर्षाचा मुलगा अधिक 10 वर्ष म्हणजे 20 वर्षाचं त्याचं तंतोतंत प्लॅनिंग झालं. त्याच्यानंतर तो त्याची क्षमता बघून त्याला आंतरराष्ट्रीय दर्जेची ट्रेनिंग पुढचे 6 वर्ष द्यायची. आज पीक वय काय, आंतरराष्ट्रीय वर्ल्ड म्हणा वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणा ऑलिम्पिकचं वय 26 ते 29 वय आहे. म्हणजे 10 वर्षाच्या मुलाला जर टॅलेंट सर्च झाला, त्याच्यावर ट्रेनिंग दिलं, तो वयाच्या 26व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदकच्या लेवलची तयारी जर करून घेतली तर तो लायजेबल होईल. बरं, ही क्रिया थांबायची नाहीये. या वर्षी 10 वर्ष आहे, पुढच्या वर्षी जो 9 वर्षाचा मुलगा त्याला हीच प्रक्रिया राहायला सुरू राहायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ह्या 16 वर्षाचा प्लॅनिंग जेव्हा होईल त्याच वेळेला तुम्ही एक चेन ऑफ इंटरनॅशनल ऑलिम्पिक आपण घडू शकू. नुसतं 1-2 घडून नाही चालणार, ती चेन आपल्याला पाहिजे आहे. तर भविष्यात असं होईल, आणखीन होत राहील आणि प्रक्रिया सुरू केलेली. आजच केंद्राने जे धोरण जाहीर केलेलं आहे, आजपर्यंत आपल्याकडे 5-6 वर्षाचं धोरण यायचं, पण पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये केंद्राने 15 वर्षाचं धोरण सुरू केलेलं आहे. 15 वर्षाचं धोरणमध्ये पहिलं धोरण हेच आहे की टू फाइंड आउट द ग्रासरूट टॅलेंट फ्रॉम द इंडियन कल्चर. तर भविष्यात बघूया, केंद्रांचं पॉझिटिव्ह आहे, शासन पण बऱ्याचशा योजना आता. कालच मला वाटतं केंद्राने एक भल्या मोठ्या स्वरूपामध्ये निधी जाहीर केलेला आहे, जो आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढा मोठा निधी कधी दिला नव्हता, तर तेवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तर भरपूर काही काही गोष्टी आपल्याकडनं घरू चालणे घडतील असा विश्वास आहे मला, आणि जरूर आपण त्या पद्धतीने पुढे जाऊ.
0: जाता जाता आमच्या पालकांना, आमच्या श्रोत्यांना किंवा तरुण खेळाडूंना तुम्ही काय संदेश द्याल?
1: बघा, जेव्हा जेवण इम्पॉर्टंट आहे, अभ्यास इम्पॉर्टंट आहे, त्याच पद्धतीने खेळ पण इम्पॉर्टंट आहे. मी जेव्हा लहान मुलांकडे बोलायला जातो तर ते मी काय भाषण देत नाही, मी 5 मिनिटाचं फक्त 4 मुद्दे त्यांना देतो आणि ते घोकून घेतो त्यांच्याकडनं, की पालक नेहमी म्हणत असतो मुलांना की हे नका करू ते नका करू ते नचा पाडा जो दिलेला असतो त्या नचाच मी उपयोग करत असतो आणि मुलांना सांगत असतो की चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली कुठल्या गोष्टी आहे की पडणं, त्याला न आलं पडणं आणि का पडणं तर ते आपल्याला बुद्धी वाढवायची आणि पडणं. त्याच्यानंतर त्यांना सांगतो की खेळणं, अगर आप पढ़ते हो तब तुमको खेलना मिलेगा, पढ़ाई नहीं करोगे तो कोई तुम्हारा पेरेंट्स तुमको अलाउ नहीं करेंगे. ठीक है, त्याच्यानंतर पढ़ना हुआ खेलना हुआ तो सोना. सोना क्यों है कि एक प्रकार की रेस्ट है. ऑनली इफ देर इज नो रेस्ट देर इज नो रिकवरी, यू कैन प्रोसीड फर्दर. ठीक है ना. और खाना, या चार नाला मी त्यांच्याकडनं ते घोकून घेतो आणि पुढच्या वेळेला सांगतो की चार ना मला तुम्हाला पाठ करायला पाहिजे आणि त्यांना त्या पद्धतीने मुवमेंट करायला सांगतो.
0: लक्षात ठेवा, पडणं, खेळणं, सोना और खाना. अगदी, खूपच छान सर. सर, आजच्या संवादातून एक महत्वाची गोष्ट नक्कीच समजली की खेळ हे फक्त शरीरच घडवत नाही तर विचार, शिस्त, आत्मविश्वास आणि आयुष्य घडवत असतात. प्रत्येक यशस्वी खेळाडू मागे पालकांचा विश्वास, प्रशिक्षकांचं मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत ही असतेच. रेडिओ मनभवन 90.8 FM वतीनं आपल्या अमूल्य वेळेबद्दल आणि प्रेरणादायी विचारांबद्दल मनस्वी आभार. धन्यवाद सर.
1: धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप मजा वाटली तुमच्या बरोबर बोलायला, गप्पा मारायला. त्यानिमित्ताने मला विशेष माझ्या मनातले तुमच्या समोर मांडता आले.
0: धन्यवाद सर. धन्यवाद.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत. आजच्या या खास कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आहे आरजे शुभंगी आणि आजच्या शिक्षकाच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. जिल्हा परिषद जळगाव, रेडिओ मनभावन आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या खास कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करत असतो आणि त्यांच्याशी गप्पा करत असतो आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा आहे याबद्दल चर्चा करत असतो. म्हणून आजसुद्धा आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय काशीनाथ बागुल, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वराड बुद्रुक, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव इथून ते आलेले आहेत. तेव्हा आपण त्यांचं स्वागत करूया. सर, तुमचं रेडिओ मनभवनच्या टीमकडनं हार्दिक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सर, सुरुवातीला मला सांगा ना, विनोबा ॲपमध्ये काम करत असताना सध्या तुम्हाला कुठला रिवॉर्ड मिळाला?
1: मला अगोदर आमचा क्लस्टर लेवलचा रिवॉर्ड मिळाला, त्यानंतर मला एक वेगळा असा आनंद फिलिंग आलं की आपण पुढे अजून काहीतरी केलं पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि एक प्रेरणा मिळाल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढच्याच महिन्यात लगेच ब्लॉक लेवलचा मिळाला आणि आताच एक 8 दिवसापूर्वी सन्माननीय शिक्षणाधिकाऱ्यांच्या हातून आणि डेप्युटी शिवनच्या हातून मला जिल्हा स्तरावरचा पोस्ट ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाला.
0: अरे वा, खूप खूप अभिनंदन सर आपलं.
1: धन्यवाद मॅडम.
0: नक्कीच मला जाणून घ्यायलाही आवडेल की हा जो तुम्हाला रिवॉर्ड मिळाला आहे ते कुठल्या नेमक्या कुठल्या उपक्रमासाठी मिळाला?
1: आता मागचा जर का माझा POM घेतला तर जिल्हा स्तरावरचा विनोबा ॲप मार्फत महाकथा वाचनची स्पर्धा होती विद्यार्थ्यांसाठीची. मला सांगायला आनंद वाटेल की ग्रामीण भागातली मुलंही बोलताना लाजतात, पण काही विद्यार्थी असे असतात की ते आपल्या भावना छान प्रकारे प्रकट करू शकतात, फक्त ते विद्यार्थ्याला शोधता आलं, आपल्या शिक्षकाला ते शोधता आलं पाहिजे. आणि माझ्या वर्गातली वैष्णवी माझ्या नावाची विद्यार्थिनी होती, तिला मी एक कथा दिली माणुसकी नावाची, तिने ती सुंदर प्रकारे प्रेझेंट केली, मला ती आवडली आणि मग मी तिचा छान पैकी व्हिडिओ केला आणि तो विनावरती अपलोड केला आणि तिला ते पोस्ट ऑफ मंथचा पुरस्कार,
0: त्याला भरपूर लाइक्स मिळाले,
1: लाइक्स वगैरे मिळाले
0: आणि त्यानुसार तुम्हाला तो पुरस्कार मिळाला. छानच. आणखी कुठले कुठले उपक्रम तुमच्या शाळेत तुम्ही राबवत असता?
1: मी माझ्या शाळेमध्ये तर खरं तर बरेचसे उपक्रम राबवतो, पण प्रामुख्याने आता बघतो आपण की ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीच्या बाबतीत जरा बरेचसे उदासीनता आहे, त्यांच्यामध्ये थोडस न्यूनगंड आहे.
0: खरं.
1: मग तो न्यूनगंड दूर करण्यासाठी इंग्रजीच्या बाबतीतले बरेचसे उपक्रम मी विद्यार्थ्यांमध्ये सुरू केलेले आहेत. कि मला सांगायला आनंद वाटेल की त्यांना मी सहज एक दिवशी असं 5 स्पेलिंग दिले आणि जो उद्या कोणी पाठ करून आणेल त्याला मी बक्षीस देईल. तर असा एक विद्यार्थी सुमित नावाचा की तो काही करत नव्हता, अभ्यास त्याचा फार कमी होता, पण त्याने सहज पाठ करून आणले, माझ्याजवळ आला, सर म्हणे मी 5 स्पेलिंग पाठ केले. मला इतका आनंद झाला, त्याने फाड बोलून दाखवले, मी त्याला पेन बक्षीस दिला. म्हणजे कुठेतरी मुलांना ही प्रेरणा मिळाली ती विनोबाच्या माध्यमातून. जरी मी करत होतो पण मला प्रेरणा मिळाली विनोबाच्या माध्यमातून.
0: अगदी खरं.
1: कुठेतरी विनोबाने ही आमच्या शिक्षकांसाठी एक चौकट निर्माण करून दिली, कुठेतरी प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला की तुम्ही पुढे जातात, तुमच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जा.
0: अगदीच अगदी.
1: आणि हे खूप छान काम विनोबाने केलेले
0: आणि
1: या निमित्ताने की बरेचशी मुलं आता रोज स्वतःहून येतात की सर आम्हाला उद्यासाठीचा अभ्यास द्या आणि स्पेलिंग द्या.
0: उत्साह त्यांच्यामध्ये वाढला,
1: प्रचंड उत्साह विद्यार्थ्यांमध्ये वाढलेला आहे आणि ती भीती इंग्रजीच्या बाबतीतली हळूहळू त्यांच्यामधून दूर होते, कमी होते.
0: खरंच खरंच विनोबा तर्फे राबवण्यात येणारे हे उपक्रम जे आहेत स्तुत्य आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करण्याचं कार्य नक्कीच यातून घडत आहे. आणि मला सांगा ना, कृतियुक्त शिक्षण देत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही करता? म्हणजे वर्गाच्या बाहेर सुद्धा मुलांना नेऊन तुम्ही काही गायडन्स करत असता का?
1: येस येस. आताच मी परवाचा एक व्हिडिओ अपलोड केला विनोबावरती. ग्रामीण भागामध्ये खेळांच्या बाबतीत आपण जर बघितलं तर मुलं ही आता अलीकडच्या काळात खेळामध्ये जर पाहिलं तर ग्रामीण भागातल्या मुलांचंच वर्चस्व आपल्याला आढळतं.
0: अगदी खरं.
1: जरी कुठल्याही सुविधा नसल्या तरी देखील मुलं त्या ठिकाणी पुढे
0: मिळवतात.
1: मी सहज संध्याकाळी 4:15 मुलांना बाहेर खेळायला काढलं तर आमच्या आवारामध्ये एक पडलेलं तुटलेलं झाड होतं, अर्ध साधारणतः त्याची 4 ते 5 फुटाची उंची होती. मग माझ्या सहज लक्षात आलं की अरे चला या मल्लखांब आपल्याकडे नाही म्हणून काय झालं की या मुलांना आपण याच्यावरती चढण्याचं थोडस एक आयडिया देऊया. मी सहज एका मुलाला म्हटलं का अरे तू उभा राहतो का, त्याने प्रयत्न केला, पहिल्या प्रयत्नात तो सक्सेस नाही झाला, पण दुसऱ्यांदा तो चढला, उभा राहिला आणि त्याने खूप छानपैकी बॅलन्स सांभाळला आणि सॅल्यूट मारला आणि सगळ्या मुलांनाच नाही तर मुलींना सुद्धा प्रेरणा मिळाली आणि मुली देखील त्या ठिकाणी उभ्या राहिल्यात. म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये आपण जर का प्रयत्न केला तर आपण पुढे जाऊ शकतो. हा एक महत्वाचं विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणं हे आपलं काम आहे. त्या निमित्ताने मी ते करत असतो.
0: एक वेगळी शिकवण मिळाली की कुठल्याही गोष्टी असाध्य गोष्टीतून साध्य करता येऊ शकतात.
1: नक्की नक्की.
0: खूप सुंदर.
1: परिस्थितीच्या नावाने खडे न फोडता आपण जर काहीतरी मार्ग काढला तर आपण त्यात पुढे जाऊ शकतो. असं काही उदाहरणं आपण पुस्तकातनं पाहिलेले जिवंत घडलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे.
0: आणि प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलंच की एक नवीन शिकवण त्यांना मिळाली. खूप छान सर. शिक्षक असा असावा की ज्यातून विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन, प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढू शकेल. हे कार्य सतत आपले शिक्षक करत असतात आणि असेच कार्य करणारे शिक्षक आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. सर मला सांगा ना, पूर्वीची गो आणि फळा ही पद्धती जाऊन आता डिजिटलायझेशन झालेलं आहे, त्याचा कितपत वापर तुमच्या शाळेत होतो आणि कसा?
1: नक्कीच मॅडम, मला सांगायला आनंद वाटेल की ज्याप्रमाणे विनोबा भावे ओपन लिंक्स फाउंडेशन आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे एक फाउंडेशन आहे. त्या फाउंडेशन अंतर्गत आणि गव्हर्नमेंट अंतर्गत आम्हाला दोन मोठे स्मार्ट टीव्ही मिळालेले आहेत आयसीएनचे. या व्यतिरिक्त आम्हाला 5 कॉम्प्युटर देखील मिळालेले आहेत आणि प्रत्येक वर्गात आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून टीव्ही देखील घेतले. गेल्या वर्षी आम्हाला ते मिळालेले आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून आपल्याला कसा देता येईल संबोध तो देण्याचा प्रयत्न करतो. काही वेळेला आम्ही मागे पडतो पण आमच्यापेक्षा इतर काही चांगले शिक्षक असतील कि ते जर चांगल्या कन्सेप्टने विद्यार्थ्यांना शिकवत असतील तर ते व्हिडिओ आम्ही त्या माध्यमातून त्या ठिकाणी स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून देत असतो. एवढंच नाही तर त्या ठिकाणी डिजिटल बोर्ड देखील आहे. विद्यार्थी आता आमच्या वर्गातले विद्यार्थी स्वतःहून त्या ठिकाणी बोर्डकडे जातात आणि स्वतः ते ऑपरेट करतात. पाहिजे ती कविता त्या ठिकाणी ते लावतात. युट्यूबवर ते सांगतात सर तुमचे व्हिडिओ पाहू का, ते आमच्या वर्गातले व्हिडिओ बघतात. इतर सगळे मागचे व्हिडिओ पण पाहतात. एवढंच नाही तर सर आता आम्ही असं असं करतो आमचे व्हिडिओ अपलोड कराल का, म्हटलं येस मी तुमचा युट्यूबला व्हिडिओ अपलोड करतो, काही हरकत नाही तुम्ही करा. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं असं मला म्हणायला वाटेल.
0: आपसुकच विद्यार्थी स्वतःहून सहभागी होत आहेत.
1: नक्की नक्की.
0: म्हणजे विनोबा ऍपचा नक्कीच कुठेतरी फायदा शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि त्यासोबत पालकांना सुद्धा आहे की पालकांना सुद्धा नेमका आपला विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर काय करतो हे बघायला मिळतंय. पालकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला?
1: पालकांचा प्रतिसाद चांगलाच आहे असं मी म्हणेल. पण होतंय काय की ग्रामीण भागातले बरेचसे पालक हे शेतामध्ये आपण बघतो जातो, पण तसं जरी नसलं तर ज्यावेळेस ते भेटायला येतात त्यावेळेस सांगतात की सर मला तुम्ही घेतलेला उपक्रम खूप आवडला, आमची मुलं बोलायला लागलीत. म्हणजे त्यांना कुठेतरी वाटतंय की आपले पुढे मुलं आता पुढे जात आहेत या माध्यमातून.
0: बरोबर बरोबर. एक वेगळं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला जाणवून येत असेल. आतापर्यंतच्या प्रवासातला असा खास अविस्मरणीय अनुभव काही आहे का, त्याबद्दल शेअर करा ना.
1: आतापर्यंतचा प्रवासाचा अनुभव अविस्मरणीय तसे तर खरंच आहेत आमचे शिक्षक या नात्याने. म्हणजे मला सांगायला असं आवडेल की मी 1990 साली शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली.
0: अच्छा.
1: म्हसास तालुका पाचोरा या गावातनं. मॅडम त्यावेळेची आमची शाळा अगदी पत्र्याची शाळा होती.
0: बर.
1: त्याला आपण गोठा म्हणूया. आजूबाजूला पूर्ण जनावरं बांधलेली असायची. आम्ही जायचो सकाळी 10 गेलो की ते जनावरांच्या दोऱ्या फेकायच्यात, ते खुंट उपटून फेकायचे मुलांच्या हातून, आम्ही स्वतः हातात खराटे घेऊन ते परिसर स्वच्छ केला. अशा काळात आमची शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात झाली.
0: बापरे. खडतर
1: खडतर अगदी. त्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही सुरुवात केलेली. म्हणजे आम्ही अगदी भिंती सुद्धा आमच्या हाताने लेपलेल्या आहेत. मी माझ्या वर्गात माझ्या हाताने जळगाव जिल्ह्याचा नकाशा काढलेला आहे, महाराष्ट्राचे नकाशे काढलेले. त्या काळात पेंटर भेटत नव्हतात, आम्ही पुस्तकातनं पाहून पाहून ते नकाशे रेखाटलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना ते संबोध दिले. या अविस्मरणीय गोष्ट फक्त मी यासाठी तुम्हाला सांगतो की गेल्या 2 वर्षापूर्वी माझ्या एका विद्यार्थ्यानं माझा फेसबुकवरती एक फोटो पाहिला आणि माझी प्रतिक्रिया बघितली माझ्या पोस्ट संदर्भात. आणि त्याने पाहिला अरे हे तर मला शिकवणारे बागुल सर आहेत.
0: क्या बात आहे.
1: आणि 24 वर्षानंतर त्याचा मला फोन आला. तो मुलगा आता ठाण्याला शिओनकडे आहे, तो क्लर्क म्हणून काम करतोय. आणि त्याचा फोन आल्यानंतर इतका आनंदी झाला तो की सर म्हणे मला खूप आवडलं म्हणे आणि इतक्या वर्षानंतर मी बघतोय की बागुल सर जसे आहेत तसेच आहेत म्हणे.
0: छान ना.
1: मलाही आनंद वाटला. आणि मग तो म्हटलं की सर आपण एक गेट टुगेदर करूया. म्हटलं चालतंय, काही अडचण नाही मॅडम. म्हणजे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. बघा शिक्षकाने जर पाया चांगला केला तर मुलं किती उंच पदावर जाऊ शकतात. ज्यावेळेस ती मुलं एकत्र आली की त्यांचे प्रतिकूल परिस्थिती, झोपड्यात राहणारी ती मुलं, फाटक्या तुकड्या कप्प्यांवर येणारी ती मुलं, खायला एक वेळचं बोटभर नसणारी मुलं, त्यावेळच्या मुलांना आम्ही शिकवलं. आज मला आनंद वाटेल की त्यातल्या 2 मुलांची सुरतला हिरे घासण्याची फॅक्टरी, त्यांच्याकडे 150 ते 200 मुलं कामाला आहेत.
0: मस्तच.
1: एक मुलगा आमचा औरंगाबादला वकील आहे. 2 मुलं डोंबिवलीला शिक्षक आहेत. अशी चांगल्या चांगल्या पदावरती गेलेत आणि ते सारे अगदी स्लम एरियातले. आणि म्हणून ही आमच्यासाठी फार मोठी देणगी, फार मोठी पावती की शिक्षक काय करू शकतो याचं हे जिवंत उदाहरण.
0: खरं अगदी खरं.
1: आणि मी तर असं म्हणेन की आई वडिलांनंतर जर कोणाचं जास्त श्रेष्ठ स्थान असेल तर शिक्षकाचं. ते साऱ्यांना विसरतील, आई वडिलांना विसरणार नाही, त्याच्यानंतर दुसरा असेल कोण तर शिक्षक. आणि आमचा खूप छान कार्यक्रम त्यांनी घेतला, जवळपास त्यांनी लाखो रुपये जमा केले मॅडम, सगळ्यांना फेटे काढून आमची मिरवणूक काढली. आम्हाला अपेक्षाही नव्हती की ती शिक्षकांचं एवढं कौतुक करतील. म्हणजे इतके छान मुलं शिक्षकांचं कौतुक देखील करतात, चांगलं काम करण्याचं कौतुक होतं, ही पावती त्या ठिकाणी आम्हाला
0: ज्वलंत उदाहरण आहे. आणि तो कृतज्ञता भाव ते विद्यार्थी दाखवतात हे त्यांचे संस्कार म्हणायला हवेत. आणि ते संस्कार सुद्धा शिक्षकांनी घडवलेलेच असतात. असं म्हणतात ना की एखादा शिक्षक एका मेणबत्ती सारखा असतो, स्वतः जळतो पण दुसऱ्यांना प्रकाश देत असतो. तर नक्कीच हे सगळे शिक्षक ज्ञानदानाचं मोठं कार्य करत असतात. नक्कीच यांना आपण सर्वांनी सलाम केलाच पाहिजे. तर आजच्या या मुलाखतीतून खूपच छान संवाद आपला सरांशी चालू आहे. जे श्रोते आपल्याला ऐकत आहेत ते नक्कीच यातून प्रेरणा घेतील आणि नक्कीच या क्षेत्राकडे वळण्याची त्यांची सुद्धा इच्छा असेल ती बळावेलच अशी मी आशा करते. सर, पुढचे तुमचे काय उपक्रम आहेत ते सांगा ना.
1: पुढचे उपक्रम असे आहेत मॅडम की माझ्या वर्गामध्ये काही विद्यार्थी आहेत की थोडस ते अभ्यासाच्या बाबतीत मागे पडत आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना आपल्याला इतरांबरोबर कसं आणता येईल, त्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असेल किंवा त्यांच्यासाठी आपल्याला वेगळी काय ऍक्टिव्हिटी घेता येईल की जेणेकरून ती मनापासून शिकतील. कारण शेवटी कसं आहे, जोपर्यंत आपण त्याला प्रेरणा देत नाही, शिकण्याची उर्मी त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण निर्माण करत नाही. प्रत्येक मूल शिकू शकतं, आपल्याला निर्माण करायची फक्त. तर ते थोडंफार वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न भविष्यात माझा चालू आहे.
0: बरोबर. प्रत्येकाला ईश्वराने कुठली ना कुठली कला देऊन पाठवलेलं असतं, फक्त ती हेरणं हे शिक्षकाच्या हाती असतं. एकदा का त्या शिक्षकाच्या लक्षात आलं की ह्या मुलामध्ये हे गुण आहेत तर नक्कीच शिक्षक त्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि त्याला भविष्याच्या वाटचालीत नक्कीच मार्गदर्शन करतात. खूप छान सर की जिल्हा परिषदच्या शाळांकडे उदासीनतेने पाहिलं जात आहे, तर ती जी मानसिकता आहे ती कशी बदलवू शकतो एखादा शिक्षक?
1: हा, तर ते तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे खर तर गावातल्या पालकांचं सहकार्य असं म्हणतात की शाळा आणि समाज हे दोन घटक ज्यावेळेस एकत्र येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या गावाचा आणि विद्यार्थ्यांचा विकास होईल.
0: बरोबर.
1: किंबहुना विवेक चिपळूणकर यांनी असं म्हटलंय की उद्याचं भविष्य शाळा शाळांमधून घडत असतं. आणि हे भविष्य घडत असताना पालकांनी विशेषतः गावातल्या पदाधिकाऱ्यांनी जर का शिक्षकांना सहकार्य केलं तर मी शिक्षक यांना नक्कीच सांगू शकतो की एक चांगला उद्याचा नागरिक घडू शकतो. मग या ठिकाणी बऱ्याचदा आम्हाला भौतिक सुविधांमध्ये अडचणी येतात, मग त्या खोल्यांच्या बाबतीत असतील, इतर बाकीच्या ज्या काही सुविधा आहेत, मग खेळाच्या साहित्याच्या संदर्भातल्या असतील, अनेक सुविधा आहेत. या सुविधा नसतात आमच्याकडे, पण तरी देखील आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थिती पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सगळ्यांच्या सहकार्याने जर एकत्र आलं तर आपण पुढे जाऊ शकतो आणि नक्कीच सक्सेस होऊ शकतो असं मला वाटतं.
0: खरंच हा प्रवास चालत असताना तुम्हाला बरीच आव्हानं सुद्धा आली असतील, त्याबद्दल सांगा.
1: नक्कीच, आव्हानं तर आहेतच, प्रत्येक क्षेत्रामध्ये आव्हानं आहेत तो विषयच नाही. आत्ताच जर का बघितलं, आपण बघतो की शहरांच्या शाळा या अतिशय बंदिस्त असतात, त्यांना वॉल कंपाऊंड असतं, त्यांच्या खोल्या अगदी आखीव रेखीव असतात. आता आमच्याकडे जर आहे ग्राउंड मोठं आहे परंतु वॉल कंपाऊंड नाही. बऱ्याचदा आम्ही जिल्हा परिषदकडनं मागणी केली, जिल्हा परिषदकडनं आम्हाला आलेले आहे. जळगाव जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री यांनी देखील आम्हाला ग्रँड मंजूर केलेली आहे. आम्ही पाठपुरावा केला आणि मला आनंद वाटेल की लवकरच त्याच्या कामाला आता सुरुवात होते आणि आमची शाळा अगदी सर्वांग सुंदर करण्याचा आम्ही प्रयत्न आगामी काळामध्ये नक्कीच करणार आहोत.
0: तर काही मुलं अशी असतात सर की जी बोलकी असतात ती पटकन कॅप्चर करतात, पण काही अबोल असतात, पटकन आपल्या भावना व्यक्त करत नाही आणि कुठेतरी त्यांच्या मनात कुठेतरी काहीतरी दडलेलं असतं, तर त्यावेळी त्या मुलांना तुम्ही कसं हँडल करता?
1: आता माझ्या वर्गातल्या दोन तीन मुलींचं उदाहरण सांगायला मला आवडेल. एक रोशनी आहे, एक मोनिका आहे.
0: बर.
1: ह्या मुली ज्या आहेत त्या अगदी कमी बोलतात, पण आता एक 8 दिवसापूर्वी मी त्यांचं निरीक्षण केलं, इतर मुली ज्यावेळेस पाठांतर करतात त्यावेळेस ते माझ्या कळायला, सर म्हणे आम्हालाही पाठांतर करायला द्या. म्हटलं तुम्ही करणार का? म्हणे हो. म्हटलं तुम्हाला काय आवडतं ते पाठ करा, मी तुम्हाला देत नाही. म्हणे चालेल सर. सर म्हणे आम्ही हिंदीची एक कविता पाठ करतो. बघा, बिल्ल समाजाच्या त्या मुली आहेत, म्हणे हिंदीची कविता आम्ही पाठ करतो. म्हटलं जमेल का तुम्हाला? म्हणे येस. म्हटलं काही हरकत नाही करा. त्यांनी मस्त कागदावरती छोटं चिटोरं केलं आणि लिहिलं, तिघ चारी मुलींचा ग्रुप अगदी छान पैकी पाठ करतायत. काल माझ्याकडे येऊन ते म्हटले, सर माझे हे तीन कडवे पाठ झालेत, आमचे तीन कडवे पाठ घ्या. म्हणजे त्यांच्या मुलांच्या कले कलेने जर का आपण गेलो तर मुलं शिकतात. उगीच आपणच बर्डन आणायचं, हे झालंच पाहिजे, हे केलंच पाहिजे, मला आत्ताच पाहिजे असं न करता त्याचा जो प्रवास आहे, त्याची शिकण्याची जी गती आहे, कारण वर्गामध्ये काही मुलं हे लगेच तात्काळ शिकतात, काही मुलं हे गतिमंद असतात आपण म्हणतो, टप्प्याटप्प्याने त्यांना शिकावं लागतं, त्याप्रमाणे मग तसे टप्पे पाडून त्यांना आपल्याला शिकवावं लागणार आहे, त्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागणार.
0: म्हणजे लर्न विथ फन ही संकल्पना तुम्ही राबवत असतात, आनंदातून शिक्षण. खूपच छान सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुमचे अनुभव या ठिकाणी शेअर केले, त्याबद्दल मनस्वी आभार. जाता जाता एक प्रश्न विचारेल, तुम्ही इतका वर्षांचा तुमचा प्रवास आहे शिक्षण क्षेत्रातला, तर जाता जाता जे श्रोते आपल्याला ऐकतायत त्यामधले काहींना अशी इच्छा असते की मला सुद्धा शिक्षण क्षेत्रात यायचं आहे, क्रांती करायची आहे, काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे आणि मुलांना घडवून दाखवायचं आहे, तर अशा शिक्षकांना तुम्ही काय सांगाल?
1: नक्कीच, मी तर आजच्या पिढीला असंच म्हणेल आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण आपल्या घरात चारच मुले आहेत, पण मला इतका आनंद होतो मॅडम की ज्यावेळेस आम्ही आवरात पाऊल ठेवतो त्यावेळेस सगळे मुलं जवळ येतात, सेकंड देतात, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग
0: आनंद.
1: तो पहिलीचा असेल, दुसरीचा असेल, त्यांच्या मनात ही भावना राहत नाही की हे माझे शिक्षक नाही, ते चौथीचे असत किंवा सातवीचे, तसं सगळे येऊन येतात, गलका करतात आणि हा जो आनंद आहे तो कुठे बाजारात विकत मिळत नाही,
0: ते समाधान वेगळं असतं.
1: अगदी निर्मळ मुलं असतात, ते आपल्याला सगळ्या प्रकारचा आनंद देतात आणि म्हणून शिक्षक या नात्याने मी तर हेच म्हणेल की आजच्या पिढीला की खरोखर जे हुशार आहेत, ज्यांना असं वाटतं की मला काहीतरी देशासाठी करायचं आहे, मला देशासाठी एक चांगला नागरिक उभा करायचा आहे, त्यांनी या शिक्षण क्षेत्राकडे वळवावं आणि आपल्या ज्ञानाचा, जे गरीब मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, महात्मा फुलेंनी जी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली, पण आजही असा प्रकार आपण बघतोय की अशिक्षित पालकांमुळे चांगली मुलं शाळेत येत नाही, किंवा ती शाळेत आल्यानंतर ती शिकायला धजत नाही, किंवा काही आर्थिक कारणांमुळे ते शाळेपर्यंत पोहोचत नाही, बऱ्याचदा त्यांना शेतात जावं लागतं आणि त्यांचं शिक्षण कुठेतरी खंडित होत. आणि मग अशा वेळेस आपण जर स्वयंप्रेरणेनं या पालकांना कन्व्हिन्स केलं, या पालकांची समजूत घातली, त्या मुलांमध्ये जर का आपण चांगला एक विश्वास निर्माण केला आपलेपणाचा, तर ती मुलं देखील शिक्षणाकडे येतील. आणि म्हणून आजच्या पिढीला मी असं सांगेल की शिक्षण हे क्षेत्र पवित्र आहे,
0: अगदी खरं,
1: या पवित्र क्षेत्रामध्ये पाऊल ठेवताना फक्त एकच मनाची भावना ठेवा की मला उद्याचा एक चांगला नागरिक घडवायचा आहे आणि मी एक स्वतः वैयक्तिक चांगला शिक्षक असणार आहे, कारण असं म्हणतात की शिक्षकाचं व्यक्तिमत्व आहे त्याच्या राहण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून दिसतं, म्हणजे त्याचं दिसणं महत्वाचं नसून असणं महत्वाचं,
0: अगदी खरं,
1: त्याचं वर्तणूक कशी आहे, तो वागतो कसं, मुलांशी कसं बोलतो, समाजात कसं बोलतो, समाजात कसा राहतो, त्याची प्रतिमा समाजात कशा प्रकारची आहे, आणि ही प्रतिमा उंचवायचं जर आपल्याला असेल तर एक शिक्षण हे एक प्रभावी साधन आहे असं मला वाटतं मॅडम.
0: खूप छान समाजोपयोगी विचार तुम्ही आपल्या शब्दातून मांडलाय सर. खरं तर एका शिक्षकासाठी सगळे पुरस्कार खोटे ठरतात जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याची प्रगती त्याच्या डोळ्यासमोर एखादा शिक्षक बघतो आणि तो कृतज्ञता भाव तो विद्यार्थी शिक्षकांप्रती दाखवतो तेव्हा सगळं जग जिंकल्यासारखं त्या शिक्षकांना नक्कीच वाटत असतं आणि मला वाटतं हीच खरी संपत्ती प्रत्येक शिक्षकासाठी असते. तर धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात, वेळ दिलात, रेडिओ मनभवनच्या टीमकडनं हार्दिक आभार.
1: धन्यवाद, धन्यवाद, आपण ही संधी दिली त्याबद्दल आपलं हे मनापासून आभारी आहे.
0: धन्यवाद. ओके.

आम्ही 3-4 महिनेच पैठणला राहिलो. पैठणला संगीताचे पोहेकर गुरुजी आणि अन्य अनेक लोकांनी खूप प्रयत्न करून संगीत नाटिकाही बसवली होती. त्यावेळच्या पैठणच्या भारत टॉकीजमध्ये ती नाटिका गाजली. अभ्यासापेक्षा या बाकी कार्यक्रमातच 2 महिने गेले. त्यावेळच्या समाज कल्याण अधिकारी इंदुमती चिपळूणकर कोल्हापूरला गेल्या, कारण त्यांनी शिरूरहून आम्हाला कोल्हापूरला पाठवलं होतं. 2-3 वर्ष झाली पोरी कशा काय आहेत म्हणून चौकशीसाठी त्या तिथे गेल्या, तर आम्ही दोघे नाही. त्या सुप्रिटेंडेंट भिडेताईंना रागवल्या, म्हणाल्या त्याला का आणि कुणाच्या परवानगीने पाठवलं. त्यांनी आमच्या वडिलांचं पत्र दाखवलं की माझ्या मुलीची 2 वर्ष झाली एकदाही भेट नाही, इतक्या लांब ठेवण्यापेक्षा मराठवाड्यातच जवळपासच्या वसतिगृहात तिला आणावंय, म्हणजे 5-6 महिन्यातून एकदा तरी भेट ही होत राहील. ते पत्र वाचलं आणि तडक त्या औरंगाबाद जेलमध्ये जाऊन माझ्या वडिलांना तसेच चव्हाणला भेटल्या. वडिलांची खूप कान उघडणी केली, म्हणाल्या तुमच्या पोरीच्या भेटीसाठी तुम्ही पोरीच्या आयुष्याचं नुकसान करतात. जरा नीट विचार करा जाधव, तुम्हीही शिक्षक होता, शिक्षणाचं महत्व तुम्हाला कळतंय. पोरींचं कल्याण व्हावंसं वाटत असेल तर त्यांना मी आत्ता कोल्हापूरला परत घेऊन जाते. वडिलांच्या लक्षात आली चूक, माफी मागितली त्यांनी. बाईसाहेब बाईसाहेब, पोरांच्या प्रेमापोटी आंधळा झालोय, दुसरा कसला सहारा नाही. निदान 4-6 महिन्यातून भेट तरी व्हावी म्हणून तिला मी जवळ बोलावून घेतलं. चिपळूणकर बाई म्हणाल्या ठीक आहे, वर्षातून एकदा तुमची भेट होईल अशी मी व्यवस्था करते, मग तर झालं. आणि त्यांनी सप्टेंबर अखेरला आम्हाला पुन्हा कोल्हापूरला छात्रालयात आणलं. त्यांचे आमचे कोणते ऋणानुबंध होते माहीत नाही. त्यांच्या त्या कडक धोरणामुळे आमच्या आयुष्याचं खरंच कल्याण झालं. कोल्हापूरच्या छात्रालयामुळे, तिथल्या माणसांमुळे, त्यांनी केलेल्या संस्कारांमुळेच आम्ही घडलो. वडिलांना भेटण्यासाठी दर दिवाळीच्या सुट्टीत औरंगाबादला मी आणि कमल यायचो. शिशू सदन मध्ये राहायचो. तिथे जालन्याहून श्रीराम यायचा. रमेश तर तिथेच होता. आम्हा भावंडांना 8-10 दिवस एकत्र घालवायला मिळायचं. वडिलांचीही भेट व्हायची. पण हा सुट्टीतला प्रवास उलटा सुलटा मिरवत पोलिसांबरोबर चालायचा. खूप अपराध्यासारखं वाटायचं, पण काय करणार. छात्रालयाच्या गायकवाड काकांना ताईबाईंना हे खटकलं. पण अखेर काकांनी घ्यायला आलेल्या पोलिसांजवळ खरमरीत पत्र लिहून दिलं. आमच्या छात्रालयातल्या या मुली आहेत, कैदी नाही, गुन्हेगार तर मुळीच नाही. तेव्हा त्यांना पोलिसांमार्फत नेण्याची बिलकुल गरज नाही. तुमच्याकडे माणूस नसेल तर आम्हाला सांगा, मी स्वतःहून पोरींना आणून सोडेन. आणि खरोखरच त्यानंतरची सततची 2 वर्ष स्वतः काकांनी आम्हाला औरंगाबादला आणून सोडलं. पोलिसांबरोबर पुन्हा कधीच पाठवलं नाही. भर दुपारची रणरणती उन्ह, पायाखाली डांबरी रस्ता, तापलेल्या तव्यासारखा. त्यावरून आम्ही दोघे भराभर चाललो होतो. मी त्यावेळी असेन 8-10 वर्षांची. पायात चप्पल नाही, डोक्यावर सूर्य आग ओघत होता. कडक तापलेल्या रस्त्यावरून उघड्या पायांनी चालताना वाटत होतं की के पोळलेले पाय उचलून थंडगार पाण्यात घालावेत. पण ते तर शक्य नव्हतं. रस्ता नुसता उघडा बोडका, कुठे झाड नाही की सावली नाही. डांबरी रस्ता सोडून फुपाट्यातून कडेकडेने चालले होते. रस्त्यात कुठे चिंधी दिसली की त्यावर पाय ठेवून क्षणभर उभी राहायची. तिचाही त्या क्षणी आधार वाटायचा. तळपायाशी आग आग होऊन लालबुंद झाले होते. अजून थोडा वेळ जरी डांबरी रस्त्यावरून चालले असते तरी पायांना फुगलेल्या भाकरीसारखे टम्म फोड आले असते. मी आणि बाई, म्हणजे वसुंधरा देशमाने, चाललो होतो. त्यापुढे आणि त्यांच्या मागे मी. त्या जिथे जायच्या तिथे मला बरोबर न्यायच्या. आजही त्यांचं शिशू सदन मधलं काम संपल्यावर मला त्या नेत होत्या. कुठं ते माहीत नाही. त्या पुढे आणि मी मागे, रस्त्यावरून कसरत करत करत त्यांच्या पाठी धावतच होते. बाई बऱ्याच पुढे गेल्या होत्या. त्यांनी बऱ्याच वेळानंतर मागे वळून बघितलं आणि लगबगिनी त्याच पावली मागे परतल्या. जवळ आल्या, स्वतःच्या पायातली चप्पल काढून माझ्या पायात घातली. कितीतरी मोठी चप्पल होती, पण त्या क्षणी ढालीसारखी वाटली मला.
तोटाशी जवळ घेऊन पदरांनी माझं तोंड पुसलं. घाम पुसला आणि माझ्याकडे पाहून म्हणाल्या, काय गो बाई, मायमेलीच्या लक्षात कसं कोण आलं? किती घामाघूम झालं ग बाई माझं लेकरू, कसं लाल भडक आजरावानी झालं या. त्यांच्या या शब्दांनी आणि उबदार मायेच्या पदरांनी ती रखरखती उन्हाही मला चांदण्यासारखी शीतल वाटली. मी दोन्ही हातांनी बाईंच्या कमरेला खट्ट मिठी मारली रस्त्यातच. चणू आम्हा माय लेकींना त्या क्षणी कुणाचीच पर्वा नव्हती. त्यावेळी बाई मला जैन मंदिरात घेऊन गेल्या. मी प्रथमच जैन मंदिर आणि जैन मूर्ती पाहत होते. देवांच्या त्या नग्न मूर्ती पाहून त्यावेळी माझ्या बालमनालाच खूप लाज वाटली आणि दोन्ही हातांनी मी डोळे गच्च मिटून घेतले. ते बाईंजवळ आल्यावरच उघडले. बाईंना जवळ पाहताच विचारलं, बाई हे सगळे देव नागडे काव आहेत? तेव्हा त्यांना माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं संयुक्तिक वाटलं नसावं, पण त्या एवढंच म्हणाल्या, बेटा देवाबद्दल असं वेडवाकडं बोलू नये. हा, मी मनाशीच विचार करायला लागले, मी काय बरं वेडवाकडं बोलले? बाईंनी माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलं? बाई अगदी साध्या सुध्या, रेखीव, मोठा भांग, मानेवर मोठा आंबाडा, चालताना थोडस उजव्या बाजूने लवून चालायच्या. डोळ्यात मनात अपरंपार माया काठोकाठ भरलेली, नुसती माझ्यासाठीच नाही, माझ्या दोन्ही भावंडांसाठी सुद्धा. त्या फारशा शिकल्या सवरलेल्या नसतील, पण जगाच्या रीतीभातींचा दांडगा अनुभव असल्याने मोठमोठ्या साहेबांशी सुद्धा नीट मोजकच अदबीनं बोलणार आणि परक्यांशी मोजून मापूनच वागणार. घरात भरपूर समृद्धी असताना काही लोक दुसऱ्यांसाठी स्वतःला चीज लावतीलच असं नाही, पण बाई घरात फारसं काही नसताना, बेताचंच उत्पन्न असताना सुद्धा घरी येणाऱ्याचा पाहुणचार करत आतिथ्य त्यांच्याकडूनच शिकावं अशा स्वभावाच्या बाईंनी आम्हाला स्वतःच्या घासातला घास खायला घातला. त्यांना स्वतःची 3 मुलं, 2 मुली आणि 1 मुलगा, ते तिघ आणि आम्ही तिघ एकत्र केव्हा तरी जमत असो, त्यावेळी बाईंचा आनंद गगनात मावत नसे. आम्हाला सगळ्यांना ओळीत बसवून परत एवढ्या मोठ्या पांढऱ्या शुभ्र भाकरी, तुरीच्या डाळीचं आंबट, चिंचगुळाचं पातळ वरण फुरक्या मारून मारून संपवायचं. त्यांच्या त्या साध्याच पण चविष्ट अन्नाला अवीट गोडी होती. आजही ती चव जिभेवर रिंगाळल्यासारखी वाटते. त्यांच्या मुलांएवढाच आमच्यासाठी त्यांनी जीव ओतला. बाईंचं आयुष्य म्हणजे एक शांत निर्मळ संत गंगाच. कुठून साधला त्यांना हा शांतपणा निर्मळपणा? नाव वसुंधरा, पृथ्वी, सर्व काही सहन करणारी, आलय प्रलय तुफान सगळं सगळं पोटात खेळणारी ती वसुंधरा. त्यांच्या नावाचा कृतीचा एक सुरेल सुरेख संगमच झालाय. आयुष्यात आलेली कित्येक सुख दुःख संकट भोगली पार वयाच्या 20-22 वर्षापासूनच. ज्या वयात संसार फळाफुलाला यायचा तो फुलण्याआधीच पार कोमेजून वाळून पाचोळा झाला. 3 पोरं मागे सोडून पती निधनाचं दुःख पचवावं लागलं. ते कवय होतं एवढा मोठा आघात सहन करण्याचा, पण बाईंनी कंबर कसली. घरात वृद्ध सासू सासरे, नणंद, जावा फावा कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्या दारात बांधलेल्या गायीसारखी अवस्था झालेल्या बाईनं आपली 3ही कच्ची बच्ची बरोबर घेऊन नेसत्या वस्त्रानिशी त्या बाहेर पडल्या. मुलांना काही वर्षासाठी अनाथाश्रमात ठेवलं, स्वतः प्रौढ शिक्षणाच्या वर्गात जाऊन बसून नेटाने अभ्यास करून 7वी पास केली. नंतर अटेंडन्सचं वर्षाचं ट्रेनिंग घेतलं आणि समाज कल्याण खात्याच्या शिशु सदनमध्ये कामाला लागल्या. काम करताना समाज कल्याण खात्यातल्या एकेक प्रकारची असंख्य माणसं भेटली, पण बाईनं ऐन तारुण्य उर्मिलेसारखं स्वतःहून करपवून टाकलं. समाजात जगायचं म्हणजे या सर्व प्रकारचा त्याग करायलाच हवा ना. स्वाभिमानानं
निर्मळ चारित्र्यानं जगत असताना बुभुक्षू समाजानं त्यांना कितीपर्यंत त्रास दिला असेल. पण बाई मोठी धीराची, नेटाची आणि नेकीची. कुणाचीही पै कधी घेतली नाही. उपाशी तापाशी राहिली पण कधी कुणापुढे हात पसरले नाहीत. उलट उलट त्यांचे हात पुढे झाले ते आमच्या सारख्यांना आपलंसं करण्यासाठी. मी आणि रमेश त्यावेळी शिशु सदन मध्ये होतो. बाईंची ड्युटी आली की मला अतोनात आनंद व्हायचा. त्यांच्या सगळ्या प्रकारच्या कामात मी त्यांना मदत करायची. लहान सहान 60-70 अनाथ पोर त्यांना दुधाच्या बाटल्या तोंडात देण्यापासून ते त्यांची शी काढण्यापर्यंत सगळी कामं मी करायची. सकाळच्या आंघोळी, त्यांचे कपडे, नाश्ता पाणी सगळ्यात माझी मदत त्यांना झाल्याने खूप आधार वाटायचा. त्यामुळे बाई माझ्यावर एकदम खुश असायच्या. कधी कधी सायंकाळच्या प्रार्थनेच्या वेळी मुलांना नीट ओळीनं बसवणं, त्यांना स्वच्छ करणं, पावडर काजळ घालून मांडी घालून प्रार्थनेसाठी डोळे मिटायला लावायची. सगळ्या प्रार्थना तोंडपाठ असल्यानं तेही काम मी करून टाकायची. स्वयंपाकाच्या माईंनाही मदत करायची. पोरांना कापडी पट्ट्यांवर नीट बसवून जेवायला घालण्यापर्यंतची सगळी आणि जवळपास इथल्या सगळ्यांचीच मला जमेल तशी मी कामं करायची. पण काही जणींना ते आवडायचं नाही. माझं बाईंकडे जाणं येणं सारखं चालू असायचं. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी श्रीराम आम्हा दोघांना रिमांड होम मधून भेटायला यायचा पायी चालत. त्यावेळी आम्ही बोर्डिंगातून त्याला पाण्याशिवाय दुसरं काय देणार. मग बाईच त्याला घरी घेऊन जायच्या. घरात असेल ते पोटभर खायला घालायच्या. डोक्यावरून, पाठीवरून मायेचा ओल्यावरचा हात फिरला की खूप खूप बरं वाटायचं. या आदल्या जन्मी आपल्या आई किंवा मावशी वगैरे तर नसतील मनात येऊन जायचं. अशाच एका रविवारी बाईंचा सुट्टीचा दिवस होता. त्यांना आम्हा भावंडांवरून, विशेषतः माझ्यावरून कुणीतरी सहकारी काहीतरी वेडवाकडं बोलले. त्या दिवशी त्यांनी दिवसभर स्वयंपाक केला नाही की कुणाशी एका शब्दाने बोलल्या नाही. दिवसभर घराचं दार बंद करून स्वतःला त्यांनी कोंडून घेतलं. मला हे कुणाकडून तरी कळल्याबरोबर माझाही जीव त्यांच्यासाठी तगमगाय लागला. काय करावं, कसं करावं, केव्हा जावं. दिवसा गेले आणि कोणी पाहिलं म्हणजे माझ्यामुळे आणखीनच त्रास. रात्रीचे 9:30 वाजून गेले. सगळं बोर्डिंग, आजूबाजूचा परिसर शांत झाला. त्यावेळी वॉचमन असलेले वाळुजकर गुरुजी त्यांना विचारून हळूच तिथून सटकले आणि बाईंकडे आले. त्या अगोदर रमेश नीट झोपलाय की नाही, पडणार नाही ना याची पूर्ण काळजी घेऊनच बाहेर पडले. बोर्डिंग पासून 15-20 पावलांवर बाईंचं घर. हळूच मांजरांच्या पावलांनी गेले, कानोसा घेतला. पण आज सगळं शांत शांत. आवाज दिले, विनवण्या केल्या, क्षमा मागितली. पुन्हा येणार नाही, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही, फक्त एकदाच माझ्यासाठी दार उघडा म्हणाले. पण बाईंनी दार उघडलं नाही. दाराला खेटूनच गुडघ्यात मान खाली हलून बसून राहिले. आता नाही तर थोड्या वेळानं तरी उघडतील ना. पण छे, तिथं बसल्या बसल्याच मी शरीराचा मुटका करून कधी झोपले ते मला आणि त्यांनाही कळलंच नाही. जेव्हा जाग आली त्यावेळी बरीच मध्यरात्र झाली असावी. त्यांनी दार उघडलं ते माझ्यासाठी नाही, त्यांच्या दूरवरून आलेल्या कुलकर्णी नावाच्या मैत्रिणीसाठी. अगं वसुंधरा, अगं मी पद्मा, असं म्हणताच त्यांनी दार उघडलं तर मी त्यांच्या दोघींच्याही पायाशी थंडीत कुडकुडत मुटका करून पडलेली होते. मला तशी पाहताच बाई म्हणाल्या, काय करावं बाई या काठीला, म्हणजे 2-3 तासापासून इथंच थंडीत कुडकुडतीये. फारच हट्टी आणि जिद्दीची पोरगी आहे ग ही पद्मा. आणि हळूच उचलून मला आतल्या बिछाण्यावर टाकलं. मीही सोंग करून पडले होते आणि मनाशीच म्हणत होते, आत्ता कसं घरात घेतलं. त्यांची मैत्रीण येताच मी जागी झाले होते. पण मुद्दामच झोपेचं सोंग घेतलं. जागी झाले असते तर त्यांनी घरात घेतलं असतं का. त्या रात्री त्या जीवाभावाच्या मैत्रिणी खूप बोलत राहिल्या. खायला तेवढ्या रात्री केलं. बाईंनीही बहुधा त्या दिवसभरात ते प्रथमच खाल्लं असेल. पण माझी झोप केव्हाच उडाली होती. त्या दोघी अंधुक प्रकाशात एकमेकींच्या सुखदुःखांचा पाढा एकमेकींसमोर कथन करत होत्या. तर मी
ती बाईंच्या मागच्या बाजूच्या पांढऱ्या भिंतीवर बेपासून ते पावकी निमकीपर्यंतचे पाढे लिहून काढले होते. कित्येक महिने आणि कित्येक वर्ष ते पाढे अंधारात नीट न दिसता वेड्या वाकड्या रेषा आखून लिहिलेले पाढे ससेच्या तसे होते. येईल त्याला सांगायच्या. माया इंदूनही लिहिलेत. त्यांच्या वागण्यात क्षणभर राग टिकायचा, पण अनंत काळची मायाही असायची. आमच्याबद्दल अभिमानही वाटायचा. आम्ही शिकलो, पायावर उभे राहिलो. त्यांचीही मुलं शिकली सवरली, मुलींची लग्न झाली, त्या अर्थानं ते समाधानी झाल्या. पण काहींच्या नशिबात अखंड कष्ट लिहिलेले असतात, त्या सतत कष्टात बुडालेल्या असतात, पण सतत हसत मुखानं आनंदानं कष्ट उपसत असतात.

हॅलो नमस्कार श्रोते हो, मी तुमची आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकत आहात आरजे कट्टा रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग. आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जी जवळपास प्रत्येक मध्यम वर्गीय घरात सापडते, पण तिच्याबद्दल कधी आपण विचारच करत नाही. स्वयंपाक घराच्या दारामागे लटकणारी पिशव्यांची पिशवी. हो, तीच भाजीची, मेडिकलची, कपड्यांच्या दुकानाची, किराण्याची, एका मागोमाग एक जमा होत जाणारी पिशवी. आजचा हा विषय फक्त प्लास्टिकच्या पिशव्यांचा नाही, तर आपल्या मनात साठलेल्या आठवणींचा, अपेक्षांचा, रागाचा, अहंकाराचा आणि कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलेल्या भावनांचाही आहे. चला तर मग हलक्याशा हास्यातून आणि एका सुंदर विचारातून आजचा प्रवास सुरू करूया. पिशव्यांची पिशवी. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराची काही वैशिष्ट्ये असतात. डब्याला झाकण सापडत नाही, पण झाकण मात्र फेकायचं नसतं. घरात कुठेतरी एक डब्बा असतो ज्यात स्क्रू, खिळे, रबर बँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले दोन प्लास्टिकचे पार्ट्स असतात. आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते पिशव्यांची पिशवी. तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहीत नसतं. भाजीची पिशवी आली आत, मेडिकलची आली आत, कपड्यांच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन. ही ठेव हं, चांगली आहे. आता आपल्या घरात चांगली पिशवी ही फार व्यापक संकल्पना आहे. जिला भोक नाही ती चांगली. कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुकते की दारामागून बाहेर डोकावू लागते. मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो, एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? त्यावर उत्तर येत, तुला काय त्रास होतोय, राहू दे, कधीतरी लागतील. मध्यमवर्गीय संसारात कधीतरी या दोन शब्दांची जेवढी जागा व्यापली आहे तेवढी बहुधा फर्निचरने सुद्धा व्यापलेली नाही. 10 वर्षापूर्वीच्या मोबाईलचा चार्जर आहे. मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्ट सुद्धा इतिहास जमा झाला, पण चार्जर मात्र आहे. दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे, त्यात मिठाई नाही, सध्या काहीच नाही, पण डबा फेकायचा नाही, कारण चांगला आहे. आणि एक शर्ट आहे जो सध्या बसत नाही, पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही. 5 किलो कमी झालं की होईल मला तो. तो शर्ट कपडा नसतो, तो आशावादाचा पुरावा असतो. मला कधी कधी वाटतं आपण वस्तू साठवतच नाही, आपण कधीतरी साठवत असतो. कधीतरी लागेल, कधीतरी उपयोग होईल, कधीतरी वेळ मिळेल, कधीतरी मी पुन्हा तसा होईन हा, आणि मग एक दिवस जाणवत. आपल्या मनात सुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे. 10 वर्षांपूर्वी कुणीतरी केलेला अपमान अजून आहे. 5 वर्षांपूर्वीच कौतुकही आहे. एक निर्णय चुकीचा घेतला होता तो आहे, त्याच गिल्ट आहे. कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं त्याची अपेक्षा आहे, आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय. कशासाठी? बहुधा कधीतरी लागेल. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरंकारः शान्तिमधिगच्छति. माझं म्हणून प्रत्येक गोष्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही तो शांततेकडे जातो. गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही, ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते. कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा अडते, मनातल्या पिशव्यांनी आयुष्यच अडतं. जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा, सगळंच कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलं तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे? कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे. कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं
हे ठरवता येणं. त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरून आवरायला घेतली तर एक पिशवी आणखी उघडून पाहूया मनातली. उपयोगाचं असेल ते ठेवू, शिकण्यासारखं असेल ते ठेवू, बाकीचं सरळ टाकून देऊ. कारण प्रत्येक गोष्टीला कधीतरी लागेल असं म्हणत राहिलो तर एक दिवस आज ठेवायलाच जागा उरणार नाही. मित्रांनो, घरातल्या पिशव्या आवरताना कदाचित आपल्याला काही मिनिटं लागतील, पण मनातल्या पिशव्या आवरायला कदाचित थोडं धैर्य लागेल. ज्या आठवणी आपल्याला बळ देतात त्या जपून ठेवूया, ज्या चुका आपल्याला शिकवतात त्यांनाही सोबत ठेवूया, पण ज्या गोष्टी फक्त मनाचा कोपरा अडवून बसल्या आहेत त्या अलगद सोडून देऊया. कारण आयुष्यात नवीन आनंद, नवीन माणसं आणि नवीन संधी यांना जागा हवीच ना. भगवद्गीतेचा संदेशही हाच सांगतो, जे अनावश्यक आहे त्याला धरून बसू नका, जे आवश्यक आहे तेच मनात ठेवा. आज घरी गेल्यावर कपाटातली पिशव्यांची पिशवी आवरा आणि शक्य असेल तर मनातलीही. मी आहे आरजे शुभांगी आणि हा होता आरजे कट्ट्या. पुन्हा एकदा भेटूया नव्या विषयासह, जे हसवेलही आणि विचार करायलाही भाग पडेल. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत.